0: வந்தே மாதரம்.
1: வந்தே மாதரம் சுஜலா சுஃபலா மலய ஜ சீதலா.

शतव सुप्रभात. FM बँडच्या 102.3 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

श्रुतवत्तदपन रामदास कामत यांच्या स्वरातील शिवतांडव स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपाळी. रचना आहे ग. दि. माडगूळकर यांची, तर संगीत आहे सुधीर फडके यांचंच.

शतकातापन सुधीर फडके यांच्या स्वरातील उपाळी आपण ऐकलीत. रचना होती ग. दि. माडगूळकर यांची, तर संगीत होतं सुधीर फडके यांचंच. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मधुकर पाठक यांच्या संगीत निर्णयात दत्ता पाटील यांची भक्तिगीत रचना, स्वर आहे अनुराधा पडोल यांचा.

शिखर तुझ्यापन सूर्यकांत शिंदे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील सुनील मुकेश यांची भक्तिगीत रचना आपण ऐकली. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. शिखर कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे श्रीकांत ठाकरे यांचं.

संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत निर्माते विलासबुवा पाटील यांचं. श्रव मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूयात. सुमन कल्याणपूर यांच्या सुरातील अशोकजी परांजपे यांची भक्तिगीत रचना, संगीत निर्माण आहे कमलाकर भागवत यांचं.

0: शेतो, आता आपण शाहीर लीलाधर हेगडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात वसंत बापट यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. शेतो, मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आजोला पूरक खाद्य आणि खत याविषयी दिनेश प्रसाद माकरिया यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो.
2: अजोला चारा टंचाईग्रस्त भागातील पशुधनाचं पूरक खाद्य. अजोला म्हणजे पाण्यावर तरंगणारी पान वनस्पती असून ती निळे हिरवे रंगाचे शेवाळ वर्गीय गटात मोडते. जनावरांना खुराक म्हणून तसेच शेतीला जैविक खत म्हणून वापर केला जातो. याचा वापर हिरवळीचे खत म्हणून देखील केला जातो. अजोल्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे त्याच्या शुष्क वजनाच्या 25-35% एवढं असतात. अजोल्यामध्ये अन्न पचनासाठी अगदी हलका घटक असल्याने जनावरं सहज पचवू शकतात. जनावरांची पचनक्रिया सुधारते. जनावरांच्या आहारात पशुखाद्य म्हणून वापर केल्यास उत्पादन खर्चात बचत होते. कोंबड्यांच्या आहारात वापर केल्यास अंड्यांचं उत्पादन व वजन वाढण्यास मदत होते. दुधाची गुणवत्ता सुधारते. दुधाच्या उत्पादनात वाढ होते. अजोलाची लागवड कशी करावी? प्लास्टिकचं कापड, गांडूळ खत, सुपर फॉस्फेट, शेण, मायक्रो न्यूट्रिएंट मिक्स, अजोला कल्चर आणि फ्लावर टिकास हे साहित्य आपल्याकडे तयार ठेवावं. अजोलाच्या वाढीकरता तापमान 20-28 अंश सेल्सिअस एवढं असावं लागतं. सूर्यप्रकाश हा 50% असावा. प्रखर उष्ण तापमान असेल तर अजोला जळून जाण्याची शक्यता असते. बेडमधील पाण्याची पातळी 10 सेंटीमीटर राहील याची काळजी घ्यावी. आर्द्रता 65-80% एवढी असावी. पाण्याचा सामू 5.5-7.5 एवढा असावा. ज्या ठिकाणी बेड करावायचा असेल ती जागा काडी कचरा लहान दगडगोटे काढून स्वच्छ करावी. बेडचा आकार 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद व 0.2 मीटर खोल एवढा घ्यावा. बेडमध्ये सिल्पॉलिन शीट हे शेततळ्यामध्ये टाकतो त्याप्रमाणे टाकावे. याचा मुख्य उद्देश हाच की यावर पाणी टाकले असता त्यामधून गळून जाणार नाही. बेडमध्ये 10-15 किलो सुपीक माती, 2 किलो चांगलं कुजलेलं शेणखत, 30 ग्राम सुपर फॉस्फेट याचं मिश्रण 10 लिटर पाण्यामध्ये करून बेडमध्ये टाकावे. बेडमध्ये पाण्याची पातळी 10 सेंटीमीटर होईल एवढं स्वच्छ पाणी ओतावं. बेडमधील पाण्यामध्ये 1/2 किलो ते 1 किलो अजोलाचं ताजं स्वच्छ बुरशीमुक्त कल्चर टाकावं व नंतर थोडस पाणी टाकावं. 10-15 दिवसानंतर अजोलाची संपूर्ण वाढ होऊन ते एकसारखं गादी अंथरल्यासारखं दिसेल. आठवड्यातून 1 वेळेस 20 ग्राम सुपर फॉस्फेट व 1 किलो शेण मिसळावं. साधारणपणे दररोज 1/2 किलो अजोलाचं उत्पादन मिळेल. अजोल्यामध्ये खनिज द्रव्याचं प्रमाण वाढावं म्हणून आठवड्यातून 1 मायक्रोन्यूट्रिय

0: मिक्स ज्यामध्ये लोह तांबे सल्फर इत्यादी असेल हे टाका. महिन्यातून एक वेळा बेडमधील माती काढून 5 किलो नवीन सुपीक माती टाकावी. 6 महिन्याच्या अंतरानं बेडमधील माती पाणी कल्चर बदलत जावं. बेड जर बुरशीनं ग्रस्त झाला असेल तर संपूर्ण बेड बदलून नव्यानं सांगितल्याप्रमाणे करावे. अजोला काढण्यासाठी सच्छिद्र अशा टोपलीला 1 ते 1.5 मीटर लांबीचा दांडा बसून तो संपूर्ण वाढ झालेला अजोला काढण्यासाठी वापरावा. टोपलीमध्ये अजोला काढण्यासाठी घेतल्यावर अजोला फक्त टोपलीमध्ये राहील व पाणी टोपलीचे छिद्रावाटे बेडमध्येच गळून जाईल. काढलेला अजोला जनावरास खाऊ घालताना प्रथम तो स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे, कारण त्याच्या लागवडीकरता शेण माती सुपर फॉस्फेट न्यूट्रिएंट मिक्स आपण टाकलेला असतो. जनावर प्रथम अजोला खात नाही म्हणून त्याला सवय लागण्यासाठी त्याच्या खुराकामध्ये सरकी पेंड शेंगदाणा पेंड किंवा इतर खाद्यामध्ये एकास एक या प्रमाणात मिसळून द्यावा. नंतर खुराकाचं प्रमाण हळूहळू कमी करावं, अजोलाचं प्रमाण वाढवावं. अशा पद्धतीने जनावरास अजोला खाण्याची सवय लागते. गाय व म्हैस यांना अजोला 1.5 ते 2 किलो, शेळी मेंढी असेल तर अजोल्याचं प्रमाण 300 ते 500 ग्रॅम, डुक्कर असेल तर 500 ते 700 ग्रॅम आणि कोंबडीस 20 ते 30 ग्रॅम दररोज अजोला देऊ शकतो. कृषी विज्ञान केंद्र खामगाव येथे अजोला निर्मिती प्रकल्प चालू असून या कृषी विज्ञान केंद्रामार्फत विभागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं. उन्हाळी हंगामामध्ये जनावरास चारा उपलब्ध नसल्यानं शासनातर्फे चारा छावणी उभारण्यात येतात, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यास मार्गदर्शन केलं जातं. बऱ्या तर शेतकरी बंधूंनो आज एवढंच. नमस्कार, धन्यवाद.
1: श्रोतो, आता आपण कृषी वाणी या दैनंदिन सूचना पत्राच्या कार्यक्रमात अजोलापूरक खाद्य आणि खत याविषयी दिनेश प्रसाद माकरे यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. संरक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः संरक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरक्षित ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण काही आजार जाणून घेतले, त्यातला अस्थमा या आजाराविषयी आपण आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आता श्वसन नलिकेशी संबंधित दम्यामधलाच दुसरा प्रकार आपण म्हणालात सीओपीडी असतो, तर हा नेमका काय असतो?
1: तर सीओपीडी पण एक फारच सामान्य आजार आहे ज्याची लोकांना माहिती नाही आहे. तर अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये सीओपीडी एक आजार आहे ज्याच्यात तुमच्या श्वासनळिकेमध्ये काही बदल येतात. श्वासनळिका रुंदीला लहान होते, सतत कफ होतो. परंतु हा आजार मुख्यतः धूम्रपान किंवा धुराशी संबंधित असतो. ज्यांनी कोणी धूम्रपान केलेलं आहे, सिगरेट, बीडी, हुक्का, वेपिंग यामुळे जो नुकसान होतो, किंवा ज्यांनी चुलीवर स्वयंपाक केला आहे, किंवा ज्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात जे लोक कोल फील्डमध्ये काम करतात, किंवा बरेचदा अशी लोक जे वर्षोनवर्ष अगरबत्ती लावतात, धूप लावतात, तर या धुरामुळे जे श्वासनळिकेमध्ये बदल येतात याला आम्ही सीओपीडी म्हणतो. अस्थमाच्या कंपॅरिझनमध्ये हा इररिव्हर्सिबल राहतो. याच्यात जे लक्षणं आहेत ते एकदा सुरू झाले तर परत कधी जात नाही. आणि याचा जो उपचार आहे तो दीर्घकालीन असतो. याच्यासाठी लाईफलाँग ट्रीटमेंट घेणं अनिवार्य होऊन जातं. म्हणून बरेचदा धूम्रपान किंवा धुराशी वाचून राहणे हे अति आवश्यक असतं. कारण सीओपीडी हा खूप कॉमन आजार आहे आणि एकदा हा सुरू झाला तर पेशंटला लाईफलाँग दम, खोकला आणि वेळेसोबत मग वजन कमी होणे, मसल लॉस होणे आणि बरेचसे दुसरे हार्ट किंवा बोन्सशी संबंधित आजार पण धूम्रपानामुळे होतात.
0: डॉक्टर, आपण इन्फेक्शनचा पण उल्लेख केला होता, तर श्वसन नलिकेचे इन्फेक्शन कुठले असतात?

0: आपली जी श्वसननळिका असते जी आपल्या नाकातून सुरू होते, तर आपल्या श्वसननळिकेचे वेगवेगळे कार्य असतात. सगळ्यात मुख्य कार्य असतं की आपल्या वातावरणात जे काही ऑक्सिजन आहे ते लंग्समध्ये पोचवणे. हे हवेतला ऑक्सिजन मग रक्तात जातं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतं. यासोबत आपल्या नाकात आपल्या सायनसेसमध्ये घशात जो टेम्परेचर आहे किंवा जो ओलवा आहे याला मेंटेन करणे पण श्वासनळिकेचं काम आहे. आणि तिसरं मुख्य काम आहे की आपल्या शरीराची डिफेन्स सिस्टीमचा एक मुख्य भाग असतो रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्या आजूबाजू जे काही वातावरणात बॅक्टेरिया व्हायरस असतात हे सगळ्यात आधी आपल्या नाकात घशात आणि श्वासनळिकेत पोचतात. तर आपल्या श्वासनळिकेचं काम असतं इथे डिफेन्स करणे. जेव्हा केव्हा हा डिफेन्स फेल होतो, समजा कोणाला ॲलर्जीमुळे त्रास असेल किंवा कोणाला सतत सर्दी खोकला असेल, तर अशा व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त राहतात. अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे घशात नाकात इन्फेक्शन होणे, ज्याला एक साधारणतः 7 ते 15 दिवसाचा सर्दी खोकला असतो आणि याला आम्ही शॉर्ट टर्म अँटीबायोटिक्सनी ट्रीट करू शकतो. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणजे निमोनिया, म्हणजे लंग्समध्ये इन्फेक्शन होणे, ज्यामुळे पेशंटची तब्येत खराब होते, ताप येतो आणि बरेचदा भरती व्हावं लागतं कारण याचं ट्रीटमेंट थोडंसं लांब चालतं. तर बॅक्टेरिया व्हायरसमुळे होणारे जे इन्फेक्शन आहे हे सगळ्यात कॉमन रेस्पिरेटरी सिस्टीमला अफेक्ट होतात. कारण आपलं रेस्पिरेटरी सिस्टीम आपल्या आजूबाजू जे काही धूळ माती प्रदूषण आहे याच्याशी डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो.
1: मग याची काही वेगळी लक्षणं असतात?
0: याची लक्षणं बरेचदा ओव्हरलॅप होतात. पेशंटला खोकला येणे, दम भरून येणे, यासोबत ताप येणे, खोकल्यात ठसा किंवा रक्त पडणे आणि वजन कमी होणे हे कॉमन लक्षणं आहे. परंतु समजा तुम्हाला 3 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असेल, अनकंट्रोल फीवर असेल, तर हे मुख्य लक्षण असू शकतात रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सर। श्रोते हो नमस्कार। परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे। आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकूया।
1: मित्रांनो, जलसंवर्धनच्या पहिल्या भागात आपण जाणून घेतलं होतं आपल्या पाण्याचं गणित आणि आजची परिस्थिती। आज जलसंवर्धनच्या दुसऱ्या भागात आपण जाणून घेऊया घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा। आधीच्या भागात आपण पाण्याचे महत्व आणि आपल्या परिसरामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे याविषयी सविस्तर जाणून घेतले। आजच्या भागात आपण आपल्या रोजच्या आयुष्यात घरोघरी लहान लहान सवयी बदलून पाण्याचा अपव्यय कसा टाळू शकतो हे सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, जेव्हा जेव्हा जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा असा विषय निघतो तेव्हा बऱ्याच लोकांना वाटतं खूप मोठे मोठे प्रकल्प उभारावे लागतील, लाखो रुपये खर्च करावे लागतील किंवा खूप कठीण काहीतरी करावं लागेल। पण तसं अजिबात नाही। पाणी वाचवण्याची पहिली आणि सर्वात मोठी सुरुवात ही आपल्या स्वतःच्या घरापासून आणि आपल्या दैनंदिन सवयीपासून होते। बघा, आपल्या रोजच्या आयुष्यात नकळतपणे किती पाणी वाया जातं। पहिली गोष्ट म्हणजे नळाचा वापर। सकाळी दात घासताना, शेविंग करताना किंवा स्वयंपाकघरात भांडी घासताना आपण काय करतो? काम चालू असताना बेसिनचा नळ सतत पूर्णपणे चालू ठेवतो। ब्रश करेपर्यंत नळातून लिटरभर पाणी वाहून गेलेलं असतं। जर आपण फक्त ब्रश करताना किंवा

0: भांडी घासताना नळ बंद ठेवला आणि गरज असेल तेव्हाच चालू केला तर एका दिवसात एका घरातून 15 ते 20 लिटर पाण्याची बचत होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे नळ गळती, लीकिंग टॅप्स. आपल्या घरात बाथरूममध्ये किंवा बिल्डिंगच्या मुख्य टाकीजवळ अनेकदा नळ थेंब थेंब गळत असतात. आपण त्याच्याकडे अरे एकच तर थेंब पडतोय असं म्हणून दुर्लक्ष करतो. पण शास्त्रज्ञांनी आणि तज्ज्ञांनी अभ्यास करून असं सांगितलंय की एका मिनिटाला फक्त एक थेंब गळणारा नळ एका महिन्यात तब्बल 700 ते 800 लिटर पाणी वाया घालवतो. विचार करा, एका थेंबाची ताकद किती मोठी आहे. त्यामुळे आपल्याला घरातील किंवा परिस्थितीतील गळणारे नळ ताबडतोब प्लंबरला दाखवून दुरुस्त केले पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. आपण स्वयंपाकघरात तांदूळ डाळी किंवा भाज्या धुतो, ते धुतलेलं पाणी आपण थेट सिंकमध्ये ओततो. तेच पाणी जर आपण एका घमेल्यात किंवा बादलीत गोळा करून आपल्या गॅलरीतल्या किंवा अंगणातल्या झाडांना घातलं तर झाडांनाही चांगलं पाणी मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचीही बचत होईल. विचार करा, जर आपल्या परिसरात 500 आणि 1000 कुटुंबियांनी हे साधे नियम पाळलेत तर रोज किती हजार लिटर पाण्याची बचत होईल. जलसंवर्धन या विषयाच्या भाग 2 मध्ये आपण आज पाहिलं की घरात आणि रोजच्या आयुष्यात पाण्याचा अपव्यय कसा टाळावा. धन्यवाद
1: श्रोत्याहो. आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या या माहितीतून. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकलात. श्रोत्याहो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचं निवेदन केलेलं होतं रोहिणी सूर्यवंशी यांनी. सादर करते सतीश रेवे.

0: आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता सगळ्याच ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं ही सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: रसिक श्रोतांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र. अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसेच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंगी येणं, मणक्याचं कॅन्सर,
4: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
3: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चारडी नाका, अहमदनगर.
0: आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते, या रूपरेषेस ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15

का मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 8:40 लोकधारा हा लोकसंगीता कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 9 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10 मराठी चित्रपट विधानचा कार्यक्रम अभिनय कुशकाल. 10:30 पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात भूमिगत चळवळीतील आठवणी, राष्ट्रभक्तीची तात्कालीन व्याख्या, आजच्या स्वतंत्र भारतातील तरुणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा याविषयी अंबाजोगाई येथील माजी गटशिक्षण अधिकारी व्यंकटेश नाथर कुलकर्णी अर्थात बीएन कुलकर्णी यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूशकल. निवेदनशील गोपाळ ठाकूर यांचा तसादर गती असतील योगीराज बच्चे. आज सकाळी ठीक 10:30 पाऊलवाटा हा कार्यक्रम. सकाळी 11 जाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्रसेनेचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 7 प्रादेशिक बातमीपत्र. 7:15 सुगम सायंचा कार्यक्रम. 7:30 माझा वर माझा शिवार हा कृषीविषयक कार्यक्रम. हे तिन्ही कार्यक्रम आम्ही क्रमशः सुरक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्री 8:15 संसद समीक्षा आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सुरक्षित करू. 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या महाराष्ट्र अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकूशकल. 8:45 समाचार संध्या. ठीक 9 न्यूज 8:00 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत. रात्री 10 संसदेतील प्रश्नोत्तरी कामकाजाचं ध्वनिमुद्रण आणि त्यानंतर विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकूशकल. रात्री 11 हिंदीतून बातमीपत्र तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र. हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सुरक्षित होऊन आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर श्रोतो आता आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 आज ऐकूयात. नमस्कार बीड हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या नमस्कार मीडिया या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतोला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. श्रोतो, नागरी क्षेत्रातील अतिक्रमित जमिनींच्या विकासाला दिलं जाणारं प्राधान्य. राज्य वस्तू आणि सेवाकर विभागात लघुलेखक आणि लघुटंकलेखक पदे मृत संवर्ग घोषित. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 14% पाणी साठा. 28 प्रकल्प पूर्णपणे कोरडे आणि 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 90,75,00,000 जमा. आता घडामोडी विस्ताराने. श्रोतो, राज्यातील नागरी आणि विशेष नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अतिक्रमित जमिनींबाबत राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे अशा जमिनीवरील अतिक्रमण थेट नियमित न करता तिथे ग्रुप हाऊसिंग योजना राबविण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. शासनाच्या नव्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय समिती आता या अतिक्रमित जागांची पाहणी करेल. या जागेवर म्हाळा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विकास करणं शक्य आहे का याची प्रथम चाचपणी केली जाणार आहे. जर म्हाळा किंवा SRA मार्फत असा विकास करणं कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्य नसेल तरच समितीनं प्रस्तावित केलेली अतिक्रमण शासन निर्णयानुसार नियमित केली जातील. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी मोहसिन शेख यांनी या संदर्भातील स्पष्ट सूचना दिल्या असून या निर्णयाचे सुधारित शासन शुद्धीपत्रकही प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या पावलांमुळे अतिक्रमित जमिनींच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार आहे. श्रोतो, राज्य वस्तू आणि सेवाकर विभागातील उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघुटंकलेखक या पदांना राज्य शासनानं आता मृत संवर्ग पद म्हणून घोषित केलं आहे. शासकीय व्यवहारामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागानं 5 मे 2026 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय पुनर्रचना आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ज्या पदांची कर्तव्य कालबाह्य झाली आहेत ते संवर्ग मृत घोषित

निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी GST विभागातील अर्थात वस्तू आणि सेवा कर विभागातील लघुलेखक संवर्गातील या तीन पदांचा यात समावेश करण्यात आला आहे. हा संवर्ग मृत घोषित करण्यात आला असला तरी सध्या या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ पूर्णपणे अबाधित राहणार आहेत. त्यांना याचा कोणताही फटका बसणार नाही. मात्र भविष्यात या संवर्गातील कार्यरत पदे जसजशी रिक्त होतील तसतशी ती पदे कायमची रद्द समजली जातील असं शासनानं स्पष्ट केलं आहे. शिवाय बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिना उजाडला तरी पावसानं ओढ दिल्यानं भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या अशा एकूण 164 प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीमध्ये केवळ 14% उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. 69 प्रकल्प जोत्याखाली गेले असून 28 प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडल्याने बीडकरांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्याची एकूण प्रकल्पीय पाणी साठवण क्षमता 767.6 घनमीटर आहे. मात्र सध्या प्रत्यक्ष उपयुक्त साठा फक्त 110.6 घनमीटर उरला आहे. श्रोतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळू लागला आहे. जिल्ह्यातील 13,110 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आतापर्यंत तब्बल 90,75,00,000 रुपयाचा कर्जमाफीचा निधी थेट जमा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी 711 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या 90 कोटी रुपयांपैकी राष्ट्रीयकृत बँकांमधील 9,283 शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यावर 70,01,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 3,827 शेतकरी बांधवांच्या खात्यावर 20,24,00,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. श्रोत ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष. श्रोत, आज 10 ऑगस्ट 2001 स्पेस शटल प्रोग्राम स्पेस शटल डिस्कवरी ATS-105 वर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रक्षेपित करण्यात आलं. श्रोत, 10 ऑगस्ट 1960 रोजी भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म झाला. श्रोतो, या माहितीबरोबरच आजच्या नमस्कार विजया कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपला निरोप घेतो. नमस्कार. लेखन सौजन्य शिरीष शिंदे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्यापन नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
2: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
1: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
2: केतकी गुलाब जुही
1: अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: केतकी केतकी
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोता यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: आमचे लेख आमचा अभिमान हे ब्रीद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील वंचित माता भगिनींच्या कल्याणासाठी हजारो मुलींच्या आरोग्य शिक्षण आणि संस्कार सेवेचा वसा घेऊन सोलापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि आशीर्वाद तसंच मोहन डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आई शक्ती फाउंडेशन या संस्थेच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका.
1: गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात. 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा. आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा हे अभियान कालपासून सुरू झालं. येत्या 17 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत यंदा वंदे मातरम या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या 150व्या वर्धापन दिनाचंही औचित्य आहे. यानिमित्तानं देशभरात विविध ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन, तिरंगा रॅली, प्रदर्शनं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. आपला तिरंगा हा आपला अभिमान आहे, त्यामुळे सर्वांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी होऊन विकसित भारत घडवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल पुद्दुचेरी इथं हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवनात हातात तिरंगा धरून राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं. हर घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानात प्रत्येक घर, दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांवर तिरंगा फडकावून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. आज निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा, 11 ऑगस्टला तिरंगा रॅली आणि स्वच्छता श्रमदान, तर 12 ऑगस्टला सार्वजनिक इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येईल. 13 ऑगस्ट

0: रोजी घरांवर तिरंगा फडकावण्यासह राष्ट्रगीत गायन, 14 ऑगस्टला सांस्कृतिक कार्यक्रम, तर स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला ग्रामसभेत ध्वजवंदन, 16 ऑगस्टला देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन आणि 17 ऑगस्टला तिरंगा प्रतिज्ञा आणि या अभियानाचा समारोप होणार आहे. बीडमध्ये हरघर तिरंगा अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीच्या प्रारंभी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत सादर करण्यात आलं. रॅली दरम्यान खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, त्यामुळे परिसरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं. छत्रपती संभाजीनगर इथल्या गृहिणी तृप्ती पालोदकर यांनी नागरिकांना हर घर तिरंगा या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या,
1: आपला तिरंगा हा भारताच्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि अभिमानाचा मानबिंदू आहे. हर घर तिरंगा या अभियानाचा उद्देश प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे हा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती असलेला आदर आणि अभिमान व्यक्त करावा, हा या अभियानाचा संदेश आहे. जय हिंद, जय भारत.
0: दरम्यान भारत छोडो आंदोलनाच्या 84व्या वर्धापन दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचं प्रकाशन काल सांगली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी आष्टा शैक्षणिक संकुलातल्या विविध इमारतींचं उद्घाटनही करण्यात आलं. महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरच्या जाळ्यातून मुक्त करण्याचं श्रेय अण्णासाहेब डांगे यांना जात असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. शेतकऱ्यांची कर्जमाफी, लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी या जन्मगावचा कायापालट करण्यासाठी 700 कोटी रुपयांचं सुरू असलेलं काम, त्याचबरोबर वाटेगाव इथं देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक तयार करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान फडणवीस यांनी काल कोल्हापूर महापालिकेच्या सुमारे 1,850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. कोल्हापूर सांगलीत पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम पुन्हा मार्गी लावण्यात आला असून संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जाणार असल्याचं ते म्हणाले. 35 ते 40 टीएमसी पुराचं पाणी डायव्हर्शन कॅनलद्वारे दुष्काळी तालुके, उजनी धरण आणि पुढे मराठवाड्याकडे वळवण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. अमराठी चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रशिक्षण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखहून अधिक चालकांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालकांना 17 ऑगस्टला प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहितीही सरनाईक यांनी दिली. उर्वरित अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी 15 ऑगस्टपूर्वी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक आदिवासी दिन काल साजरा करण्यात आला. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं या दिवसाला मान्यता दिली. जगभरातल्या आदिवासींचे हक्क, संस्कृती, परंपरा, भाषा आणि सामाजिक आर्थिक विकासाबाबत जनजागृती करणं तसंच त्यांच्या योगदानाचा गौरव करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आदिवासी सुयिणींचा सन्मान, जीवन आणि आरोग्याचं संरक्षण ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. नागपूर इथं काल आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. विधानभवन परिसरात गोंड राजे बख्त बुंदेलशहा तसंच आदिवासी गोवारी शहीद स्मारक इथं अभिवादन करण्यासाठी नागपूरसह विविध भागातून हजारो आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. गडचिरोली आणि गोंदिया शहरात देखील जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात परभणी जिल्ह्यानं संगणकीकरणाचं काम 100% पूर्ण करत मराठवाडा विभागात प्रथम तर राज्यात एकूण कामगिरीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रलंबित बाबींवर विशेष

0: लक्ष केंद्रित करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या, त्यामुळे अंतिम टप्प्यातल्या कामकाजात सातत्य आणि गतिमानता कायम राहिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून पंढरपूरहून शेगावकडे पायी परतणाऱ्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालं. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी पालखीचं स्वागत केलं. उद्या 11 तारखेला जिजामाता कमानीतून श्रीदत्त आश्रम मार्गे पालखी सिंदखेड राजाकडे प्रस्थान करणार आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं विभागीय अधिवेशन काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलं. यावेळी साहित्य, कला, पत्रकारितेसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 26 मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. लेखणीची क्रांती या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकारांनी सहभाग घेऊन आपली मतं मांडली. छत्रपती संभाजीनगर इथं मेकदेम स्माईल फाउंडेशनच्या वतीनं काल यशस्वी शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ प्रवीण वक्ते, फाउंडेशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉ श्रीरंग देशपांडे यावेळी उपस्थित होते. वैयक्तिक यश, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीपेक्षा समाजासाठी केलेल्या सेवेतून मिळणारं समाधान अधिक मोलाचं असल्याचं मत प्र कुलगुरू वक्ते यांनी यावेळी व्यक्त केलं. युवकांचा विचार जसा असेल तसं देशाचं भविष्य घडेल, त्यामुळे युवकांचे विचार प्रखर, सकारात्मक, संवेदनशील आणि चैतन्यमय असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांना 2 लाख रुपयांचं अनुदान द्यावं या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शिरूर ताजबंद इथल्या निवासस्थानासमोर काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनापूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात, 17 तारखेपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलता येत नसल्यास 15 ऑगस्टपासून कायदेशीर कारवाईचा परिवहन विभागाचा इशारा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. सकाळ ऐकूयात काही जाहिरात संदेश.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे ही सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस. त्यातही मटले चिंब विजावे, त्यातही मटले चिंब विजावे. समर्पित करुणी याती ओंजळत, समर्पित करुणी याती ओंजळत. पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते ती हीच पाऊलवाट. ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम. ऐकूयात दर सोमवारी सकाळी 10:30 आपल्या आकाश

0: अपघातामधील डोक्याला किंवा मडक्याला जबर मार लागणे, तसेच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मडक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंगी येणं, मडक्याचं कॅन्सर
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चारडी नाका, अहमदनगर.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्रनेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्म

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोत्या सुरक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रं, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपं असतात, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निदर्शनात आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 च्या नंतर येतात. आता 8 च्या नंतर सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असा ठरवलेला आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमच्या BLO आणि पूर्ण महानगरपालिकेच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 वेळ तिथे आपण प्रयत्न करावे. 3 वेळ व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि

0: त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो. आपण तीन वेळ तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेला आहे म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण एक महिना कुटुंबाने बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 ऑगस्टच्या नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल आपण तिथेच राहत असेल आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात. त्याबाबत आपण फार काळजी करू.
1: सर यामध्ये सुद्धा बीएलओ जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
0: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात लोक लोकांना ओळखतात परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेला आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व बीएलओ कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे. आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत आम्ही सर्व सोसायटीच्या सचिव आणि अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात सर्व माहिती गोळा करतात नंतर व्हिजिट करता जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1,012 गणना पत्र भरून घ्यायच्या 1 महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या 2 महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असं तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असं आम्ही गृहित धरतो. त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो आणि आमच्या यंत्रणा मार्फत बीएलओनी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80%च्या आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकता.
1: अच्छा बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात कामासाठी बाहेर जातात रात्री उशिरा येतात मग अशा वेळेस काय केलं पाहिजे त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी बीएलओ कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
0: 2 पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो बीएलओला विचारून ठेवा आणि आमचं बीएलओ घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे असा एक स्लिप टाकत आहेत. या व्यतिरिक्त शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत आपल्याला विनंती आहे ईसीआय नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक कॉल विथ बीएलओ म्हणजे बीएलओ कडे कॉल बुक करावे असं एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठले बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकले मतदार संघाचा नंबर नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले बीएलओ असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले बीएलओ इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
1: यानंतर

0: एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
1: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचं नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव दोन ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे, दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझं नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असं नोंद करायला बीएलओला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेलं आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव दोन ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने दोन काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून दोन ठिकाणी असणे, हे असा यादी बीएलओला उपलब्ध करून दिलेला आहे. बीएलओ तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये दोन संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर दोन अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक बीएलओना दिलेला आहे. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे. ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत कुठे ठेवायचे कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील. कृपया आपण कुठे राहता तिथे ठेवावे दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
0: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कोणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
1: दोन पद्धतीने सांगतो. नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
0: अच्छा,
1: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहेत, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील. त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
0: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील राजकीय पक्ष असतील या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएम प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. शेतकरी सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत.
2: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हीवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:41 झाले आहेत. छोटे प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवात ऐकूयात गोविंद नारायण जोशी आणि सहकाऱ्यांनी केलेली सदाशिव अनंत शुक्ल यांची गीतरचना.

0: श्रोत्रोत अपन सुमती टिकेकर यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत जे होतं मधुकर गोपाळ गोखले यांचं. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: आयुष्याला सोबत करती सुख दुःखांच्या वळण वाटा, अनुभव आणि विचार घेऊन पुढच्या शोधू पाऊल वाटा, पुढच्या शोधू पाऊल वाटा. श्रोतो पाऊल वाटा आमचा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर
1: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, चारडी नाका, अहमदनगर.
2: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.
3: श्रोत्या भावदारा, या सुगम गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कवी ग्रेस यांची गीतरचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे पंडित

श्रोत्यात आपण लता मंगेशकर आणि सहकारांच्या आसरात कवी गिरीश यांची गीतरचना आपण ऐकलीत. भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात श्रीधर फडके, अनुराधा पौडवाल आणि सहकारांच्या आसरातील गीतरचना.

शुतवताचं पण अनुराधा पडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात श्रीयुज गोपाळ देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं श्रीधर फडके यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. श्रोतो, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित कृत समाचार प्रभात 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरू असा ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:15 झालीत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झाली. हर घर तिरंगा अभियान येत्या 17 तारखेपर्यंत चालणार असून नागरिकांना आपल्या घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत उत्साहानं सहभागी होण्याचं आणि विकसित भारत घडवण्याच्या कार्यात योगदान देण्याचा सामूहिक संकल्प पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलं आहे. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत मुंबईतील लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात विविध ठिकाणी काल तिरंगा यात्रा काढण्यात आली. नागपूरमध्ये आयोजित तिरंगा यात्रेमध्ये 700 फुटांचा भव्य तिरंगा ध्वज हे विशेष आकर्षण ठरलं. बीडमध्येही जिल्हा क्रीडा संकुलातून काल तिरंगा रॅली काढण्यात आली. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल देशभरात स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी काल अंदमान आणि निकोबार बेटांवरून हर घर तिरंगा मोहिमेचा प्रारंभ केला. या बेटांच्या दौऱ्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेट दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुदुचेरी इथल्या मुरुगा थिएटर सिग्नलजवळ हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या बेस कॅम्प रुग्णालयात सिंदूर महारक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. महाराष्ट्रातल्या अनेक कुस्तीगीर आणि इतर खेळाडूंनी या शिबिरात रक्तदान केलं. राज्यात इतर ठिकाणीही क्रांती दिनानिमित्त वृक्षारोपण, हुतात्म्यांच्या कुटुंबियांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांच्या जिद्दीनं आणि धैर्यामुळे भारत छोडो आंदोलन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग बळकट केला त्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती क्षमतेत जुलै अखेर भारतानं 300 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे. 2030 सालासाठी 500 गिगावॅट क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यापैकी 60% अधिक क्षमतेचा टप्पा गाठण्यात भारताला यश आलं आहे असं नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे. या वाढीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा आहे. 2025-26 या काळात देशात जीवाश्म इंधनावर आधारित नसलेल्या वीज निर्मिती क्षमतेत विक्रमी 55.29 गिगावॉटची भर पडली. यामध्ये सौर ऊर्जेचा 44.6 गिगावॅट आणि पवन ऊर्जेचा 6 गिगावॅट इतका मुख्य वाटा होता. जागतिक आदिवासी दिनानिमित्त देशभरात तसंच राज्यात काल विविध कार्यक्रम

कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसंच जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्ह्यातले आदिवासी बांधव सहभागी झाले होते. झारखंडमधील भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध 2 आठवड्याहून अधिक काळापासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभा मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड पोलिसांनी विधानसभा परिसराभोवती प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून रांचीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्यांवर झारखंड सरकारनं सहमती दर्शवली आहे. 14वी जेपीएससी प्राथमिक परीक्षा आणि 2023-25 मधील बॅकलॉग परीक्षा रद्द करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. तसंच जलदगती न्यायालय स्थापन करण्यासही सरकारनं सहमती दर्शवली असल्याचं राज्याचे मंत्री सुदिव्य कुमार सानू यांनी काल सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत त्यांनी देशासाठी मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं. यावेळी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय तसंच युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उपस्थित होते. जो खेलेगा वो खिलेगा हा संदेश देत पंतप्रधानांनी खेळ आणि युवा शक्तीचं महत्व अधोरेखित केलं. पंतप्रधानांनी या संवादासंदर्भातील व्हिडिओ संदेशही समाज माध्यमावरून सामायिक केला आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं 23 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या या स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य पदकांसह एकंदर 39 पदकांची कमाई केली आणि भारतानं पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं. धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या समुद्री मार्गांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियानं हिंदी महासागर आणि भारतापर्यंत रेल्वे मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार तुर्कमेनिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमधून हा रेल्वे मार्ग काढता येऊ शकेल असं खुसुनलीन यांनी नमूद केलं आहे. या पर्यायी मार्गांमुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज आणि बॉस्फोरसची समुद्रधुनी यासारख्या 2 महत्वाच्या समुद्री मार्गांशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होऊ शकेल असं खुसुनलीन यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गाझासाठीची 15 कलमी योजना फेटाळली आहे. जोपर्यंत हमास खऱ्या अर्थानं शस्त्र टाकत नाही तोपर्यंत इस्रायल आपले सैन्य मागे घेणार नाही आणि इस्रायली सैन्य आणि नागरिकांना असलेल्या धोक्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवेल असं पंतप्रधान नेतन्याहू यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. पुढील वाटचाल कशी करावी याबाबत इस्रायल आणि अमेरिका दरम्यान चर्चा सुरू आहे. हमासचं संपूर्ण निशस्त्रीकरण करण्याच्या उद्देशानं एक करार झाला आहे असं अध्यक्ष ट्रम्प यांच्या बोर्ड ऑफ पीसनं गेल्या महिन्यात म्हटलं होतं. परंतु इस्रायलनं आपले हल्ले पूर्णपणे थांबवले आणि गाझामधील सैन्य माघारी घेतलं तरच हमास शस्त्र टाकेल असं हमासनं म्हटलं आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या महाराजन अरुमुगा पांडियाननं काल पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलं. महाराजन स्नॅच प्रकारात 128 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 157 किलो वजन उचलून एकंदर 285 किलोची कामगिरी नोंदवली. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. व्हिएतनामच्या थोआंग थाच यानं 291 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावलं. अमेरिकेतील ओरेगॉन मधील युजिन इथं सुरू असलेल्या अॅथलेटिक्स U20 विश्वकरंडक स्पर्धा 2026 मध्ये बसंत कुमार मेघवाल यानं पुरुषांच्या उंच उडीत रौप्य आणि शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला आहे. शुक्रवारी भालाफेकीत आशिष यादवनं जिंकलेल्या रौप्य पदकानंतर मिळालेल्या या 2 पदकांमुळे युजिन इथल्या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकंदर संख्या 3 झाली आहे. भारतानं आता 2021 आणि 2022च्या आवृत्त्यांमधील आपल्या पदकांच्या संख्येची बरोबरी केली आहे.
भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा हिनं कोरिया मास्टर्स 2026 विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या हान

0: यांची हिच्यावर 14-21, 21-14, 21-14 अशी मात केली आणि कारकिर्दीतलं पहिलं BWF जेतेपद पटकावलं. अहमदाबादमध्ये येत्या 13-23 ऑगस्ट दरम्यान 18 वर्षांखालील आशिया बास्केटबॉल चषक स्पर्धा म्हणजे फिबा आयोजित केली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 14 ऑगस्ट रोजी जपान विरुद्ध होणार आहे. गट फेरीमध्ये भारतीय संघाचा सामना कोरिया, जपान आणि कझाकस्तान यांच्याशी होईल. हवामान. हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील पश्चिमेकडील भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच आज आणि उद्या दिल्ली, हरियाणा, चंदीगड, आसाम, मेघालय, पूर्व मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात हर घर तिरंगा अभियानाला प्रारंभ. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशभरात हुतात्म्यांना अभिवादन. बिगर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मितीत भारतानं गाठला 300 गिगावॉटचा टप्पा. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आज विधानसभेवर मोर्चाची हाक. आणि आशियाई कनिष्ठ गटाच्या भारोत्तोलन स्पर्धेत महाराजन अरुमुगपंडियन याला रौप्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 8:40 झाले आहेत. प्रसारित लोकधारा हा लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना.

गावातन गेल घोसावळ्याला चिंचुरडा मघाळूच आला मुळा बोलतो र गाजराला काकडीन त्या शिनगर केला हिरवा शालू भेंडी बाईला हळद तेंडल्याच्या तू

0: श्रोत्यातून आपण शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या सुरातील गीतरचना ऐकलीत. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01. तेव्हा अवश्य फोन करा. कार्यक्रम हॅलो गीतमाला.

आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, आयुष्याच्या निवांत क्षणी आठवणींचा पडतो पाऊस, त्यातही म्हटले चिंब विजावे, त्यातही म्हटले चिंब विजावे, समर्पित करुणी याती ओंजळ, समर्पित करुणी याती ओंजळ। पावलांना आकार देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम करते तीहीच पाऊलवाट। ज्येष्ठ श्रेष्ठांच्या सुंदर आठवणींच्या हिंदोळ्यावरचा प्रवास म्हणजे पाऊलवाटा हा कार्यक्रम। ऐकूयात दर सोमवारी।

शक्यतो लोकधारा लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकूया ध्यानंदर. मधुकर पाठक यांच्या संगीत निहात प्रल्हाद शिंदे आणि सहकार्यांनी गायली दामोदर शिरवाळे यांची गीतरचना.

ಕಾಲ ಪಟಾವಿ ನೀ ಔಷಧ ಭಿತಾವಿ ದಶ ಕೈಕ ದಿಸಾನ ರಾಣಿ ರಾಜಾಲ ಭಿತಾವಿ ದಶ ಕೈಕ

मी बाजूला सराव मी पुम कराव तुम्ही बाजूला सराव तुम्ही आडवा आला तर मी तिरीक माराव तुम्ही आडवा आला तर मी तिरीक माराव सांगाई मोटर ही घटका वर माझी दणुका सांगाई मोटर ही घटका वर माझी

श्रोत्यात आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी सुरुवातील गीत रचना ऐकली, त्याचबरोबर किसन खरात आणि सहकाऱ्यांनी गायली वामनदादा कर्डक यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं कृष्ण शिंदे यांचं. या गीतरचनेबरोबरच आजचा लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम संपला. लोकधारा हा लोकसंख्येचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9 वाजता सहक्षित करत आहोत विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: छिपा दी जाती।
1: 12 अगस्त शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर। ये है
2: वीर केंद्रावर बोलत आहोत। सध्या सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत। प्रसारित आहोत मराठी चित्रपट यांचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात बंध प्रेमाचे। या चित्रपटातील शंकर महादेवन आणि सहकार्यांनी गायली प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत अजय अतुल यांचा।

तदपन आशा भोसले, प्रमिला दातार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात बायांनो नवरी सांभाळा या चित्रपटातील जगदीश खेबूडकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. मराठी चित्रपट यांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंबू गव्हाळे या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायली शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत अनिल मोहिले यांचं.

आपल्या मराठी चित्रपट ईदांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात यानंतर ऐकूया. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात चोराच्या मनात चांदणं या चित्रपटातील गीतरचना, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रीतवर्तजापन चौकट राजा या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्मात आनंद मोडक यांचं. मराठी चित्रपट यांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात चंद होता साक्षीला या चित्रपटातील आशा भोसले, सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश केवडकर यांची गीतरचना. संगीत सुधीर फडके यांचं.

0: मुलांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. श्रोते प्रसारित आहोत पाऊल वाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम. ऐकताच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात भूमिगत चळवळीतील आठवणी, राष्ट्रभक्तीची तात्कालीन व्याख्या आणि आजच्या स्वतंत्र भारतातील तरुणांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी अंबाजोगाईतील माजी गटशिक्षण अधिकारी व्यंकटेश नरहर कुलकर्णी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. निवेदन गोपाल ठाकूर यांचं, निर्मिती साह्य रणजित बागलाने आणि सादरकृते आहेत योगराज बच्चे. ऐकूयात पाऊल वाटा हा कार्यक्रम.
1: श्रोते नमस्कार. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात मी रणजित बागलाने आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. पाऊल वाटा या कार्यक्रमात आज अंबाजोगाई येथील माजी गट शिक्षणाधिकारी व्यंकटेश नरहर कुलकर्णी अर्थात VN कुलकर्णी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूयात.
2: श्रोतो नमस्कार. आजच्या पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपण बीड जिल्ह्यातील बीड शहरातील प्रतिथीय संपादित व्यक्तिमत्वांना बोलून घेत असतो आणि एकूणच त्यांच्या जीवन कार्याचा परिचय करून घेत असतो आणि त्यांच्या एकूण सामाजिक कार्याचा, त्यांच्या जडणघडणीचा आपण आढावा घेत असतो. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये राष्ट्र छात्र सेना अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेले आणि बीड जिल्हा परिषदचे अधिकारी या सर्वच वेगवेगळ्या पदावर अतिशय लीलया काम करणारे व्यंकटेश कुलकर्णी आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये आले आहेत. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर आपला जन्म कुठे झाला?
3: माझा जन्म केस तालुक्यातील कुंभेफळ या गावी झाला.
2: बर, कधी झाला?
3: 1947.
2: बर बर. मग तुम्हाला स्वातंत्र्याचा काळ काही आठवतो का?
3: हो, स्वातंत्र्याचा काळ जरी मी 40 लहान असलो तरी 4-5 वर्षाच्या झाल्यानंतर माझ्या घरामध्ये माझे आई वडील काका आजोबा हे त्या काळाच्या सारख्या कल्पना देत होते की 47 ते 48 म्हणजे जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम होईपर्यंत आपला कशा प्रकारे त्रास झाला किंवा कोणत्या संकटाला आपलं तोंड द्यावं लागलं हे ते सांगत असत. त्याच्यामुळे ते जाणीव मला आहे.
2: आणि तो इतिहास तुम्हाला?
3: हो, इतिहास आई वडिला पण इतिहास कळत होता की आमचं गाव आम्ही एका खेडेगावात जन्मलो. या खेडेगावात अल्पसंख्याक म्हणून समाज होता. आमचं एकच घर होतं आणि त्यामुळे रजाकार हा जो काही प्रकार होता जो इतरांना म्हणजे त्रास द्यायचा स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्यांचा त्रास आमच्याही कुटुंबाला व्हायचा.
2: बरोबर.
3: आणि त्यामुळं आम्हाला एका गावून दुसऱ्या गावाला शिफ्ट व्हावं लागायचं. आणि त्या काळामध्ये हे जे स्वातंत्र्य सेनानी होते आमचे वडील त्या काळामध्ये पटवारी होते.
2: बर.
3: आणि ज्या शाळेत ते शिकत होते तिथले सगळे गुरुजन योगेश्वरी नूतन विद्यालय या शाळेचे विद्यार्थी होते. आणि ते गुरुजन हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सक्रिय होते. त्या काळामध्ये सक्रिय असताना हे गुरुजन माझ्या घरी मोठा वाडा होता कुंभेफळा 80 खणांचा वाडा होता आणि त्यामध्ये बळद होते.
2: बळद?
3: बळद बळद म्हणजे ज्याच्यामध्ये ज्वारी गहू धान्य बळद म्हणजे जमिनीच्या खाली बळद असतं.
2: अच्छा. बर.
3: तिथं हे साठवून ठेवायचे. त्याला झाकण असायचं. ते साठवून ठेवल्यानंतर ते धान्य असायचं आणि हे स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक गावोगाव लपत छपत शाळेचे जे शिक्षक होते ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते.
2: बर.
3: आणि त्यांच्यावर जेव्हा वॉरंट वगैरे तेव्हा ते म्हणजे फरार होत. त्या काळामध्ये ते आमच्या घरी त्या बळजाच्या कुलीमध्ये आमचे वडील त्यांना 1-1-2 वर्ष ठेवून घेत. पण स्वातंत्र्य सैनिकाचं जो काही हे आहे त्या काळात कसं होत आहे की लोकांना भीती वाटायचे. आपलं नाव जर पोलीस स्टेशन बघितलं तर म्हणून हे जरी काम करत असले आमचे वडील काका आजोबा तरी कुठेही पोलीस स्टेशनला वगैरे उल्लेख तसा होत नव्हता. आणि त्यामुळं ते तो काळ आम्हाला सांगत होते ना. आमचे आई वडील सांगायचे की आम्ही जेव्हा एका गावून रात्रीतून एका गावातून दुसऱ्या गावात जातो.
2: बरोबर. बरोबर. भूमिगत चळवळी द्यायची.
3: भूमिगत चळवळी नाही हे रजाकारांचा त्रास होता ना. ते रजाकार लोक गावातले जे प्रतिष्ठित माणसं आहेत त्यांच्यावर डाके घालायचे.
2: बर.
3: म्हणजे मारहाण लूटमार करायची. त्यामुळं आमचं गाव प्रतिष्ठित आणि पटवाऱ्याचं असल्यामुळं.
2: बरोबर.
3: ते तिथंही येत. पण सुदैव असं आहे की आमच्याकडे जे नोकर चाकर होते ते मुसलमान असूनही आमच्याशी प्रामाणिक होते.
2: त्या बात आहे. वा.
3: आणि त्यांनी सांगायचे की आज आपल्याकडे रजाकार येणार आहेत तुम्ही पंत म्हणायचे आमच्या वडिलाला पंत तुम्ही आपण घरी घर सोडून जाऊ.
2: बर.
3: आणि मग एका गावून दुसऱ्या गावाला जायच. हे सगळे अनुभव त्या काळामध्ये आमच्या आई वडील हे सांगायचे. तो काळ म्हणजे असा त्रासाचाच होता.
2: बरोबर.
3: 48

क्षितदादा पण आशा भोसले, सुधीर फडके आणि सहकारांच्या सुरात चंद्र होता साक्षीला या चित्रपटातील जगदीश केवडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत निजन होतं सुधीर फडके यांचं. या गीतरचनेबरोबर आजचा मराठी चित्रपट इदांचा कार्यक्रम संपला. श्रोत्यांनो, मराठी चित्रपट

0: मग तुमचं शिक्षण वगैरे?
1: माझं शिक्षण चौथी पर्यंत देखो माझ्या आजूच्या बाबा चंदन सावरव तिथं झालं. आणि नंतर आमच्या वडिलांनी ही जी सामाजिक परिस्थिती बदलली इथं राहून उपयोगाचं नाही म्हणून आम्ही शिक्षणासाठी आमचं घर त्यांनी आंब्याजवळ हलवलं.
0: बर
1: हा म्हणजे वयाच्या एक सहा सात वर्षाच्या नंतर आम्ही आंब्याजवळ सेटल झालो.
0: बरोबर. मग त्या काळची शिक्षण पद्धती कशी होती?
1: त्या काळची शिक्षण पद्धती म्हणजे एक तर शिक्षकाबद्दल आदरयुक्त भीती होती आणि शिस्त हाच एक पर्याय होता.
0: बरोबर.
1: मुलांना शिक्षण हे शिस्तीतूनच येतं यावर त्यांची भूमिका, पालकांची भूमिका, समाजाची भूमिका ही अशीच होती. त्याला विरोध नव्हता शिस्तीला.
0: पुढचं शिक्षण कसं झालं?
1: आंबेजोगाई योगेश्वरी नूतन विद्यालय या शाळेमध्ये झालं आंबेजोगाला दहावीपर्यंत. त्याच्यानंतर अकरावी बारावी त्या काळामध्ये पीयुसी पीपीसी होत ते आंबेजोगाईचं झालं.
0: युनिव्हर्सिटी कोर्स?
1: प्री युनिव्हर्सिटी कोर्स. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे दोन तीन मार्किंग पडले म्हणून मेडिकलला जाऊ शकलो नाही. त्या काळामध्ये तुम्हाला आता नवल वाटेल की माझ्यापेक्षा कमी मार्क असलेला विद्यार्थी 7000 रुपये भरून मेडिकलला गेला.
0: बरोबर.
1: पण आमच्या वडिलांचे काही तत्व होते.
0: बरोबर.
1: त्या तत्वानुसार आमच्या वडील म्हणले की पैसे भरून मेडिकलला जायचं नाही.
0: बरोबर. तत्वनिष्ठ माणसं असतात.
1: हा. आणि त्यामुळे तत्वनिष्ठ असल्यामुळं अनेक संधी सुद्धा त्याच्यामध्ये काम करू दिले. आज आजची परिस्थिती सगळी वेगळी आहे.
0: बरोबर.
1: आज सगळ्या मुलांना ऐकून आपण चालतो.
0: अगदी.
1: पण त्या काळामध्ये अनेक संधी उपलब्ध होऊन सुद्धा त्या मला त्यांनी तिथं जाऊ दिलं नाही. माझं पहिलं सर्वेक्षण झालं मी बीएससी झालं 1967 ला आणि त्यानंतर मग मी एम्प्लॉयमेंट मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले. पहिला कॉल आला तो जनरल ऑफिसरचा.
0: बर.
1: कारण मी कॉलेजच्या ह्याच्यामध्ये बीसी सर्टिफिकेट एनसीसीचे पास झालो होतो.
0: बर.
1: एनसीसी मध्ये बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट पास झालो होतो.
0: बरोबर.
1: जनरल ऑफिसर म्हणून पहिला कॉल आला.
0: वा.
1: आणि मी सिलेक्ट झालो. पण वडिलांना नकार दिला या पोस्टवर तू काम करणं मला आवडणार नाही कारण हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक असतात ते आपल्यासाठी योग्य नाही.
0: बरोबर.
1: असे वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर पुन्हा बँकेमध्ये सिलेक्शन झालं परंतु काही त्या ह्याच्यामध्ये सिलेक्ट झालं नाही. आणि जेव्हा मी शिक्षकाची नोकरी पत्करली तेव्हा त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला.
0: क्या बात आहे. ठरवून झाल्यासारखं
1: म्हणजे त्यांना ते आवडायचं नाही ते बोलून दाखवायचे स्पष्ट की हे क्षेत्र तुझ्यासाठी नाही आपल्यासाठी नाही.
0: बरोबर.
1: कुटुंबासाठी नाही. म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भीती वाटायची.
0: अगदी.
1: की शाश्वती भीती हे त्या काळामध्ये पालकांना वाटायची.
0: बरोबर. मग शिक्षक म्हणून काम करतानाचा अध्ययन अध्यापन करतानाचा अनुभव कसा होता?
1: खूपच छान होता.
0: बर.
1: खूपच छान. म्हणजे मी जेव्हा हे स्वीकारलं तेव्हा मी त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे समर्पण करून माझी सेवा शिक्षण खात्याला दिली.
0: शिक्षकी पेशा हे एक व्रत आहे.
1: हो. आणि व्रत घेणाराच शिक्षक हा यशस्वी होतो.
0: बरोबर.
1: सध्या परिस्थिती आहे ते व्रत म्हणून न पाहता वेगळ्या पद्धतीनं पाहिलं जातं. आणि व्रत कारण माझ्या संस्कारच योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षकांचे संस्कारच असे होते. ते सगळे संस्कार माझ्या अंगात असल्यामुळे ती शिस्त माझ्या अंगात असल्यामुळं आपोआपच मी त्यात यशस्वी होत गेलो.
0: बरोबर.
1: आणि विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल भरपूर भीती वाटायची. हे अगदी कबूल करायला हरकत नाही. कारण एकेकाळा मी त्यावेळेस तरुण काळामध्ये मी भरपूर शिक्षाही करायचो मुलांना.
0: अच्छा.
1: पण विद्यार्थ्यांनी पालकांनी गावकऱ्यांनी तक्रार केली नाही.
0: शिस्तप्रिय विद्यार्थी झाला पाहिजे.
1: हा. मी जी सेवा केली ती जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गेली इथं 11 वर्ष सेवा झाली. या 11 वर्ष सेवेमध्ये मी ती शाळा सर्व सहकारी एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो.
0: बर.
1: ती या बीड जिल्ह्यामध्ये सर्वात चांगली शाळा म्हणून नावाजलेली असायची.
0: अच्छा.
1: काय.
0: बरोबर.
1: आणि टीमच अशी होती ती की सर्व मिळून कुठल्याही आदेशाची वाट न पाहता सगळे काम करायचे. कुठलाही आदेश नसताना त्या काळात म्हणजे 1970-72 त्या काळामध्ये आम्ही 0 आवर तास घ्यायचो.
0: क्या बात.
1: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी.
0: बरोबर.
1: आणि स्कॉलरशिपचे तास 9 वाजता सुरू व्हायचे.
0: बरोबर. मग डीएड वगैरे

0: मी बीएड केलं 1970 ला बीएड झालं माझं आणि बीएडच्या काळामध्ये जे संस्कार माझ्यावर झाले अतिशय उत्कृष्ट प्रकारचे प्राचार्य अध्यापक लाभले बीएडला के व्ही कुलकर्णी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगले प्राचार्य एक गणितज्ञ एक तत्वज्ञानाचे अभ्यासक मानसशास्त्राचे अभ्यासक आणि गणिताचे लेखक होते. त्यांचे संस्कार त्या काळामध्ये जे होते अतिशय शिस्तबद्ध असा माणूस सकाळी आता ह्या गोष्टी करून खूप मोलाच्या वाटतात की 7:15-7 वाजताचे पुण्याहून अंबाजी वरायचे आणि 7:30 5 मिनिट कमी असताना ते बी एडच्या क्लास वरायचे. खडू आणि डस्टर याशिवाय काही नाही,
1: क्या बात आहे,
0: कुठलंही पुस्तक नाही, इतका तो विद्वान माणूस होता. आणि त्यामुळे त्यांचे जे संस्कार आहेत ते मनावर एवढे बसले आणि त्याच्यातून शिक्षकाची जडण घडण जशी असायला पाहिजे तशी होत गेली.
1: अगदी. मग पुढे राष्ट्र छात्र सेना अधिकारी म्हणून
0: पुढे मी एमएड केलं त्यांच्याच आशीर्वादाने.
1: बरोबर.
0: मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यामध्ये मला डिस्टिंक्शन मिळालं. बीएडला फर्स्ट क्लास मिळाला. एक त्यांचा आवडता विद्यार्थी होतो देशमुख इथं प्राची इथं शिक्षण अधिकारी होते आपल्या पाटोदेचे. त्या काळामध्ये नंतर माझी बदली झाली दुसऱ्या शाळेमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी येथे आणि तिथून मग पुन्हा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंबाजोगाई येथे छात्रसेना अधिकारी जे होते त्यांना पदोन्नती झाली ते वर्ग 2 गेले त्यामुळे ती जागा रिकामी झाली आणि माझ्याकडे अनेक सर्टिफिकेट होते म्हणून माझी शिफारस त्या मुख्याध्यापकांनी एनसीसी ऑफिसला केली आणि शिक्षण अधिकाऱ्याला केली की यांची बदली तुम्ही इथं करा या शाळेची गरज आहे. एनसीसी जागा रिकामी झाली आणि मी शिक्षण अधिकाऱ्यांनी माझी बदली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा अंबाजोगाई इथे केली.
1: मग राष्ट्रीय छात्र सेना म्हणून काम करत असतानाचा अनुभव?
0: राष्ट्रीय छात्र सेनाचे काम करत असताना सुद्धा शिस्त काय आहे आणि राष्ट्रीय शिस्तीनं कसं घडतं
1: बरोबर
0: की युवा पिढी ही जेवढी शिस्त असेल त्यांच्यामध्ये तेवढं आपण जास्त काम करू शकतो हा विचार घेऊन राष्ट्रीयत्व याला महत्व देऊन एनसीसी काम करते.
1: अगदी.
0: कारण नॅशनल कॅडेट कोर आहे.
1: बरोबर.
0: राष्ट्रीयत्व हे त्यांचं महत्वाचं शिस्त आणि राष्ट्रीयत्व हे महत्वाचे आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार त्या माध्यमातून पण सगळे शिस्तीच्या माध्यमातून हे दिले जातात. आणि त्याचं ते आम्हाला पहिलेच मी जेव्हा एनसीसीमध्ये होतो त्या ग्राउंडवरच मी पुन्हा एनसीसी ऑफिसर म्हणून उतरलो.
1: क्या बात आहे.
0: ज्या ग्राउंडवर मी परेड केल्या त्याच ग्राउंडवर मी एनसीसी ऑफिसर म्हणून काम केलं. तसाही आनंद होता. हो म्हणजे मला जे शिकविणारे प्राचार्य होते अभिमानाचा उल्लेख अतिशय शिस्त म्हणजे तुम्ही आता अतिशयोक्ती नाही ही पण तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकी भयानक शिस्त त्या काळामध्ये होती. मला आठवतं कॉलेजमध्ये असताना मला प्राचार्य टेकूरकर हे कॅप्टन होते. ते प्राचार्य होते पण ते जेव्हा एखाद्या हॉलच्या समोर ऑफिसच्या समोर उभा राहत कॉलेजचा एकही विद्यार्थी बाहेर दिसत नव्हता.
1: क्या बात.
0: बाहेर क्लासच्या म्हणजे बघा किती म्हणजे मुलंही मानत होते आणि त्या माणसाचं म्हणजे तेवढं हे होतं तर स्वतः शिस्तप्रिय होतं.
1: दरारा होता.
0: दरारा होतं. शिस्तप्रिय होतं.
1: एक राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणून तात्कालीन राष्ट्रभक्तीची व्याख्या काय सांगते?
0: राष्ट्रभक्ती म्हणजे राष्ट्रासाठी आपण केलेलं पूर्णपणे जे कर्तव्य आहे ते कर्तव्याची कर्तव्याने समर्पण करणं स्वतःला.
1: बरोबर.
0: देशासाठी स्वतःची सर्व शक्ती जी आहे बौद्धिक असो शारीरिक असो मानसिक असो तिचं समर्पण गरजेचं आहे. ही समर्पण वृत्ती कमी होत चालली आहे आणि तसं कधी कधी राहून खंत वाटतोय की कुठे होती समोर स्वातंत्र्य सैनिकांचं समर्पण कुणीकडे होतं.
1: अगदी. मग याला अनुसरूनच आजच्या भारतीय तरुणांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
0: आमच्या या तरुणांकडून ह्याच अपेक्षा आहेत की थोडस कर्तव्य कठोर बंद पाहिजे. आपण या समाजाचे घटक आहोत. समाजाची नासधूस होणार नाही. समाजाला शिस्त थोडीशी आपण लावली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी जे काही सामाजिक संकल्पना आहेत आता उदाहरणार्थ की हे माझं काम आहे म्हणून केलं पाहिजे ना. वृक्षारोपण आहे.
1: बरोबर.
0: वृक्षारोपण तुमच्या ऑफिसमध्ये करायचं आहे पण ऑफिसमधल्या ऑफिसर आणि 5 माणसं सगळं काम करू शकत नाहीत पण हे करण्यासाठी

0: एक तरुणाची जी धडपड असते हे विधायक काम आणि विघातक काम ही जी काम आहेत त्या म्हणजे तरुणाने या विघातक कामापासून दूर राहून विधायक काम आपल्या हातात घेऊन समर्पण कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. हे त्यांचं कर्तव्य आहे, राष्ट्रासाठी ते कर्तव्य आहे. त्याशिवाय राष्ट्राची उन्नती विकास होणार नाही,
1: होणार नाही.
0: आपण साधे उदाहरण, स्वच्छता स्वच्छता राखणं, ऑफिसची स्वच्छता राखणं हे काही फक्त एखाद्याच्या ह्याचं काम नाही. मी माझ्या हातातले कागद जर फेकून टाकायलो तर मला नवळ की माझे प्रिन्सिपल घरातून ऑफिसमधून निघाल्यानंतर जितक्या चिठ्ठ्या दिसत तेवढ्या ते वापरत. तो सुपर क्लॉसन ऑफिसर होते.
1: पुढची शिक्षण क्षेत्रातली वाटचाल कशी होती? शिक्षक राष्ट्र छत्रसेना अधिकारी झाल्यानंतर पुन्हा विस्तराधिकारी.
0: हो, विस्तराधिकारी. हा, राष्ट्रीय छात्रसेनेत भरपूर काम केलं.
1: बर,
0: भरपूर म्हणजे हे वृक्षारोपण आहे, समाजामध्ये जागृती आहे, पथनाट्य आहे.
1: दिल्लीला गेले का तुम्ही?
0: नाही, दिल्ली नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे दिला थोडीशी इतर काही कारण असतात काय त्याच्यामधलं सर्वेक्षण हे खूप आवड असतं. दोन राऊंड मी होतो, तिसऱ्या राऊंडला म्हणजे तिथे काय असतो फिजिकल फिटनेस ही फार काळजीनं काटेकोर पाहिली जाते.
1: बरोबर.
0: मग थोडासा पाय कुठेतरी माझा दुखावला होता. म्हणजे एका कॅम्पला मी गेलतो, कामटीला एनसीसी ऑफिसरचा कॅम्प असतो, ती एक महिना कोर्स असतो, रिफ्रेशर कोर्स म्हणतात. तिथं जे सगळे शिक्षण आहे ते सगळे सैनिक असत. तिथला हवाल आमचा बिर्ला कॅप्टनचा होता, पण तिथला हवालदार आम्हाला सांगायचं साहेबजी दौडना पडेगा. आता आम्ही साहेब होतो पण तो पळवलायचं. त्या ह्याच्यामध्ये थोडस पाय असं सडकीची हे असते दोन भाग घसरला होता आणि फ्रॅक्चर झालं होतं. फ्रॅक्चर होऊनही मी एक महिना तो कोर्स पूर्ण केला.
1: क्या बात,
0: वापस नाही जायचं म्हणजे तो कोर्स पूर्ण करूनच मी वापस आलो.
1: जिद्द
0: जिद्द.
1: आणि मग पुढे विस्तराधिकारी म्हणून काम?
0: नाही, काय झालं 15 वर्ष म्हणजे पूर्ण झाल्यानंतर विस्तराधिकारी म्हणून काही नव्हतो. मी गट शिक्षण म्हणजे माझं सरक्षण वर्ग 2 मध्ये झालं.
1: बरोबर.
0: मग वर्ग 2 मध्ये माझी नेमणूक विदर्भ धुळेच्या परिवारावर नंदुरबार.
1: बर,
0: नंदुरबारला काही जायची कोणाची इच्छा नव्हती मी जावं म्हणून. आणि म्हणून त्या काळामध्ये 2005 मला राज्य पुरस्कार भेटला होता.
1: बर.
0: आणि त्या काळामध्ये राज्य पुरस्कार भेटला असल्यामुळं म्हणजे जे ऑफिसर होते काय होतं हे सगळ्या प्रशिक्षणामध्ये अनेक लोक अधिकारी SCRTTH आणि प्रत्येक प्रशिक्षणात प्रशिक्षक तज्ञ मार्गदर्शक म्हणून मी काम केलं. कुठेही जेवढे जेवढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे, नवीन शैक्षणिक धोरण आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं नाव तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रत्येक वेळेला असायचं. ते प्राथमिक लेवलला, माध्यमिक लेवलला,
1: राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या
0: बैठकीला, हे सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि त्यामुळे ते म्हणले की नंदुरबारी तुम्ही इतर ठिकाण तुम्ही सांगा. मग मी म्हणलं की माझं क्षेत्र आवडतं हे अध्यापनाचं आहे, प्रशासकीय पेक्षा अध्यापन मला आवडतं. आणि म्हणून मी सोलापूर डायट मागून घेतलं.
1: बर, नायरचे प्राचार्य?
0: नाही, अधिव्याख्यात.
1: अधिव्याख्यात,
0: सुपर क्लास अधिव्याख्यात.
1: अच्छा,
0: मग तिथं मी 1.5 वर्ष अधिव्याख्यात म्हणून काम केलं.
1: अच्छा, पुढची वाटचाल?
0: पुढची वाटचाल मग पुन्हा काय झालं की माझी आई आजारी होती.
1: अच्छा.
0: त्यामुळं मी म्हणलं की मला अंबाजोगाई बीएड कुठेही मला मुख्याध्यापक म्हणून द्या. मग त्यांनी मला काय केलं की आता तुमची सेवा 1.5 वर्ष राहिली, तुम्ही गट शिक्षण अधिकारी म्हणून काम करा. आणि म्हणून त्यांनी बीडला बदली केली.
1: बीडच्या बीओ म्हणून
0: मी छोटी झालो. पण मी तो समोरच होऊ शकलो नाही.
1: अच्छा.
0: म्हणजे मनाने जे हे आहे उभारी ती मला घेता आली नाही. ते माझं अपयश असेल कदाचित काही असेल. आणि मग मी पुन्हा शिक्षण मंत्र्यांना स्वतः भेटलो, त्यांना सांगितलं की माझी बदली मुख्याध्यापक म्हणून तुम्ही करा आणि ती शाळा कशी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या. आणि ते त्यांना आश्चर्य वाटलं की मी ज्यांना बीओ म्हणून दिला आदेश ते मुख्याध्यापक होऊ इच्छितात. त्यांना मुख्याध्यापक हे कमी दर्जाचं मानलं जातं ना. बीओ हे तालुक्याचा प्रमुख असतो. तसं काही नाही, माझं 1 वर्ष झालंय मी मुख्याध्यापक म्हणून. त्यांनी ऐकलं ते.
1: बरोबर.
0: अगदी सामंजस्यपणे ऐकून घेतलं. त्याच दिवशी आदेश दिले.
1: बरोबर. मग आता तुम्ही सोलापूर, बीड असा तुमचा सगळ्या प्रशासकीय बदल्यांमध्ये हा प्रवास शैक्षणिक प्रवास होता. मग यामध्ये विद्यार्थी आणि तुमच्या काही त्या काळातल्या त्या विद्यार्थ्यांबरोबर तुमच्या काही आठवणी असतील ना?
0: हो, भरपूर. अजूनही ते विद्यार्थी

0: आठवण करतात, येतात, भेटतात, लेख स्वरूपात आठवणी देतात. अजूनही कार्यक्रमाला विद्यार्थी हे ज्या ज्या ठिकाणी त्यांचं कार्यक्षेत्र आहे त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये सुदैवाने माझ्या विद्यार्थी बोलवतात.
1: आता किती वर्ष सेवा झाली आपली?
0: माझी 39 वर्ष सेवा झाली.
1: 39 वर्ष. बरं, मग त्या आता सेवानिवृत्त कधी झालात?
0: मी 2007 ला सेवानिवृत्त.
1: अच्छा, मग 2007 नंतर मग आपण घरी न थांबता आपण वेगवेगळे काय काय उपक्रम आपण चालवले?
0: हा, घरी न थांबता
1: किंवा म्हणजे आता काय की चला आता आपण सेवानिवृत्त झालो, काही काही ग्रहस्थांना वाटत की नाही आता
0: एक घरी न थांबता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविण्याची पहिल्यापासूनच सुरू आहे. एनसीच्या सगळ्या कार्यक्रमाला 7 नंतरही झेंडावंदन त्यांचे राष्ट्रीय कार्यक्रम एनसीसी डे ज्या ज्या वेळेला आमंत्रण येईल तेव्हा मी उपस्थित राहतो. त्यानंतर जेव्हा आंबाजोगाईला मी रोज एनसीसीचे ग्राउंड जे आहे माझ्या घरापासून फिरायला सकाळच्या ग्राउंडवरच जातो.
1: सेवानिवृत्तीनंतर?
0: सेवानिवृत्तीनंतर. आताही आता फक्त ह्या 6 महिन्यात माझं घर बदल मी आंबाजोगाईचं आणि काही कारणाने मला सोलापूरला राहावं लागलं त्यामुळे मी ग्राउंड सोडलंय.
1: बरोबर. अच्छा, मग या काळामध्ये जसं तुम्ही ग्राउंडला जवळ केलं किंवा एनसीसीला जवळ केलं सेवानिवृत्तीनंतर सुद्धा तसं तुम्ही कविता लेखन अशा काही लेखन संपदेला सुद्धा जवळ केलं असेल ना? साहित्य संपदेला
0: कविता करण्याचा छंदच आहे.
1: क्या बात आहे,
0: कविता करतोच.
1: बरोबर. कुठलं कुठलं वाचन आवडतं आपल्याला?
0: वेगवेगळ्या प्रकारचं आनंद देणार असं.
1: बर,
0: आता काय झालं काही वर्षात ह्या मी थोडासा अध्यात्माकडे वळलो.
1: बर बर बर.
0: आणि म्हणून मी आपल्या जर कल्पना असतील तरी चैतन्य महाराज जुरूरकर यांचा अनुग्रह घेतलाय.
1: बर बर, क्या बात.
0: आणि त्या अनुग्रहातून त्यांचं जेवढं साहित्य ऐकता येईल त्यांचं जेवढं साहित्य वाचता येईल.
1: बरोबर.
0: कारण ज्ञानेश्वरीचे प्रगाढ आपल्या पंडित महाराष्ट्राचे हे ते घराणं आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणून त्यांचा अनुग्रह घेतला असल्यामुळं त्यांचं वाचन त्यांचं श्रवण हे करणं.
1: आणि त्यात तुमच्या सेवानिवृत्तीनंतर तुमच्या काही सहकारी मित्रमंडळी भेटतात का?
0: रोजच.
1: बर.
0: रोजच भेट गाठ संपर्क. आमचा एक योगी श्री नावाचा ग्रुप आहे.
1: बर.
0: 10वीच्या मुलांचा 1962-63 चा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर आम्ही रोज टाकतो. मी जर काही 4 ओळी कविता दिल्या तर त्या 4 ओळी कविता टाकतो त्यांच्याशी बोलतो.
1: व्हॉट्सअप तुमचं आहे?
0: हो.
1: आणि तुम्ही व्हॉट्सअप वापरता?
0: व्हॉट्सअप वापरतो, युट्यूब वापरतो. पूर्णपणे नाही सगळे येत पण जे काही येत त्याचा वापर करतो.
1: तंत्रज्ञानाला सुद्धा तुम्ही जवळ केली?
0: अगदी खरंच. पाहिजे
1: अगदी.
0: तंत्रज्ञान ही आजची काळाची गरज आहे.
1: अगदी.
0: पण तंत्रज्ञानात वाहण्याची क्रिया होऊ नये. म्हणजे ज्या वयात त्या वयात आता ठीक आहे मी वापरतो पण मी मध्ये 4 महिने एक निग्रह केला आठवड्यातून 1 दिवस मी मोबाईल घेत नव्हतो.
1: बर, क्या बात आहे.
0: की 1 दिवस मोबाईल शनिवारी मोबाईल वापरायचा नाही.
1: बर.
0: हातच लावायचा नाही. 1 दिवस पूर्णपणे मौन पाळायचं.
1: बरोबर.
0: मौन म्हणजे आपल्यावर आपला ताबा राहण्यासाठी
1: कोणाचा निग्रह. तर आता आपण गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालात.
0: हो.
1: पण या सगळ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्ही खूप काम केलं, सखोल काम केलं. हो. विद्यार्थ्यांबरोबर काम केलं, पालकांबरोबर काम केलं. हो. समाजाबरोबर काम केलं. हो. हे काम करत असताना तुमच्या काळातली शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था आणि आजच्या काळातली शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था काय फरक जाणवतोय किंवा कसं वाटतं?
0: खूप फरक जाणवतो. फरक असा आहे की सामाजिक भान हे समाजामधल्या जे जे घटक आहेत ते प्रत्येकाला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर शिक्षक म्हणून माझं जे सामाजिक भान आहे ते मी राखलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी ते विद्यार्थी आहे हे जाणून त्याचं सामाजिक भान माझी काय कर्तव्य आहेत ते जपली पाहिजे. परंतु असं वाटतं खेदाने की आज हे सगळे विसरत आहेत.
1: कुठेतरी दूर जाते.
0: कुठेतरी दूर जाते. म्हणजे जे करायला पाहिजे त्याच्या विरुद्ध दिशेनं प्रवाह हा बदलत चाललाय आणि त्याचा परिणाम म्हणून आज आपण पाहतोय सगळं काय देशाची परिस्थिती, देश किंवा हिंसक वळण हे जे काही आहेत ते कदाचित ह्या प्रणालीत कुठेतरी फरक पडतोय.
1: बरोबर. मग तुम्हाला या सगळ्या व्यवस्था पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांकडनं काय अपेक्षा आहेत आणि शिक्षकांकडनं काय अपेक्षा आहेत?
0: शिक्षकांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. शिक्षकांनी

0: शिक्षक म्हणून राहावं. काय होतं त्याचं म्हणजे आता तुम्ही काल व्हॉट्सअपवर वगैरे पाहिलं काही म्हणून माहीत नाही की एक असं एक हे की शिक्षक मास्तर झाले, फरक लक्षात आलं. शिक्षक मास्तर झाले असा आरोप आक्षेप शिक्षकावर होऊ नये, शिक्षकांनी शिक्षक म्हणूनच कार्य करावं. पण त्याला आज परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे,
1: बदलती
0: आहे, त्या बदलत्या परिस्थितीत त्याला वागणं त्याचं आम्ही जेव्हा मी जेव्हा अशा लोकांशी सुद्धा चर्चा करतो माझा समज असत की एखादा शिक्षक आहे कोणतरी सांगतो की तो त्याचं वागणं काही सुंदर नाही, मी त्याविषयी समज सांगतो की कोणत्या परिस्थितीत असं घडतंय. चूक झाली मान्य करून ते थोडस याच्यावर येण्याचा प्रयत्न करतात.
1: अच्छा,
0: तेही माझ्याचे
1: संवाद
0: साधतात.
1: अच्छा,
0: मग मी कुणावरही कुठल्याही लेखी हे न करता माझ्या स्टाफमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे काही म्हणजे शिक्षक असतील की ज्यांच्या हातून थोडंफार प्रमाद चूक होत असेल ते सगळे व्यवस्थित समजावून सांगण्यात, आजही समाजाला आपण व्यवस्थित समजावून सांगितलं तर ते विद्यार्थी ऐकू शकतात. पण त्यांच्यामध्ये आज आपण असं पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये हा जो फरक आहे की पूर्वी आदरयुक्त भीती होती,
1: बरोबर,
0: शिक्षकांचा आदर वाटायचा. शिक्षकांचा आदर का वाटायचं? शिक्षकांची वागणूक तशी असायची. शिक्षकांची वागणूक जर आदरयुक्त असेल, विद्यार्थ्यांना जाणणारी असेल, पालकाला जाणणारी असेल, समाजाला जाणणारी असेल, तर त्या शिक्षकाची आदरयुक्त भीती ही सगळ्यांनाच होते. मी सांगितलं तुम्हाला की माझे शिक्षक कधी कधी काही मारत नव्हते. आमच्या मला आता हे संपदा कुलकर्णीच्या वैद्य एस एस कुलकर्णी होते, एस एस कुलकर्णी, ह्यांचं अनुकरण करावचे वेळ थोडं आहे. ते माझे मित्र होते, अतिशय जवळचे,
1: सुधाकरराव कुलकर्णी,
0: सुधाकरराव कुलकर्णी संपदाचे वडील, अतिशय जवळचे मित्र होते. त्यांचं अनुकरण जेव्हा तुम्ही कराल तेवढं थोडंच होतं.
1: एक मित्र म्हणून,
0: एक मित्र म्हणून, एक मार्गदर्शक मित्र म्हणून नसते, मित्र तर होतेच पण एखाद्या गोष्टीला मार्गदर्शन करायचे आणि आपला वेळ समर्पण करायचे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी 10 वर्ष जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये 10वीच्या मुलासाठी सुटीमध्ये मोफत वर्ग चालविला.
1: बर.
0: आणि त्या कार्यक्रमाला हे शिक्षण विस्तार अधिकारी असूनही दगड घेऊन बसायचे. मग त्यांचं अनुकरण मी करून मी काम, ज्याचा त्या व्यवस्थेशी काही संबंध नाही ते जर लोक आम्हाला मदत करीत असतील,
1: पण सेवेप्रती समर्पण भाव
0: त्यांचा समर्पण भाव होता, मग ते थोडं तरी माझ्यात यावं असं मला वाटायचं.
1: बरोबर.
0: म्हणून असे शिक्षक होते, असे मुख्याध्यापक होते आणि त्यांची खूप नावं, खूप यादी होईल जी ते सांगितलं. मला म्हणजे असं वाटतं की एक मॅट्रिक ट्रेन झालेला शिक्षकाचा वाघमारे आणि सन्माचप्पा वाघमारे ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते होते.
1: बर.
0: पण पदवीवर नाही, 10वी ट्रेन गेअर असूनही ते एवढे कल्पक होते की त्यांच्यापासून बरंच मी शिकलो. मी ग्रॅज्युएट असूनही, म्हणजे मी सायन्सचा विद्यार्थी असूनही त्यांच्यापासून बरंच शिकलो. समस्या खूप आहेत,
1: बरोबर,
0: शिक्षणामधल्या समस्या रोजच्या रोज वाढत आहेत.
1: आता सध्या मग आपण काय करतायत, पुस्तक वगैरे वाचन वगैरे?
0: आता काय झाले, ह्या 3-4 महिन्यापासून थोडशा लिमिटेशन माझ्या डोळ्याच्या येऊ लागतात.
1: बरोबर.
0: मी ज्ञानेश्वरी वाचतो रोज.
1: अच्छा,
0: 1-50 वेळ.
1: ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आवडलं एखादं पुस्तक, आवडलेला चित्रपट?
0: आवडलेला चित्रपट तसं म्हणाल तर म्हणजे मी चित्रपटात फारसं रस घेत नाही.
1: आवडलेलं पुस्तक
0: स्वामी.
1: बर. रणजित
0: युगंधर. युगंधर स्वामी, हा, भरपूर वाचन आहे माझ्याकडे. आता सध्याही 1000 पुस्तकाचा
1: संग्रह आहे.
0: संग्रह आहे.
1: आता आपलं वय 80 जवळपास?
0: हो, 80 आहे, चालूच आहे.
1: बर. तर या आयुष्याच्या सायंकाळी काही गोष्टी आपल्या राहून गेलेल्या असतात. एक निवांतपणा भेटल्यानंतर मनामध्ये विचारतो ही गोष्ट राहून गेली आहे, ती गोष्ट राहून गेली आहे, असं एखादी गोष्ट राहून गेलेली गोष्टची मनामध्ये रुखरुख राहते का?
0: नाही, रुखरुख आता कसं माहिती का, माझं जीवन एवढं पूर्णत्वाकडे आलेलं आहे.
1: बरं.
0: कौटुंबिक असो, सामाजिक असो, मला लोकांनी खूप स्वीकारलेलं आहे.
1: क्या बात.
0: लोकांनी भरपूर बहुमान दिलेलं आहे. अनेक लोक आता तुम्हाला माहिती, माझं आमच्या तालुक्यात जिल्ह्यात तुम्हाला व्यंकटेश नावाने ओळखत नाहीत, मला विजयन कुलकर्णी याच नावाने ओळखतात. तुम्ही आता गावात जरी आलात बीडमध्ये सुद्धा, तर विहीन कुलकर्णी म्हणल्यावर ते बरेचसे लोक मला इथं सुद्धा ओळखतात. आणि त्यामुळं ह्या सगळ्या लोकांनी मला सगळं भरभरून दिलं आहे.
1: तुम्ही

0: तर आमच्यासाठी आहेतच, एक मार्गदर्शक म्हणून आहात. एक आमची जी सध्याची तरुण पिढी आहे, या तरुण पिढीसाठी काय संदेश द्याल तुम्ही?
1: तरुण पिढी म्हणजे थोडस आपल्या राष्ट्राचं हित कशात आहे. स्वातंत्र्यपूर्व मिळविण्यासाठी देशभक्ताने राष्ट्रभक्ताने जे कार्य केलेलं आहे त्याचं विसर पडू देऊ नये. एवढे ज्यांनी कष्ट भोगलेत त्या स्वातंत्र्यासाठी आपलंही काय कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून फुसवागव.
0: बरोबर. तर काका, आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन एकूणच आपण आपल्या जीवन कार्याबद्दल, शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि विशेषतः तरुण बांधवांनी किंवा युवकांनी राष्ट्रभक्ती कशी आपल्या स्वतःमध्ये तेवढ ठेवली पाहिजे याबद्दल आपण सर्वच सविस्तर माहिती सांगितली, त्याबद्दल मी आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद.
2: धन्यवाद सर. पाऊल वाटा या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आज अंबाजोगाई येथील माजी गट शिक्षणाधिकारी व्यंकटेश नरहर कुलकर्णी अर्थात VN कुलकर्णी यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आणि याचबरोबर पाऊलवाटा हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. मी आपला रेडिओ मित्र रणजित बागलाने आपला निरोप घेतो. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.
3: तसं आपण पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम ऐकला. पाऊलवाटा हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:02 झाले आहेत. प्रसारित आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

0: छोजो नमस्कार
1: गाता रहे मेरा दिल
0: गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो इथून पुढे एक तास गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सदाभार चित्रपट आणि या चित्रपटातील सदाभार गीत आपण ऐकणार आहात. तेव्हा आजचा हा माझ्याबरोबरचा एक तासाचा प्रवास नक्कीच माहिती ज्ञान आणि मनोरंजनावर आधारित असणार आहे. श्रोतो आनंद हा चित्रपट ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद हा चित्रपट म्हणजे एक शोकांतिका असली तरी त्यातून खूप मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आजारानं ग्रासलेला आनंद आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर भास्कर या दोन पात्रांभोवती हा चित्रपट गुंफलेला आहे. आनंद यांची भूमिका करणारे सुप्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना आणि डॉक्टर भास्कर यांच्या भूमिकेत असणारे अमिताभ बच्चन यांनी भूमिका केल्या आहेत. मृत्यूकडे जाणाऱ्या वाटेवर असूनही आयुष्य मनसोक्त जगणं कसं साध्य होऊ शकतं याचं उत्तर आनंद या चित्रपटातून आपल्याला मिळतं. सध्याच्या फास्ट मुव्हिंग लाईफमध्ये मिळालेलं आयुष्य पुरेपूर जगण्याचा प्रयत्न केला जातो, पण श्रोतो हे आयुष्य अर्थपूर्ण कसं करता येईल, तो आनंद चिरकाळ टिकावा म्हणून काय करता येईल हे पाहणंही तितकंच गरजेचं आहे. आनंद चित्रपटात हीच नाडी पकडलेली आहे. सलील चौधरी यांचं संगीतही दीर्घकाळ स्मरणात राहणार असंच आहे. ऐकूयात या चित्रपटातील ही सदाभार अशी ही रचना.

आता आपण ऐकूयात जंगली या चित्रपटाविषयी। श्रोतो, बॉलिवूडमध्ये 1960 ते 1970 हे दशक गाजविणारे प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांच्या अभिनयानं गाजलेला एक चित्रपट म्हणजेच जंगली। या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची प्लेबॉय अशी एक प्रतिमा तयार झाली। पुढे आलेल्या दिल तेरा दिवाना, ब्लॉकमास्टर अशा अनेक चित्रपटांमधून शम्मी कपूर यांची हीच प्रतिमा कायम राहिली। अभिनेत्री सायरा बानू, शशिकला, अनुप कुमार असे सहकलाकार या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत आहेत। हा चित्रपट विशेष गाजला त्यांच्या गाण्यांमुळे। शंकर जयकिशन या प्रसिद्ध संगीतकार द्वयींनी चित्रपटाच्या गाण्यांना संगीत दिलं होतं, तर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन सुबोध मुखर्जी यांचं होतं। एहसान तेरा होगा मुझ पर, सुकू सुकू याहू ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर गुणगुणली जातात। किंबहुना शम्मी कपूर यांची याहू अशी ओळखही यामुळेच झालेली आहे। शम्मी कपूर यांची डान्सिंग स्टाईल आणि चेहऱ्यावरील हावभाव यांनी त्या पिढीला भुरळ घातली होती, त्यामुळेच त्यांचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले।

सदैव हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला दो आंखे बारह हात हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटाची कथा त्यावेळच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळी होती. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या तत्वावर हा चित्रपट आधारलेला आहे. खुनासाठी शिक्षा भोगत असलेल्या सहा कैद्यांना मनुष्यत्वामध्ये आणण्यासाठी जीवनमूल्य शिकवण्यासाठी धडपडणारा एक माणूस आणि हळूहळू त्या कैद्यांमध्ये झालेलं परिवर्तन अशी या चित्रपटाची कथा आहे. औंध संस्थानांतील स्वतंत्रपूर या गावातील खुल्या कैद्याच्या अनुभवांवर हा चित्रपट साकारण्यात आलेला आहे. या चित्रपटातील ए मालिक तेरे बंदे हम हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं. गोल्डन ग्लोब हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळवलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. त्याशिवाय बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराचाही मानकरी ठरला.

आठवत आपण ऐकूयात हमदणू या चित्रपटाविषयी. 1950 ते 1960 या दशकामध्ये चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाणारे देवानंद यांचा हमदणू हा चित्रपट त्या काळी विशेष गाजला. श्रोतेहो, या चित्रपटातील सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे जयदेव वर्मा यांचं संगीत. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, अभिना जाओ छोडोकर अशी मेलोडियस गीत, त्याचबरोबर अल्लाह तेरो नाम सारखं भजन आजही रसिकांच्या ओठावर आहे. साहिर रुदानवी यांनी या चित्रपटाच्या गीतलेखनाची जबाबदारी सांभाळली होती. या चित्रपटामध्ये देव आनंद यांची दुहेरी भूमिका होती. सहकलाकार म्हणून नंदा आणि साधना या दोन अभिनेत्रींची साथ त्यांना होती. दो हमशकलमुळे झालेला गोंधळ, त्यावरून उद्भवलेले प्रसंग अशी काहीशी या चित्रपटाची कथा आहे. विजय आनंद यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती, तर देव आनंद यांनीच चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावरही म्हणजेच फेब्रुवारी 2011 मध्ये रंगीत स्वरूपामध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. त्यालाही श्रोतो प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावरूनच या चित्रपटाची लोकप्रियता आपल्या लक्षात येऊ शकते.

शुभेच्छतो नवरंग हा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला आहे. नवरंग हा 1950 ते 1960 या दशकातील अत्यंत गाजलेला चित्रपट. सी रामचंद्र यांनी दिलेलं संगीत आणि एक वेगळी कथा यामुळे हा चित्रपट विशेष लक्षात राहतो. चित्रपटातील अरे जारे हट नटखट हे गाणं, गीत संगीत सिनेमॅटोग्राफी, अभिनेत्री संध्या यांचा विशेष मेकअप, वेशभूषा यामुळे आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटाची कथा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांची असून पटकथा ही व्ही. शांताराम यांनी स्वतःच लिहिलेली आहे. महिपाल आणि संध्या यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. झनक झनक पायल बाजे दो आंखे बारह हात या चित्रपटानंतर आलेला हा चित्रपट व्ही. शांताराम यांच्या प्रतिभेची साक्ष देतो. 1957 मध्ये प्रदर्शित झालेला दो आंखे या चित्रपटादरम्यान व्ही. शांताराम यांच्या डोळ्याला इजा झाली होती. त्यानंतर 2 वर्षांनी त्यांनी नवरंग या चित्रपटाची निर्मिती केली. मधल्या काळामध्ये जीवनाचे जे विविध रंग त्यांनी अनुभवले तेच त्यांनी आपल्या नवरंग या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. भरत व्यास यांच्या गीतामधून जीवनाचे सर्व रंग उलगडलेले आहेत. अभिनय, दिग्दर्शन, संगीत या सर्वच दृष्टीने

0: हा चित्रपट एक मैलाचा दगड ठरला आहे.
1: बोली परी हारी बोली

श्रोता मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील मांग के साथ तुम्हारा हे उडत्या चालीचं गाणं ऐकलं की डोळ्यासमोर दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा नया दौर हा चित्रपट येतो. बी आर चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध संगीतकार ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली. या चित्रपटाला 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अख्तर मिर्झा यांना सर्वोत्कृष्ट कथा, ओपी नय्यर यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. कमल रशीद यांनी चित्रपटाचं संवाद लेखन केलं. शहरीकरणामुळे वाढीला लागणारी बेरोजगारीची समस्या या चित्रपटामध्ये मांडण्यात आलेली आहे, पण तिची मांडणी अतिशय कल्पकतेने केली. गावात येऊ घातलेल्या नव्या बसमुळे गावातील टांगेवाले बेरोजगार होतील असं वाटून नायक ते टाळण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी बस आणि टांग्यांच्या शर्यतीचा खेळ मोठ्या खुबीनं या चित्रपटामध्ये रंगवण्यात आलेला आहे.

शत्रु प्यासा हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा गुरुदत्त यांनी सांभाळली. सीआयडी आर पार मिस्टर अँड मिसेस 55 या यशस्वी चित्रपटानंतर प्यासा या चित्रपटाच्या निमित्तानं गुरुदत्तला स्वतःला हवा असलेला चित्रपट काढण्याची संधी मिळाली. जगाचा व्यवहार न समजलेल्या कवी हृदयाची ही कहाणी आहे. गुरुदत्त मालासिंहा वहिदा रहमान जॉनी वाकर यांच्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत. संगीतकार एस डी बर्मन यांची या चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. भारतातच नाही तर शतो परदेशातही या चित्रपटाला खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. फ्रान्स आणि जर्मनीत या चित्रपटाला चांगलं यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे.

0: मेहबूब खान दिग्दर्शित मदर इंडिया या चित्रपटानं इतिहास रचला. धरणीला माता मानणाऱ्या आपल्या देशामध्ये नरगिस यांनी वठवलेली एका आईची भूमिका दाद मिळवून गेली. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून काहीच वर्ष झालेली होती. देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जी परिस्थिती होती ती परिस्थिती या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचली. नरगिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकुमार अशा दिग्गज कलावंतांनी केलेल्या सुरेख अभिनयानं हा चित्रपट खूप गाजला. स्वतः काळानं घाला घातल्यामुळे असह्य झालेली आई आपल्या दोन्ही मुलांना कशी वाढवते, मात्र त्याचवेळी निसर्गाचा प्रकोप होतो आणि परिस्थिती आणखीनच चिघळते. त्यातूनही मार्ग काढून आपलं शेत फुलणारी ती आई धन्यच मानावी लागते. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नौशाद यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे, तर शकील बदायूनी यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत. अकॅडमी अवॉर्डसाठी भारताकडून पाठविण्यात आलेला हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाला त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. अरब राष्ट्र, युरोप आणि इतर देशांमध्येही या चित्रपटाला बरंच यश प्राप्त झालेलं आहे. भारतात आजही हा चित्रपट मोठ्या आवडीनं पाहिला जातो. श्रोत्या, भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक मानाचा तुरा म्हणून ज्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल तो चित्रपट म्हणजेच मुघले आझम. या चित्रपटानं अनेक विक्रम नोंदवले.
1: मुघल साम्राज्यातील अकबरांचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीवर हा चित्रपट

भारतात आजही हा चित्रपट मोठ्या आवडीने पाहिला जातो. सुद्धा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील एक मानाचा तुरा म्हणून ज्या चित्रपटाचा उल्लेख करता येईल तो चित्रपट म्हणजेच मुघल आझम. या चित्रपटानं अनेक विक्रम नोंदवले. मुघल साम्राज्यातील अकबरांचा मुलगा सलीम आणि अनारकली यांच्या प्रेमकहाणीवर हा चित्रपट आधारलेला आहे.

श्रोता आपण मोबाईल आजम या चित्रपटातील गीत रचना ऐकली. बरं श्रोतो, या गीत रचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचं ठीक 11:45 झाले आहेत. शुद्ध प्रसारित होत मिश्र सेनेचा कार्यक्रम. पंतपूर्वी जाहिरात संदेश.

0: させてもらってやるって。あ、マダム。
1: ボラ。
0: へえ、KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे.
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत

0: किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोतो, मिश्र संघ कार्यक्रमात श्रोत ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील भक्तिगीत रचना.

श्रीतत्वजपन पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्ती रचना आपण ऐकली. संगीत निर्माण होतं श्रीनिवास खळे यांचं. यावरच आजचा मिश्र संगीतचा कार्यक्रम संपला. श्रोता, मिश्र संगीतचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम. वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्त्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार, वनिता मंडळाच्या आजच्या या विशेष कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. परवा माझ्या मुलाने बोलता बोलता मला विचारलं, आई गीतकार म्हणजे कोण ग? मी म्हटलं, अरे गीत म्हणजे गेय कविता आणि ते लिहिणारा तो गीतकार. मग समोरून दुसरा प्रश्न आला, आणि मग संगीतकार म्हणजे काय? मी म्हटलं, गीताला संगीत देणारा, चालीत बांधणारा तो संगीतकार. अच्छा आई ग, गीताला संगीत दिलं की सुरेल गाणं तयार होतं, हो ना? मी म्हटलं हो, पण त्याबरोबरच त्या गाण्याला आपल्या जादुई संगीत संयोजनाने आभूषित करणारा, अलंकृत करणारा, सर्वांगाने नटवणारा असतो तो संगीत संयोजक. एखादं गाणं तुमच्या भाषेत पॉप्युलर किंवा ट्रेंडी करणारा किमयागार असा असतो संगीत संयोजक. आजच्या पिढीतील हरहुन्नरी अवलिया संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज आपल्या भेटीला आकाशवाणीत आला आहे. आनंददा, तुझं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर्वात प्रथम मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यात संगीत केव्हा आलं?
2: माझी आजी असं सांगायची की मी वयाच्या तिसऱ्या वर्षी हार्मोनियम वाजवायला लागलो. म्हणजे आईच्या माहेरी हार्मोनियम होती आणि मी हट्ट करायचो की मला ती त्या खोक्यातनं काढून द्या. आणि आजीचं असं सांगणं होतं की टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोली असा कुठला तरी एक कार्यक्रम लागला होता आणि त्यात कुहू कुहू बोले कोयले हे गाणं सुरू होतं आणि मी हार्मोनियमवरती ते गाणं फॉलो करायला लागलो, मला जसं जमेल तसं. तर ती सुरुवात तशी झाली हार्मोनियम वादनाची. पण गाणं ऐकणं किंवा गाण्याची जवळीक जी निर्माण झाली ती साधारण 6-7 वर्षांचा असताना बाबा दर रविवारी एक कुठली कॅसेट टेप रेकॉर्डरमध्ये लावायचे आणि ती पूर्ण कॅसेट वाजत राहायची आणि ती सगळी गाणी कानावर पडायची. त्यामुळे त्या 6-7 वर्षांच्या वयामध्येच मी पंडित भीमसेन जोशींना पण ऐकलं, पंडित कुमार गंधर्व पण ऐकले, जगजीत सिंग साहेबांना ऐकलं, रफी साहेबांना ऐकलं, एस डी बर्मन यांची गाणी ऐकली, नय्यर साहेबांची पण गाणी ऐकली, मराठी बालगीतं ऐकली. सो असा एक सर्वांगीण संस्कार संगीताचा त्या वयात माझ्यावर होत गेला आणि मला ती सगळी गाणी आवडायला लागली. मग हळूहळू जसं वय वाढत गेलं तसं एखाद्या गाण्यातलं हे आवडतंय, त्या गाण्यातलं ते आवडतंय, असे काही प्रेफरन्सेस निर्माण झाले आणि तिथून पुढे असं वाटू लागलं की मला जे काही करायचंय ते संगीत क्षेत्रातच पुढे करायचंय. म्हणजे अभ्यास हा माझ्यासाठी दुय्यम झाला आणि गाणी ऐकणं किंवा गाण्यांबद्दल विचार करणं किंवा गाण्यांबद्दल माहिती मिळवणं हे माझ्यासाठी खूप प्रामुख्याने आवडणारी गोष्ट झाली. त्यामुळे साधारण वाजवायला मी वयाच्या तिसऱ्या वर्षी लागलो, पण 6-7 वर्षांचा असल्यापासून गाण्याशी नातं जे जोडलं गेलं ते कायम जोडलेलंच राहिलं आतापर्यंत.
1: पण मग तुझी शाळा, कॉलेज किंवा तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय?
2: मी बीकॉम केलंय. माझी शाळा हंसराज मुरारजी पब्लिक स्कूल अंधेरीत आणि त्या शाळेने मात्र माझ्या कलेच्या दृष्टीने खूप प्रोत्साहन दिलं मला. कारण आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषांच्या नाईट्स असायच्या, म्हणजे इंग्लिश नाईट, मराठी नाईट, हिंदी नाईट. तर त्या विशिष्ट नाईटला त्या भाषेतली सगळे कार्यक्रम किंवा त्या भाषेतली नाटकं, त्या भाषेत असलेल्या गाण्यांचं सादरीकरण असं सगळं व्हायचं. तर मी त्या सगळ्या नाईट्समध्ये भाग घ्यायचो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या भाषातली गाणी ऐकणं, इंग्लिश गाणी म्हणा, मराठी, हिंदी, ती ऐकली गेली आणि काही गाणी जी आवडतात ती हार्मोनियमवरती इन्स्ट्रुमेंटल सादर करायची किंवा काही गाणी तिथे गाऊन दाखवायची, नाटकांमध्ये कामं करायची, हे सगळं तिथून सुरू झालं. त्यामुळे आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे असतं ना, कलात्मक पद्धतीने स्वतःला व्यक्त करणं, भावना व्यक्त करणं, हे मला वाटतं त्याचं बीज तिथे रोवलं गेलं शाळेत की आपण क्रिएटिव्हली स्वतःला एक्सप्रेस करणं, ह्याची सुरुवात तिथून झाली. आणि म्हणून मग पुढे कविता लिहिणं किंवा स्वतःची गाणी तयार करणं हे सगळं तिथून सुरू झालं. किंवा संगीत संयोजक म्हणून सुद्धा जे मी काम करतो ते सुद्धा काहीतरी एक एक्सप्रेशनच आहे ना. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमधला मी पहिलाच असा आहे.

0: जो प्रोफेशनली या क्षेत्रात काम करतोय, पण आईला गाण्यांची खूप आवड, ऐकण्याची, गाण्याची. म्हणजे मी ज्या हार्मोनियमचा उल्लेख केला, ती हार्मोनियम आईच्या लहानपणी आजोबांनी तिला आणून दिलेली होती. तीच हार्मोनियम मी वाजवायला लागलो आणि आजही ती हार्मोनियम माझ्याकडे आहे. त्यामुळे आईला ती आवड आणि बाबांचं प्रोत्साहन भरपूर, कारण बाबांना खूप आवड संगीत क्षेत्राची. तेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन यांचा कुठेही उल्लेख झाला किंवा त्या काळचे हिरोज देवानंद, दिलीप कुमार अशी नावं कुठेही जरी आली तरी बाबा पटकन म्हणजे हे सगळे आमची माणसं आहेत. आणि म्हणजे मी त्या जनरेशनला त्या सगळ्या लोकांबद्दल खूप पॉझिटिव्ह असलेला बघितलंय. आणि नंतर नंतर तर मला असं कॉम्प्लेक्स यायला लागलं, म्हणजे ही सगळीच तुमची माणसं, मग आमची माणसं कोण? त्यामुळे जेव्हा मी नंतर पुढे काही वर्षांनंतर प्यारेलालजींना भेटलो, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं होतं, म्हटलं बाबा आज मी प्यारेलालजींना भेटलो, प्यारे अंकलना भेटलो, तर तेव्हा ते मला म्हणाले की तू त्यांना किती अंकल अंकल केलंस तरी ते आहेत आमचीच लोक. पण ते सुरुवात सगळी तिकडूनच झाली, आई बाबांकडूनच ती झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे एनकरेजमेंट त्यांच्याकडून मिळाली.
1: म्हणजे पहिलं वाद्य तू हातात घेतलंस ते हार्मोनियम
0: तिसऱ्या वर्षी,
1: आणि मग संगीताचं रितसर प्रशिक्षण म्हणजे तू कंठ संगीत किंवा वाद्य संगीत असं काही शिक्षण?
0: मी कुठलंच वाद्य वाजवायला शिकलेलो नाहीये. मी हार्मोनियम, कीबोर्ड, पियानिका म्हणजे मेलॉडिका आपण ज्याला म्हणतो ते वाजवतो, पण मी याचं प्रशिक्षण कुठेच घेतलेलं नाहीये कुठल्याच वाद्याचं. ते उपजत आहे आणि ते ऑब्झर्व करत करत ऐकत जसं मी आत्मसात करू शकलो तसं मी करण्याचा प्रयत्न केला. माझं ट्रेनिंग कुठेच नाही घेतलं.
1: मी मगाशी म्हटलं खरं की एखाद्या मुळात संगीतबद्ध केलेल्या रचनेला आणखी नटवणारा तो संगीत संयोजक, पण हे असंच बरोबर आहे का?
0: हो तसं आहे, पण मी असं म्हणेन की मुळात ती जी रचना आहे ती संगीतकाराने सुद्धा खूप नटवलेली असते. म्हणजे असं नसतं की त्यांनी चाल दिली म्हणजे काहीच नाही केलं, तसं नाहीये. गीतकाराने शब्द लिहिले, ते शब्द सुद्धा खूप भावनाप्रधान असे शब्द असतात, मनाला अगदी भिडणारे शब्द असतात. त्याच्यावरती चाल सुद्धा तशी अनुरूप लागली की ते सुद्धा एक नटवणच झालं त्या शब्दांना. आणि मग त्याच्यावरती पुढचे जे संस्कार असतात ते संगीत संयोजक घडवतो. त्याच्यामुळे एक गाणं जेव्हा तयार होतं तेव्हा गाणं हे फक्त आपल्याकडे गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका यांचंच असतं असं जी समज आहे, तर त्याच्यापेक्षा असं मला वाटतं की एक गाणं जितकं गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका ह्यांचं असतं तितकंच ते संगीत संयोजक, त्यातलं वाजवणारे वादक आणि त्या गाण्याचा ध्वनिमुद्रक यांचं सुद्धा असतं. त्यामुळे गाण्याचा विचार करताना ह्या सगळ्याच पैलूंबद्दल श्रोता म्हणून आपण जर विचार केला तर मला वाटतं त्याला रिस्पॉन्सिबल लिस्निंग म्हणता येईल, जे मला वाटतं असणं खूप गरजेचं आहे. या गाण्याचे हे सगळेच पैलू जर श्रोता म्हणून आपण त्याची माहिती घेतली की हे गाणं कोणी रेकॉर्ड केलंय, जरी गाण्याचं रेकॉर्डिंग कोणी केलंय याचं तसं तुम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं जरी नसलं असं आपण म्हटलं तरी त्या रेकॉर्डिंगने जर गाणं रेकॉर्ड केलं नसतं तुमच्यापर्यंत आलंच नसतं ना. म्हणजे जे गाणं तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या तरी टप्प्यावर तुमच्या त्या भावनेला अनुरूप असं ठरतं, तुम्ही एखादी गोष्ट व्यक्त करू शकत नाही आणि पटकन ते गाणं तुम्ही ऐकताना डोळ्यातनं पाणी येतं, ते गाणं तुमच्यापर्यंत पोचताना फक्त गीतकार, संगीतकार आणि गायक, गायिका जबाबदार नाही आहेत, संगीत संयोजक, वादक आणि ध्वनिमुद्रक पण जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा त्या कॉन्ट्रीब्युशनची जाणीव असणं आपल्याला एक श्रोता म्हणून ही असावी असं मला वाटतं.
1: पण याही आधी मला एक तुला विचारावं असं वाटेल की म्हणजे तुझा पहिला कार्यक्रम वादक म्हणून असा कोणता होता?
0: मी 1998 साली वादक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम जे असायचे ते बरेचसे घरगुती कार्यक्रम असायचे. म्हणजे कोणाकडे सत्यनारायणाची पूजा आहे किंवा फॅमिली फंक्शन आहे एखादं, तिथे घरात कार्यक्रम केलेले किंवा सोसायटीमध्ये कार्यक्रम केलेले, किंवा माझा खूप जवळचा मित्र विनीत गोरे जो एक अतिशय यशस्वी आयोजक आहे तो स्वरोदय नावाची एक स्पर्धा आयोजित करायचा. त्यावेळेला मी डहाणूकर कॉलेजमध्ये असताना त्या स्पर्धेला मी वादक म्हणून जायचो आणि तेव्हा दिवसात काय मला वाटतं 120-150 गाणी वगैरे आम्ही वाजवायचो.
1: तेव्हा तू महाविद्यालयीन शिक्षण घेत कॉलेजमध्ये?
0: हा, FIBCOM ला होतो मी. किंवा आमच्या कॉलेजमध्येच नाट्यमंडळ होतं तर त्या नाट्यमंडळाच्या नाटकांना बॅकग्राऊंड म्युझिक वाजवायला, हार्मोनियम वाजवायला जाणं, सुरुवातीचा तो काळ तसा होता. छोटेखानी एखाद्या सभागृहात ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम आहे अशा स्वरूपाचे होते.
1: एखाद्या संगीत संयोजकाचा कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याला अभ्यास असावा लागतो?
0: आपण ज्याचं संगीत संयोजन करतोय ते कोणीतरी लिहिलेले शब्द आहेत आणि त्याला कोणीतरी दिलेली चाल आहे, त्यामुळे काव्य आणि संगीत याची समज तर असलीच पाहिजे. काव्य आणि संगीत म्हणजे आता समजा ते जे आपण गाणं अरेंज करणार आहोत, ती समजा एखादी गझल असेल

0: तर गझल या गीत प्रकाराची थोडीशी माहिती असणं, त्याचा ते काव्य कसं लिहिलं जातं किंवा त्याच्यातल्या काय खुबी आहेत, काय बारकावे आहेत, ते चाल दिल्यानंतर त्या गाण्याचा सब्जेक्ट काय आहे, त्याचा मेन सब्जेक्ट प्रेम आहे का, विरह आहे, दुःख आहे, वेदन आहे, त्या भावनांशी तुम्हाला जवळ जाऊन त्या समजण्यापेक्षा त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाशी त्याला कोरिलेट करणं, जोडणं, आणि मग वेगवेगळ्या वाद्यांमधनं ती भावना तुम्ही कशी पुढे श्रोत्यांपर्यंत नेऊ शकता त्याचा विचार करणं, ह्या काही गोष्टी असतात. त्याच्यानंतर तुम्हाला वाद्यांची समज असणं, वाद्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीचे जे नोटेशन्स असतात, स्वरलिपी असते, ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. वाद्यांची निवड कशी करावी, कुठलं वाद्य त्या भावनेसाठी, ती भावना व्यक्त करण्यासाठी योग्य आहे, तुम्ही त्याच्यावरती कुठला पीस तयार करता, त्याची सुरावट तुम्ही कशी निर्माण करता त्या वाद्यावरती. म्हणजे उदाहरणार्थ व्हायलिन सारखं वाद्य हे एखाद्या दुःखी गाण्यामध्ये सुद्धा खूप छान वापरलं जातं, एखाद्या रोमॅन्टिक गाण्यात सुद्धा तितकंच अप्रतिमरित्या वापरलं जातं, पण तुम्हाला त्याच्यावरती ती सुरावट तशी निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे एखाद्या वाद्यावरती काय काय वाजतं ह्याची आधी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून संगीत संयोजक म्हणून आपलं काम त्या गाण्यावरती करण्याच्या आधी तुम्हाला स्वतः श्रोता म्हणून ते गाणं ऐकावं लागतं. किंवा कुठल्याही वाद्याचा वापर एखाद्या गाण्यासाठी करताना, मी संगीत संयोजक आणि आता त्या गाण्यामध्ये मी ट्रम्पेट वापरलं, त्या गाण्यामध्ये मी सॅक्सोफोन वापरला, हे होण्याआधी सॅक्सोफोन आणि ट्रम्पेटचा मी श्रोता असणं गरजेचं आहे. ती वाद्य, त्यांचं वादन मी ऐकणं गरजेचं आहे. आज सुदैवाने आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आय मीन वी आर लिव्हिंग इन द बेस्ट ऑफ आवर टाइम्स असं मला वाटतं. कारण एका क्लिकवरती तुम्हाला ट्रम्पेट कसं बनतं, इथपासून ते कसं वाजतं आणि कुठे कुठे कसं कसं वाजलंय हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे ती माहिती तुम्हाला असणं, वाद्यांची रेंज काय असते, म्हणजे प्रत्येक वाद्यामध्ये सगळ्यात खालचा सूर हा आणि सगळ्यात वरचा सूर हा, अशी ती रेंज असते प्रत्येक वाद्याची. कुठली फ्रेज कुठल्या वाद्यावरती चांगली वाटेल ऐकायला, म्हणजे आता सारे ग म प म ग रे सा ही एक फ्रेज आहे, आता ही सतारीवरती जर मला वाजवायची असेल तर डा डा डा डा डा डा डा डा डा, ही जर व्हायलिन वरती असेल तारा रा रा रा रा रा रा रा, बासरी वर असेल तर तू रु रु रु रु रु रु रु रु, मेंडोलिन वर असेल तर दंग दर डंग दंग दंग दर डंग डंग डंग, हे जे मी आता गातोय ही अरेंजमेंट अशी गाता आली पाहिजे आपल्याला. पण ते करण्यासाठी तुम्ही त्या वाद्याचे श्रोते पाहिजे. कारण तुम्ही जिथे जिथे ते वाद्य श्रोता म्हणून ऐकलेलं आहे, मग तुम्ही लाईव्ह कार्यक्रम ऐका, रेकॉर्डिंग ऐका, बासरी कशी वाजते, सरोद कसं वाजतं, हे तुम्ही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची फ्रेज कशी तयार करणार.
1: बरोबर.
0: म्हणजे मी एका गाण्याची अरेंजमेंट करत होतो, पुर्या धनश्रीतलं ते गाणं होतं, आणि सरोदचे पीसेस मला त्या गाण्यासाठी करायचे होते, आणि काही केल्या मला सरोदच्या अंगाने पुर्या धनश्री हे सुचेच ना. मी बराच प्रयत्न केला पण ते सुचतच नव्हतं. शेवटी मी युट्यूबवरती जाऊन उस्ताद अली अकबर खान साहेबांचं सरोद ऐकलं पुर्या धनश्री, आणि त्याच्यानंतर मला ते फ्रेजेस सुचायला लागल्या. त्यामुळे ते श्रोता असणं खूप गरजेचं आहे.
1: आणि आपल्यासारख्या कलाकारांना म्हणजे श्रोता आणि त्या श्रोत्यातनंच शिष्य होणं महत्वाचं आहे. म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास, मी वाद्य कुठलं शिकलो नाहीये, ही जी संगीत संयोजनाची कला आहे, या कलेतले तुझे गुरु कोण?
0: मी 2000 साली माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विख्यात संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले सर यांना मुंबई विद्यापीठात भेटलो. मुंबई विद्यापीठाचा एक कोर्स आहे म्युझिक कॉम्पोजिशन डिरेक्शन, जो त्यावेळेला एक सर्टिफिकेट कोर्स होता, मला वाटतं 4-5 महिन्यांचा कोर्स होता. त्या कोर्सच्या पहिल्या बॅचचा मी विद्यार्थी आहे आणि तिथे माझी मोहिले सरांशी भेट झाली आणि अक्षरशः एक संगीत संयोजनाचं किंवा एकूणच संगीताचं एक खूप मोठं दालन माझ्यासमोर खुलं झालं मोहिले सरांच्या रूपाने. त्यामुळे संगीत संयोजन म्हणजे काय असतं, ते किती गाण्याला पूरक आणि पोषक होऊ शकतं जर तुम्ही खूप विचार करून ते केलं तर, आणि गाण्याचं सौंदर्य किती पट वाढतं उत्तम संगीत संयोजन झाल्याने, याची अनेक उदाहरणं सरांनी स्वतः केलेल्या गाण्यांमधनं तर आपल्या समोर आहेतच. पण त्यांनी संगीत संयोजन ही प्रक्रिया काय आहे हे इतक्या रंजकतेने आम्हाला समजावून सांगितलं की त्याची खूप गोडी लागली. आणि आजच्या काळात म्हटलं तर ग्लॅमर हा जो विषय आहे हा संगीत संयोजन क्षेत्राला जरी फारसा नसला, तो संगीतकार या व्यक्तीकडे जास्त जरी गेलेला असला, तरी सुद्धा संगीत संयोजनच करायची इच्छा निर्माण होणं ह्याच्यातच सरांनी आम्हाला काय शिकवलं असेल हे समजून येतं.
1: पण मग त्यांच्याकडे शिकतानाचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा?
0: भरपूर आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे

आमची ऑफिशियल वेळ लेक्चरची 5 ते 7 असताना 2 तासात काय होतं रे, आपण लवकर भेटलं पाहिजे असं सांगणारे मोहिले सर, ज्यांना आम्ही 12 वाजता भेटायला लागलो आणि 12 ते 5 हा सुवर्ण काळ होता त्या प्रत्येक जे काही दिवस आम्ही त्यांना भेटलो. 5 ते 7 जे असायचं ते तर कमाल असायचंच, पण 12 ते 5 हे म्हणजे मास्टर क्लास होता तो म्युझिक अरेंजमेंटचा, संगीतकार म्हणून किंवा संगीत संयोजक म्हणून विचार करण्याचा, वादक म्हणून विचार करण्याचा, कलाकार म्हणून विचार करण्याचा, असा तो 5 तासांचा काळ आम्ही अक्षरशः वाट बघायचो त्याची. ते असेल किंवा जेव्हा आम्ही आमचा कोर्स सुरू झाला तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं होतं की या कोर्समध्ये मी सगळ्यांना तेच सांगणार आहे, एकच गोष्ट सांगणार आहे. तुम्ही 10 जण समोर बसलेले आहात, सगळ्यांना 10 जणांना मी तीच गोष्ट सांगणार आहे. कोर्स तुम्हाला काय देतं आणि तुम्ही कोर्समधून काय घेता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही काय घेता कोर्समधनं ते ठरवेल की तुम्ही कुठे जाणार पुढे. कोर्स तोच असणार आहे, मी तीच गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना. किंवा जेव्हा मला नोटेशन्स त्यांनी शिकवलं तेव्हा मी सरांना सांगितलं, म्हणलं मला खूप बोर होतो नोटेशन्स लिहायला, मी नाही लिहिणार नोटेशन्स. तर अरे वेडा आहेस तू, तुला गाणं ऐकून तुला सूर समजतायत आणि तू म्हणतोस मी नोटेशन लिहिणार नाही. मी म्हटलं सर पण मला नाही लिहायचंय. आणि तेव्हा त्यांनी असं छान मोकळं वातावरण केलं होतं की आपल्या मनात जे आहे ते आपण सांगायचं सरांना सरळ. तर मला म्हणाले ठीक आहे तू एका रिहर्सलला ही, आठवड्याभरानंतर एक रिहर्सल आहे, मग आपण तिथे ठरवूया काय करायचं ते. तर मी तिथे गेलो आणि ती रिहर्सल नेमकी लताबाईंची होती आणि मी त्या हॉलमध्ये गेलो आणि उजव्या बाजूला लताबाई बसल्या होत्या. अरे बापरे म्हटलं कुठे आलो आपण आता हे. आणि मी अगदी कोपऱ्या कोपऱ्याने जसा चोरून चोरून जाता येईल तसा अगदी शेवटच्या खुर्चीपर्यंत जाऊन बसलो आणि रिहर्सल सुरू झाली. वादक अतिशय निष्णात होते पण त्यांच्या समोर जे नोटेशन लिहिलेलं होतं ते पण तितकंच ताकदीचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं. आणि रिहर्सल झाल्यानंतर सरांनी विचारलं मग काय वाटलं, सर तुम्ही बरोबर म्हणताय मी नोटेशन शिकलं पाहिजे. तर अट अशी होती की जर मला तरी वाटलं की नोटेशन नाही शिकायचंय तर सर मला आग्रह करणार नाहीत, पण जर मला पटलं की नोटेशन शिकायचंय तर मग सर जे म्हणतील ते मला करावं लागणार आहे. चान्सच नव्हता की मी हे सांगेन की नाही मला नाही शिकायचंय नोटेशन, कारण मला ते इतकं पूर्णपणे पटलेलं होतं की हे आपल्याला शिकलंच पाहिजे आणि हे जर आत्ता मी नाही शिकलं तर मी स्वतःच नुकसान करून घेतोय. त्याच्यानंतर मग सरांनी जे ट्रेनिंग सुरू केलं ते ट्रेनिंग म्हणा किंवा मला आठवतंय सरांबरोबर आम्ही एका कार्यक्रमाला चाललो होतो. म्हणजे प्रतिभा कशी असते कलावंताची की आम्ही कार्यक्रमाला नाशिकला चाललो होतो आणि अचानक काय झालं सरांना एकदम काहीतरी सुरावट सुचायला लागली. तर ते पण आराम करत होते, मी पण गाडीत जरा झोप काढत होतो आणि अचानकपणे ते अरे आनंद सर हे मी सांगतोय ते पटकन लिहून घे. आणि मी दचकून उठलो, लिहून घे म्हणजे जवळ काही नाही, काही कागद नाही काही नाही, मध्ये टोल नाक्यावरची रिसीट, एखाद्या व्हिजिटिंग कार्डच्या मागची बाजू किंवा टिश्यू पेपर एक होता त्याच्यावरती काय काय वेगवेगळ्या चिटोऱ्यांवरती काय काय ते जे सांगत होते ते धडाधड मी आपलं लिहित होतो. कारण त्यांनी ती सवय लावली होती आम्हाला की फ्रेज ऐकू आली की लगेच नोटेशन लिहिता आलं पाहिजे. ती मी जरा वाजवून बघतो हा म का प, तर ते सांगायचं म्हणजे का तुमच्या कानावर विश्वास आहे का स्वतःचा, ते म्हणायचे ते लगेच तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर ते धडाधड गात गेले आणि मला काहीही कळलं नाही, मी आपलं लिहित गेलो जे काय ते गातायत ते. शेवटी आम्ही नाशिकला पोचलो आणि त्या जिथे आम्ही आमची सोय होती थांबायची ते मी सगळ्या त्या चिटोऱ्या समोर ठेवल्या. म्हटलं सर आता मला सांगा कशानंतर काय येतं, कारण म्हटलं मला ह्याच्यातला काहीही लिंक लागत नाहीये. मग ते म्हणाले ह्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ते असे ते कागद एकानंतर एक मी लावले. मग मी म्हटलं सर हे नेमकं काय आहे जे लिहिलंय ते. तर म्हणाले हे आता आपल्या कार्यक्रमाचं टायटल म्युझिक आहे, हे इन्स्ट्रुमेंट्स वरती वाजवायचं आपण. मग त्याचा एक स्कोरचार्ट तयार केला. अशा पद्धतीने ते सांगायचे आणि अशा पद्धतीचं ट्रेनिंग असायचं. आणि अजून एक कमालीची आठवण म्हणजे षण्मुखानंद हॉलला एक कार्यक्रम होता जिथे बाबूजी आणि अनिल विश्वास यांना लता मंगेशकर पुरस्कार होता. तर त्यांची जी गाणी होती त्या लिस्टमध्ये एक गाणं बदललं होतं काही कारणाने आणि ते गाणं मला माहीत नव्हतं. तर जेव्हा सरांनी मला ती लिस्ट दिली म्हटलं सर हे गाणं मला माहीत नाहीये हे आपण रिहर्स नाही केलं, ते म्हणाले हो काही कारणाने गाणं बदललं आज सकाळीच कळलं मला, तर मी नोटेशन लिहून आणलंय तू हे घे आणि वाजव. म्हटलं सर मी गाणं ऐकलंच नाहीये पण. म्हणजे त्याने काय फरक पडतो तुला, तुला नोटेशन समोर दिलं की काय तुला वाजवता आलं पाहिजे. म्हणजे एखादा मराठी भाषेतला उतार आपण कधीच वाचलेला नसतो पण आता समोर आणून दिलं तर मराठी वाचता येतं म्हणजे वाचता येणारच ना. म्हणजे नोटेशन वाचता येतं मग तुला काय प्रॉब्लेम आहे आणि मला काय प्रॉब्लेम हा काय सांगू आता मी तिथे माझे हात पाय गार पडले होते. मी म्हटलं पण सर मला नाही माहिती आहे गाणं. म्हणलं पण नाही माहिती म्हणूनच नोटेशन देतो ना, म्हणजे ते ऐकायलाच तयार नाही. मी आपलं माझ्याकडनं डिफेन्स सारखा आपला पुढे करतोय ते एक ऐकायला तयार नाही. शेवटी मी ते नोटेशन घेतलं आणि कॉपी करून घेतलं आणि जसं जसं ते गाणं येत गेलं म्हणजे निवेदक पुढचं गाणं अनाऊन्स करतायत तसं तसं माझं टेन्शन वाढायला लागलं आणि
जेव्हा ते गाणं आलं तेव्हा

0: मी हार्मोनियम कमीत कमी आवाजात वाजवायचा प्रयत्न करत होतो आणि सर प्रत्येक गाण्यानंतर विंगेत जो साऊंड इंजिनियरचा माणूस उभा होता हार्मोनियम बढाइए असं करत करत जेव्हा ते गाणं आलं तेव्हा सिंगर आणि हार्मोनियम हे एकाच लेवलला होते व्हॉल्युम वाईज आणि आता मी कितीही हळू जरी वाजवलं तरी ऐकू जाणारच आहे. म्हटलं जाऊ दे आता ते स्कोर चार्ट जो आहे समोर लिहिलेला सरांनी शिकवलंय ना आपल्याला कसं वाचायचं वगैरे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे आहे ते सगळं वाजवत सुटायचं जे असेल ते वाजवायचं आणि मी जे असेल ते वाजवत सुटलो आणि ते गाणं झालं एकदाचं त्यांनी पुढच्या गाण्याचं निवेदन सुरू केलं आणि सर माझ्या दिशेने चालत येत होते आणि मी म्हटलं झालं आता हे बहुतेक आपल्याला इथे आल्यानंतर अशी तंबी देणार आहेत आपण खूप घाण वाजवलेलं आहे त्यामुळे हे इतके ओरडणार आहेत आता आपल्याला की आता आपल्याला पुढचं काहीच सुचणार नाहीये आणि ते जसे जवळ आले म्हटलं जवळनंतर मग मला विचार काय सहस्रबुद्धे कसं वाटलं म्हटलं सर वाटलं म्हणजे लिटरली ते मिक्सरमध्ये वाटल्यासारखं वाटलं म्हटलं काय का करताय तुम्ही असं म्हणजे तुला टेन्शन कशा झालं ते सांगा दे मला तुला नोटेशन वाचता येतं हार्मोनियम वाजवता येते नोटेशन समोर ठेवायचं आहे हार्मोनियम वाजवायचे दोन्ही ओळखीची कामं आहेत मग टेन्शन कसलं आलं म्हटलं गाणं माहीत नव्हतं याचं टेन्शन आलं त्यामुळे त्याचा काय संबंध आहे मग ह्या याच्यावर तुम्ही आर्ग्यू करूच शकत नाही अशा पद्धतीचं ट्रेनिंग होतं ते आणि म्हणून आम्ही साधारण एकाच वयाची जी मुलं होतो आम्ही त्या ट्रेनिंगला कमांडो ट्रेनिंग असं चोरून नाव दिलं होतं सरांना माहित नव्हतं ते पण आम्ही त्याचं नाव कमांडो ट्रेनिंग
1: त्या गुरुला एका गुरुला माहित असतं की कुठला शिष्य पोहू शकणार आहे त्या शिष्यालाच तो गुरु ढकलून देतो पाण्यामध्ये
0: अगदी
1: आणि शिष्य अगदी तरतो म्हणजे शिष्य घडतो म्हणायला हरकत नाहीये
0: कारण त्याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला लता दिदींच्या शो साठी संगीत सहाय्यक म्हणून बोलवणं जो माझ्यासाठी अविस्मरणीय असा क्षण होता.
1: तू गेली अनेक वर्ष अनेकानेक उत्तम उत्तम कार्यक्रमांचं संगीत संयोजन करतो आहेस तर तुला विशेष लक्षात राहिलेला कार्यक्रम किंवा तुझ्या सोबत अनेक संगीतकारांसाठी तू काम केलंस गायक गायिका वादक तर असे कोणकोणते गायक गायिका वादक हे सगळे तुला भावलेले तुला आवडलेले आणि ज्यांच्या बरोबर काम करायला मिळालं.
0: मी कार्यक्रमाचं म्हणशील तर 2007 साली मी एक कार्यक्रम केला होता रिवायविंग मेमरीज ऑफ लक्ष्मीकांत प्यारेलाल त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला प्यारेलालजींना भेटता आलं म्हणजे मी जो मगाशी प्रसंग सांगितला की मी बाबांना म्हणालो तुम्ही भेटल्यात का प्यारे अंकलना तर ते मला त्या कार्यक्रमाच्या मुळे त्यांना भेटता आलं आणि लहानपणापासून ज्यांची गाणी ऐकत आलो त्यांना साक्षात समोर बघणं हा खूप वेगळाच अनुभव असतो किंवा माझं मी लिहिलेलं स्कोर चार्ट त्यांना दाखवणं त्यांचं त्याच्यावरचं त्यांचं मत ऐकणं त्यांनी जे सजेशन्स दिली त्याच्यावर काम करणं हा खूप शिकण्यासारखा अनुभव होता त्यामुळे तो कार्यक्रम मला कायम लक्षात राहिलेला आहे. कारण असे बरेच कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये स्टेजवरती विख्यात सॅक्सोफोन प्लेयर मनोहरी सिंग यांना स्टेजवर त्यांच्याबरोबर काम करता आलं ते सगळे कार्यक्रम खूप लक्षात राहिलेले आहेत. कारण आर डी बर्मन यांचे म्युझिक अरेंजर आणि खूप विख्यात असे सॅक्सोफोन वादक त्यांना स्टेजवरती बघणं आणि त्यांच्या समोर स्टेजवर उभं राहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. संगीतकारांचं म्हणशील तर मी जास्ती गाणी जी केलीत ती माझा गायक संगीतकार मित्र मंदार आपटे आणि माझा अजून एक खूप छान संगीतकार मित्र मयुरेश मडगावकर यांच्या गाण्यांवरती मी जास्त काम केलंय.
1: मंदारचं मला वाटतं तू कोणतं गाणं केलंय
0: सर हलकीशी होई अनावर नावाचं एक गाणं आहे तर ते आता 2 तारखेलाच रिलीज झालं त्याच्याबरोबर खूप गाणी केली आणि वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे आम्ही एक महाराष्ट्राची मायबोली नावाचं एक गाणं केलं होतं ज्याच्यामध्ये गायक अभिनेते अभिनेत्री असे बरेच रंगमंचाशी फिल्मशी टेलिव्हिजनशी जोडलेली सगळी कलाकार मंडळी गायक वादक निवेदक ध्वनी संयोजक असे सगळे महाराष्ट्राची मायबोलीमध्ये सहभागी झाले होते किंवा अंबईकर सरांनी चाल दिलेलं वंदे मातरम याची अरेंजमेंट मी केली होती जे आम्ही प्रोजेक्ट केलं.
1: लाईव्ह प्रोग्राम आणि रेकॉर्डिंग किंवा डबिंग एखाद्या गाण्याचं तर या दोघांमधल्या संगीत संयोजनात काय फरक आहे.
0: मला असं वाटतं जिक्सॉ पझल जे असतं तर जिक्सॉ पझलमध्ये वेगवेगळ्या आकाराचे तुकडे असतात ते जिक्सॉ पझल मधले ते सगळे तुकडे त्या पझल मधनं काढणं एक एक तुकडा काढणं हे म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाचं संगीत संयोजन आहे आणि जिक्सॉ पझलमध्ये एक एक तुकडा बसवणं हे एखाद्या नवीन गाण्याचं संगीत संयोजन आहे. कारण लाईव्ह कार्यक्रमामध्ये एक प्री रेकॉर्डेड गाणं असतं आधीच ध्वनीमुद्रित झालेलं गाणं असतं मग त्याच्यामध्ये कुठली वाद्य वाजली आहेत त्याच्यामध्ये कसं फ्रेझिंग आहे त्याचं नोटेशन काढणं आणि वादकांना देणं आणि ते काम सगळ्यांनी एकत्र मिळून करणं. पण जेव्हा आपण नवीन गाण्याचं संगीत संयोजन करतो त्यामध्ये तो विषय पूर्णपणे नवा असतो ते गाणं अजूनपर्यंत लोकांनी ऐकलेलं नाहीये त्यामुळे

त्या गाण्यामध्ये आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की काव्याची समज असणं, संगीतकाराला काय नेमकं म्हणायचं, सिच्युएशन काय आहे, ह्या सगळ्या विचार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ती स्वरलिपी तयार केलेली असते, ते संयोजन केलेलं असतं आणि मग ते गाणं लोकांपर्यंत जातं. सो लोकांपर्यंत पूर्णपणे सजलेलं गाणं जे गेलंय ते पुन्हा वादकांकडून, ऑर्केस्ट्राकडून स्टेजवरती सादर करून घेणं हे लाईव्ह कार्यक्रम.

0: कुठे काय वाजायला पाहिजे.
1: हो, पण मला असं वाटतं की लाईव्ह कार्यक्रमांचं जे संयोजन असतं, संगीत संयोजन, ते सुद्धा मला एका वेगळ्या पद्धतीने तितकंच चॅलेंजिंग वाटतं. कारण ज्यांचं काम स्टेजवर सादर करायचं आहे, ती केरसी लॉर्ड, सेबास्टियन सर किंवा पॅरेलॉलजी, अशी सोनिक मास्टरजी, अशा खूप मातब्बर म्युझिक अरेंजर्सनी केलेलं काम आहे आणि अतिशय कॉम्प्लेक्स असं काम आहे. त्यामुळे ते सगळं एक एक भाग त्यातला लिहून काढणं ते सुद्धा तितकंच चॅलेंजिंग असतं.
0: आणि अर्थात ते लाईव्ह आहे, म्हणजे गायकाला कम्फर्ट करणं आणि ते बरोबर त्याच वेळी ते पोहोचवणं
1: आणि ते लोकांनी अनेक वर्ष ऐकलेली गाणी असतात, म्हणजे अगदी लोकांना त्या म्युझिक सकट पाठ असतात ती गाणी. त्यामुळे ते तसंच्या तसं लोकांसमोर सादर करणं हा एक वेगळ्याच प्रकारचा चॅलेंज असतो.
0: पण मग आता नवनवीन येऊ घातलेल्या ट्रेंड्स मध्ये तू स्वतःला अपडेट कसा ठेवतोस?
1: आता रेकॉर्डिंग करण्याची पद्धत, म्हणजे ज्या पद्धतीने गाणी रेकॉर्ड होतात, ते पूर्वीसारखं आता नाहीये. म्हणजे 80-90 वादक एकाच स्टुडिओमध्ये बसलेत आणि वाजवत आहेत असं आता सहसा होत नाही. इट इज अ व्हेरी रेअर थिंग. म्हणजे मीच 80 वादक स्टुडिओत बसलेत आणि मी कंडक्ट करतोय असा एकच अनुभव घेतलेला आहे. पण आता सगळं वेगवेगळ्या सेशन्स मध्ये गाणी रेकॉर्ड होतात. आता प्रोग्रामिंगचा एलिमेंट आलाय, त्याच्यामुळे म्युझिक प्रोग्रामिंग केल्यानंतर तसाच्या तसा तो बॅकअप स्टुडिओ मध्ये आणला जातो आणि त्याच्यावरती डायरेक्ट व्होकल्स डब केले जातात. किंवा कधीतरी तो एक ब्लेंड असतो की थोडासा प्रोग्रामिंगचा भाग आहे, थोडासा लाईव्ह अरेंजमेंटचा भाग आहे, तो केला जातो. तर प्रोग्रामिंगचा कुठला भाग आपल्याला हवाय, त्याच्यासाठी प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय, ते कशा पद्धतीने केलं जातं, त्यांनी गाण्यावर परिणाम कसा होतो, प्रोग्राम केलेला गाण्याचा साऊंड हा लाईव्ह अरेंज केलेल्या गाण्याच्या साऊंड पेक्षा वेगळा कसा असतो, मग तो जर ब्लेंड करायचा असेल तो ब्लेंड कसा करायचा, किंवा फक्त प्रोग्रामिंग केलेलं गाणंच आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यामध्ये कुठले भाग हवेत आपल्याला प्रोग्रामिंगचे त्या गाण्याच्या अनुरूप, त्याचा विचार करावा लागतो. त्याच्यासाठी प्रोग्रामिंगचा अभ्यास मी करतो. किंवा वेगवेगळे जे सॉफ्टवेअर आता वापरले जातात, जे ऑडिओ इंटरफेसेस वापरले जातात, ते कसे काम करतात, गाणं त्याच्याप्रमाणे त्याच्या अनुषंगाने केल्यावर गाणं कसं सजतं, किंवा गाण्यात कुठले एलिमेंट्स प्रोग्रामिंगमुळे आल्यानंतर गाणं अजून छान वाटू शकतं ह्याचा अभ्यास करणं, वेगवेगळे प्रोग्रामर जे आता काम करतात त्यांनी केलेलं काम ऐकणं, ती एक रेफरन्स लायब्ररी तयार ठेवणं, ते मी करतो.
0: संगीत संयोजक हा संगीतकार असू शकतो का?
1: हो, नक्कीच असू शकतो. म्हणजे तुम्हाला जर काव्याची तितकी जाण असेल आणि तुम्ही गाणं कंपोज करण्याच्या दृष्टीने किंवा त्याची गेयता जी असते ते त्याच्यात खूप महत्वाचं असतं की तुम्ही जे तयार करणार आहात ते गायक किंवा गायिका गाणार आहेत. संगीत संयोजक जे करतो ते वादक वाजवणार असतात, त्यामुळे तो फरक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असेल आणि तुम्ही गेयता किंवा गाण्याच्या दृष्टीने सिंगिंगच्या दृष्टीने जर तशी चाल बांधू शकत असाल तर नक्कीच करू शकतो. आणि आपल्याकडे अशी खूप चांगली उदाहरणं आहेत. म्हणजे सिनियर्स मध्ये माझे गुरुजी स्वतः अनिल मुले सर स्वतः संगीतकार होते, संगीत संयोजक होते. अशोक पत्की काका ते स्वतः ज्येष्ठ संगीतकार आहेत आणि ते तितकंच उत्तम संगीत संयोजन सुद्धा करतात. किंवा माझे सिनियर्स किंवा माझ्या बरोबरीचे तसे म्हटले तर कमलेश भडकमकर आहे, मिथिलेश पाटणकर आहे, हे सगळे खूप चांगलं संगीत संयोजन ते करतातच, ते तितकेच चांगले कंपोजर सुद्धा आहेत.
0: आणि तू स्वतः सुद्धा म्हणजे तू कंपोज केलेस?
1: हो, पण मी खूप जास्त कंपोज केलं नाहीये, काही थोडीफारच गाणी कंपोज केली आहेत. माझी जी गाणी मी लिहितो ती मला शब्द आणि चाल अशी एकत्रच सुचतात, त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी कंपोजर आहे असं म्हणूया आपण.
0: भविष्यात आणखी नवनवीन काय करण्याचा मानस आहे?
1: म्युझिक नोटेशन हा जो विषय आहे हा कलाकारांपर्यंत दूरवर पोचवायचा आहे. म्हणजे मी असं बघितलंय की काही वादक हे म्युझिक नोटेशन्सना घाबरतात, तसं करून चालणार नाही. कारण जसं तुम्हाला मराठी अगदीच तोडकं मोडकं येत असलं तुम्ही फार त्या काय पत्ता विचारू शकाल कोणाला तरी, थोडं अजून चांगलं येत असेल तर तुम्ही संभाषण करू शकाल, अजून चांगलं येत असेल तुम्ही मराठी साहित्य वाचू शकाल, अजूनही चांगलं येत असेल तर तुम्ही स्वतः साहित्य निर्माण करू शकाल. त्यामुळे भाषा जितकी तुमची प्रगल्भ होत जाते तितकी तुम्ही तिचा वापर अजून चांगल्या पद्धतीने करू शकता, त्याच्यात तुमची क्रिएशन्स तयार होऊ शकतात. तसंच म्युझिक नोटेशन तुम्हाला जितकं चांगलं येतं तितकं तुमचं वादन हे चांगलं होत जातं, कारण तुमच्याकडे कम्युनिकेशनची भाषा निर्माण होते, संपर्क करण्याची भाषा निर्माण होते. तर ते म्युझिक नोटेशन कलाकारांना यावं याच्यासाठी मी नोटेशन नो टेन्शन नावाचा एक उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये जसं मोहिले सरांनी आम्हाला शिकवलं की तुम्हाला नोटेशन लिहिण्यासाठी वाद्याची गरज लागत नाही, म्हणजे वाद्यावर वाजवून बघितलं आणि मग तुम्ही ते लिहून काढलं, म्हणजे जे तुम्ही ऐकताय त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा, असं जे सर विचारायचे की आम्हाला ते ज्या पद्धतीने ट्रेन करायचे की एक गाणं टेप रेकॉर्डरवरती चालू केलं आणि सांगायचं चला लिहून काढा,

0: आणि समोर हार्मोनियम ठेवलेली असायची आणि सर रूम बंद बाहेर असायचं. आम्हाला वाटायचं हे बाहेर गेले कुठेतरी आणि एक कुठली तरी फ्रेज अडते कळत नाही हा कुठला सूर येतो. तेव्हा असं वाटायचं की जरा हार्मोनियम समोर जाऊ पटकन वाजून बघूया कुठला येतो आणि आम्ही हार्मोनियम जवळ जातो आणि सर नेमके दाराशी उभे असायचे. तर असा हा सगळा जो अनुभव तिकडनं घेतला तो मला असं वाटतं की तो पुढच्या कलाकारांना मिळायला पाहिजे आणि नोटेशनची भीती गेली पाहिजे. तुम्हाला नोटेशन लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. त्यांनी भाषेचं बंधन राहत नाही. आता मी मराठी भाषिक आहे पण मला उद्या जर बंगाली गाणं वाजवायचं असेल त्याचं नोटेशन जर समोर असेल तर ते मी वाजवू शकतो. हे त्या नोटेशनमुळे झालंय की भाषेचं बंधन राहत नाही. किंवा मी जवळजवळ 19 वर्ष गर्भाक्वीन फाल्गुनी पाठक यांच्याकडे जे वाजवतोय गुजराती भाषेतली गाणी वाजवता येण्यासाठी जर नोटेशन मला येत असेल तर मी ती वाजवू शकतो आणि मी आता 18 वर्षात नोटेशनमुळेच ते वाजवू शकतोय. आणि इट्स लाईक अ रिले रेस. म्हणजे ही इतकी कमालीची रिले रेस आहे. गीतकारांनी शब्द लिहिले आणि संगीतकाराला दिले आता तुम्ही बघा काय. असं नसतं. 400 मीटरची जर रेस असेल तर गीतकार फक्त 100 मीटर नाही धावत, तो 400 मीटर धावतो. तो त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग पर्यंत असतो. संगीतकाराने फक्त शब्द दिले आणि गायकाला दिलं आता तुम्ही गा, नाही असं नसतं. जो संगीतकार आहे तो पुढची पूर्ण रेस धावतो. त्यामुळे ही इतकी कमालीची रिले रेस आहे की ते बॅटन दिलंय समोरच्या हातात पण सगळे धावतायत एकत्र. त्यामुळे असं क्रिएशन निर्माण होणं, त्याचे बारकावे तुम्हाला समजणं, ते तुम्हाला लिहिता येणं एक अरेंजर म्हणून किंवा एक वादक म्हणून, त्याच्याबद्दलचा अभ्यास करावासा वाटणं, त्याच्यात अभ्यास करण्यासारखं आहे हे पटणं आणि त्याच्यातून प्रेरणा मिळणं की आपण याच्याबद्दल अजून अभ्यास करूया, हे असं काहीतरी घडावं अशी माझी खूप इच्छा आहे. म्युझिक अरेंजमेंट हा विषय मुलांना यावा, त्याच्यासाठी बेसिक्स ऑफ म्युझिक अरेंजमेंट किंवा ॲडव्हान्स्ड म्युझिक अरेंजमेंट असे ऑनलाईन कोर्सेस मी सुरू केले होते. तर त्याच्यामध्ये संगीत संयोजन हे नेमकं काय आहे हे त्यांना कळावं. किंवा इंटिरियर डेकोरेशन ऑफ अ सॉन्ग नावाने मी एक प्रेझेंटेशन करतो ज्याच्यामध्ये संगीत संयोजक नेमकं गाण्यासाठी काय करतो हे लोकांपर्यंत जावं, त्याचं एक अंडरस्टँडिंग कुठेतरी त्याची सुरुवात व्हावी, ते विकसित व्हावं असं मला वाटतं.
1: तुला 2003-04 या साली अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर असं अनिल मोहिले अवॉर्ड मिळालं. आपल्या गुरूंच्या नावे मिळालेल्या या अवॉर्डमुळे मनात काय भाव होते?
0: खूप भीती वाटली होती पहिला, म्हणजे कारण जेव्हा सरांनी सांगितलं की असा अवॉर्ड सुरू होतोय आणि आम्ही पहिल्याच वर्षी तो तुला देणार आहोत, तेव्हा मी सरांना सांगितलं होतं सर मला हा अवॉर्ड नका देऊ. आणि सर म्हणाले काय झालं, काय प्रॉब्लेम आहे तुला? म्हटलं सर ते काय ना असं ते होईल की अरे ह्यांचा स्टुडंट आहे म्हणून देऊन टाकला याला पहिला अवॉर्ड. त्यांनी मला विचारलं अरे अवॉर्डचं नाव काय आहे? मी म्हटलं अपकमिंग ऑर्केस्ट्रा अरेंजर. ते म्हणाले तू अपकमिंग आहेस? म्हटलं हो. म्हणाले तुला काय प्रॉब्लेम आहे अवॉर्ड घ्यायला? ते म्हणाले तू अवॉर्ड घ्यायला ये, तिथे काय बोलायचं ते मी बघेन. आणि मी अवॉर्ड घ्यायला गेलो आणि मी सरांना जेव्हा भेटलो तेव्हा ते म्हणाले की आता अवॉर्डसाठी तुझं नाव अनाऊन्स होईल. तर मी अवॉर्ड घेण्यासाठी जेव्हा गेलो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कदाचित आता मुलाला ओळखत नाही आहात पण अजून 10 वर्षांनंतर तुमच्या लक्षात येईल की अनिल मुलेंनी योग्य माणसाला अवॉर्ड दिला. आणि हे माझ्या गुरूंकडनं ऐकणं हे त्या अवॉर्डपेक्षा कितीतरी पट मोठं होतं. आणि तो अवॉर्ड मिळणं हे इतकं मोठं प्रोत्साहन होतं माझ्यासाठी, कारण ज्यांनी अनेक दशकं संगीत संयोजन हे क्षेत्र इतक्या उच्च स्तरावरती नेऊन ठेवलं आपल्या कामाने, त्या माणसाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार, परत ते स्वतः माझे गुरु असणं, त्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार मिळणं, हे सगळंच माझ्यासाठी खूप दैवी होतं. सौभाग्य आहे माझं की हे माझ्या नशिबी आलं.
1: खूपच छान. मला तरी असं वाटतंय की संगीत संयोजक हा बरगद का पेड, म्हणजे आपलं वडाचं झाड जे असतं तसं म्हणायला हरकत नाही, कारण जो पूर्ण वाद्यवृंदाला आपल्या कुशल नेतृत्वाने समान धाग्यात गुंफून एका अनोख्या कार्यक्रमाची माला गुंफतो, तर असा हा अत्यंत कल्पक संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे आज तुम्ही इथे आलात आणि संगीत संयोजनाबद्दलचे तुमचे विचार आमच्या समोर मांडलेत, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात असे बहरते गाणे. संगीत संयोजक आनंद सहस्रबुद्धे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: मंडळी आता आपण ऐकूया स्मृतीवर्धन या मालिकेचा शेवटचा आणि चौथा भाग. अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. स्मृतीवर्धन अंतर्गत तुमच्या आमच्या मेंदूला खाद्य देणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक सोप्या सोप्या युक्त्या, अनेक छोटे छोटे उपक्रम हे आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. आजच्या भागातही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि मला त्याआधी तुम्हाला हे सांगायला आवडेल की अलकनंदा पाध्ये स्वतः अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा विचार तर करत असतात. व्यवसाय म्हणजे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे आणि मेंदूला चालना देणारे असे त्याचा विचार त्या करतच असतात. पण त्या स्वतः सुद्धा भाज्यांची देठ, भाज्या, फळं याचा वापर करून अतिशय सुंदर अशी रांगोळी किंवा चित्र तयार करत असतात. त्याविषयी सुद्धा आम्हाला सांगा ना.
2: म्हणजे मला हे अनेक जण विचारतायत की हे कशी करतेस किंवा तू काही याचं घेशील का प्रात्यक्षिक वगैरे. तर मी परत अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्याकडे जेव्हा भाज्या येतात आणि मी आता भाजी करायची म्हटली की मी जेव्हा त्या साध्या सुध्या कटिंग ट्रेवर ठेवते आणि ते कापताना मला एकदम असं येतं की हा याची ही फोड जी आहे त्याला मी असं करू का. हा मग त्याला आता हा हे फुलासारखं वाटतंय, मग त्याला आता मी पानाचा आकार, मग कोथिंबीरीची काडी दिसते मला त्याच्यात, मग मी ती घेते. किंवा कधीतरी देठ अशी, म्हणजे मध्यंतरी आता परवाचीच गोष्ट अशी की लाल माठ होता आणि त्याची पानं खुडली आणि ते देठ असं दिसत होत, तर त्याचे ते अशा आजूबाजूला अशा फांद्यांसारखं दिसलं. मला ते खूप छान वाटलं की ही छान लाल फांदी अशी नाजूकशी सडसडीत आहे. पण मग ती नुसती म्हणजे मग ते निष्पर्ण झालं असतं किंवा काहीतरी झालं असतं, मग आता त्याला काय करावं. तर हिरवी कोथिंबीरीचं पान तिथे जोडलं तर ते थोडस वेगळं वाटेल. मग माझ्याकडे बाजूला डाळिंब सोललेलं होतं, दाणे काढलेले होते, मग मी ते दाणे त्याला असे ठिकठिकाणी चिकटवले आणि त्याच्यातून माझी ती एक कलाकृती तयार झाली. पण ती अशी असते, पालक निवडायला बसले तर त्याची ती हिरवी देठ दिसतात, तर त्याच्यातनं मला असं वाटतं

0: की हा ह्याच्यातून काय बरं करता येईल आपल्याला. किंवा सांगायची गोष्ट, एक दिवस रविवार होता आणि आदल्या दिवशी फुली गोळा खेळत होतो आम्ही घरातल्या घरात, तर मला एकदम दुसऱ्या दिवशी कोथिंबीर निवडताना त्या काड्या दिसल्या, तर त्याच्यावर मग मी त्याचा चौकोन तयार केला, 9 स्क्वेअर तयार केले आणि मग आता फुल्ली, मग फुल्लीला त्यातल्या 2 छोट्या काड्यांचा क्रॉस तयार केला आणि गोळ्यासाठी मला वाटतं गाजरचा चकती तिथे ठेवली, असा माझा फुल्ली गोळाचा गेम तयार झाला. किंवा आणखीन एक गमतीचा म्हणूनच सांगते की कॅरम बोर्ड मध्यंतरी मी तयार केला होता
1: भाज्यांचा,
0: तर ते काय झालं होतं की अळूची देठ असतात ना ती लांब काड्या, तर त्या अळूची देठ जी होती ती काळी, तर त्याचा मी चौकोन तयार केला आणि खाली आपला माझा भाजीचा कटिंग ट्रे साधा सुद्धा अगदी असा होता आणि मग तिथे असे पॉकेट्स केले 4 आणि आपल्या मधल्या कॉइन्स तयार केल्या पांढऱ्या आणि हळ्या, तर ते बेबी कॉर्न होता त्याचे व्हाईट कॉइन्स झाल्या आणि ब्लॅकला मला वाटतं की जांभूळ किंवा करवंद किंवा ब्लॅकबेरी काहीतरी असे त्याचे ते कॉइन्स तयार झाल्या आणि अशा पद्धतीने माझा कॅरम बोर्ड तयार झाला. पण हे म्हणजे मी कधी सर्वत नाही की आज मला आता काहीतरी हे करायचं आहे वगैरे,
1: त्या वेळेला सुचलं तर सुचलं
0: नाही तर नाही, मग 2-3 दिवस काहीच नसतं, मग कधीतरी होतं
1: बरोबर.
0: तर त्यामुळे फक्त एकच लक्षात ठेवण्यात म्हणजे मी हे जाणीवपूर्वक करते की कुठलीही भाजी किंवा आपण जे बाहेर बघतो सॅलड डेकोरेशन जो प्रकार असतो तो भाज्यांना असं तासून मग त्याला काहीतरी वेगळे आकार द्यायचे मग अमुक करायचं, तर तसा माझ्याकडे काहीही प्रकार नसतो. माझी घरातली साधी भाजी कापायची सुरी असते आणि जे खाली डायनिंग टेबल किंवा जे काय असेल ते माझं बॅकग्राऊंड असतं.
1: किंवा फुकट घालवत नाही त्यात,
0: नाही अरे ते झालं रे झालं, मग आजचा जो मी म्हटला तुम्हाला चेस बोर्ड किंवा फुल्ली गोळ्याचा, तर ती देठ कोथिंबीरची गेली आणि ते गाजर बिजर मी कोशिंबिरीला वापरलं की सगळ्यांनंतर माझ्या फोडणीला जातात. त्यानंतर
1: अनेकांना आपल्याकडे सवय असते की एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस, काहीतरी निसर्ग दृश्य कुठची तरी गुगलवरनं घेऊन पाठवायची, त्यापेक्षा स्वतः काहीतरी केलेलं असं अलकनंदा ते ज्या वेळेला व्हॉट्सअपवरती पाठवतात तेव्हा खरंच खूप आनंद वाटतो आणि कसं यांना हे सुचत असेल ह्याचंही कौतुक वाटतं आम्हाला. तर
0: धन्यवाद. मी स्वतः व्हॉट्सअप तसं खूप कमी वापरते, म्हणजे कुठलेही फॉरवर्ड शक्यतो नाहीच करायचे, तर माझं एक असं होतं की पूर्वी असे ते मेसेज आणि खूप मोठे तत्वज्ञान सांगणारे वगैरे ते असे मेसेजेस असतात फिलॉसॉफी की मला वाटत नाही कोणी वाचत असती, तर मी असं म्हटलं आधी मी सुरुवातीला फक्त माझ्या ग्रुपवर 1-2 जणांना पाठवली, मग नंतर विचार केला की आपण हे सुप्रभात म्हणून सगळ्यांना, ज्या दिवशी मी ते करते तेव्हा मी सुप्रभात म्हणून पाठवते, अन्यथा काही नाही.
1: बरं,
0: असा असतो तो प्रकार.
1: खूप छान आहे. आता आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही काही आणखी सोपे सोपे व्यवसाय, तुम्ही त्याला व्यवसाय शब्द वापरता म्हणून म्हणते, तर सांगाल का?
0: तसं ना मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की इवन व्हॉट्सअपच्या वर सुद्धा तो मेमरी हे वेगळा असतो प्रकार आणि प्रत्यक्ष घेणं वेगळं असतं आणि इथे तर समोरचे कुठले श्रोते माझ्या समोर नाही येतात ना आकाशवाणीचे, आणि तरी सुद्धा मग मी त्यांना काय सांगायचं, तर हा मला जरा खरा टाकणारा प्रश्न आहे. पण तरी मी बघते, आपण असं करूया आता, म्हणजे मला आताच इतक्यात बोलता बोलता सुचलंय वसंत ऋतू, तर ही आता पंचेंद्रियांसाठी आपल्या मोठी पर्वणी आहे की नाही हे बघा. आता तिथे जर तुम्ही आता पंचेंद्रियांचा जर विचार केला तर आधी आपल्या डोळ्याला दिसतंय की तपकिरी फांद्यातून आलेली हिरवट हिरवट छोटीशी पानं आणि त्याच्या पुढे मग तो आंब्याचा मोहर, ते म्हणजे ते मण्यांसारख्या लागलेले त्या छोटूसे डॉट ते हिरवे ते दिसतंय आपल्याला, मग हळूहळू त्याच्या बाळ कैऱ्या झाल्या, मग त्याचा रंग बदलला, त्याचं कैऱ्यात रूपांतर झालं आणि मग शेवटी तो पिवळा धम्म आंबा. हा जो सगळा बदल आहे हा मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय. किंवा सुगंध, त्या मोहराचा सुगंध, आंब्याचा सुगंध, कच्च्या कैरीचा सुगंध, हे सगळे वेगळे वेगळे होते. नुसताच आंब्यामध्ये सुद्धा किती फरक आहे. आता या वसंत ऋतू म्हणजे आजूबाजूला कोकिळेचं कुजन चाललेलं आहे, हापूसची स्वर्गीय चव आहे, हा जो ऋतू मी माझ्या कल्पनेत आता माझ्या डोळ्यासमोर येतोय तसा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा सगळ्यांनी, आणि तो इमॅजिन करा, बघा, अनुभवा. कानावर पडलेलं ते कुजन जे काही असेल तो अनुभवा. आणि मला खात्री आहे हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे. मला जे दिसतंय ते समोरच्याला दिसत त्याला आणखीन काहीतरी याच्याहून छान दिसणार.
1: म्हणजे वसंत ऋतूत तुम्ही एक आंबा पाहिला.
0: अगदी बरोबर. म्हणूनच म्हटलं की जेवढी माणसं आहे त्याला वेगळं वेगळं अनुभवता येईल.
1: कोणाला कुठे लाल फुललेला पळस
0: दिसेल.

0: पांगारा दिसेल,
1: पांगारा दिसेल. तर त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत. किंवा आणखीन कोणाला कसली आठवण येईल की चैत्रगौरीच्या डाळ पाण्याची आठवण काहीही असू शकतं. तर थोडक्यात ते सगळं अनुभवलेलं असेल त्याचं शब्दांकन करा.
0: अच्छा,
1: हा, तुमच्यासाठी ते ठेवा. आपल्याला काही कुठे मोठं साहित्यिक मूल्य नकोय त्या सगळ्यासाठी. स्वतःसाठी ते शब्दांकन करा. आणि फक्त वसंतच कशाला, असे आपले सहा ऋतूंचे सहा सोहळे जे आहे त्या ऋतूंबद्दल तुम्ही विचार करा. तुम्हाला वसंत नसेल, तुम्ही दुसरा कुठल्याही वर्षा ऋतूबद्दल विचार करा, आणखीन कुठल्या शिशिराबद्दल विचार करा. ते म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय येत आहे, मग त्या ऋतूमधले सण, त्या ऋतू संबंधातली गाणी कुठली असतील ते लिहून काढा. गाणी गुणगुणा स्वतः. पाहिजे तर तुम्हाला जमत असेल तर निसर्गाचं चित्रही तुम्ही त्या ऋतूतलं काढा. काहीही करू शकता.
0: कविता आठवू शकता,
1: कविता आठवू शकते, त्याही आठवा. त्या ऋतू संबंधातली कितीतरी गाणी आठवा, म्हणा, काही हरकत नाही. आणि जे सुचेल ते करा, लिहून काढा. हा एक व्यवसाय आहे. म्हणजे तुम्ही एकावर लिहा, नाहीतर सहा ऋतूंवर लिहा. आणि हे सगळं वैयक्तिक,
0: किंवा एका वेळेला सहा ऋतूंचं काही गरज नाही,
1: झालं, काहीच हरकत नाही. जेव्हा सुचेल तेव्हा. पण असं एक ती चालना फक्त तुम्हाला कल्पना दिली की तुम्ही याच्यातनं काहीही करू शकता.
0: बरोबर. म्हणजे एखाद्या महिन्यावरती सुद्धा असा काही विचार करता.
1: सहा ऋतूच कशाला, 12 महिन्यावर करा. मग त्या महिन्यातला येणारा सण त्याबद्दल बोला काहीतरी. हे मी आम्ही जेव्हा ग्रुपमध्ये घेतो तेव्हा मी असा व्यवसाय त्यांना दिला होता. त्या एक एक ग्रुपला एक ऋतू दिला होता आणि काही सांगितलं नव्हतं कुणाला. आणि फक्त त्यांना ती चिठ्ठी दिली आणि त्या ग्रुपनी असं काहीतरी परफॉर्म करा की ज्याच्यातनं बाकी सगळ्यांना कळेल की तुम्ही वर्षा ऋतू बद्दल बोलता.
0: अरे वा,
1: तुम्ही वसंत ऋतू बद्दल बोलताय. मग सगळ्यांनी भरभरून अगदी त्याला प्रतिसाद दिला आणि खूप छान. हा
0: आवडला सगळ्यांना,
1: सगळ्यांना खूप आवडला होता तो. तर हा आता तुम्ही इथे घरी बसून सुद्धा हे सगळं करू शकता.
0: आपले आपले ग्रुप सुद्धा तुम्ही तयार करू शकता यासाठी.
1: अगदी अगदी.
0: हे जसं सांगितलं तसं आणखी एखादा व्यवसाय आम्हाला सांगाल का?
1: जरूर. आपला एक स्वर्गीय स्वर खरोखरच स्वर्गवासी झाला आपल्या आशाताई. तर आता आशाताई अशा होत्या की त्यांनी संगीतातल्या कुठल्याही गायन प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. अगदी पॉप पर्यंत त्यांनी सगळा त्यांचा आवाका होता गाण्याचा. पण आपण बरेचदा हिंदी आणि मराठी चित्रपट गीतं आणि भावगीतं यावरच आपण बोलतो किंवा आपण गुणगुणतो.
0: बरोबर. ती गाणी
1: अगदी पटापटी
0: म्हटल्यानंतर चांदणी शिंपीत जाशी असेल,
1: अगदी अगदी
0: पाण्यातले पाहता,
1: सगळे सगळे ही सगळी आपल्याला गाणी आठवतात. पण त्याच्यापेक्षा आता आपल्याला आपण आपला हेतू काय आहे, मेंदूला सतत सजग ठेवायचा आहे ना. तर त्यामुळे आपण थोडस त्याला ट्विस्ट देऊया. तर आपण काय करूया, आशाताईंनी गझल प्रकार पण अतिशय समर्थपणे राहिल्या होत्या. आशाताई खूप गझला आहेत त्यांच्या. तर आपण 10 गझला आठवायचा प्रयत्न करूया.
0: कठीण आहे हो जरा.
1: अशा वेळेला गुगल मावशीची मदत घेतली तरी चालेल बरं का. म्हणजे परत आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आठवतात की उमराव जान मधल्या किंवा ह्या आठवतात. पण त्याच्यापेक्षा थोड्या आणखीन वेगळ्या आठवायचा प्रयत्न करू.
0: गैर फिल्मी.
1: हा, त्यांनी काय होईल की तुम्हाला नवीन काहीतरी माहिती मिळेल की आशाताईंच्या आपण गझला होत्या त्या कदाचित तुमच्या खूप आवडीच्याही होतील. 2-3 कानावर पडल्या, तुम्ही नवीन काहीतरी ऐकलंय, तुमच्या मेंदूला नवीन काहीतरी माहिती मिळाली, तो सुद्धा प्रकार होईल. तर खरंच आठवून बघा सगळ्यांनी, लिहून काढा, गुणगुणून बघा. आपलं आपल्यासाठी म्हणायचंय, कोणी काय आपल्याला हसो काही करू आपण म्हणायचं. तर हा एक प्रकार करता येईल आपल्याला हलका फुलका गाण्यासंबंधी. सांगू तुम्हाला आणखीन एखादा?
0: हो हो.
1: बरं. आता ना आपण भाषेबद्दल नेहमी बोलतो की आपली मराठी भाषा शुद्ध झाली आहे किंवा काही. पण खरं म्हणजे भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काहीच नसतं. भाषा ही प्रवाही आहे आणि तिला कुठले कुठले प्रवाह येऊन मिळतात आणि त्यातून वेगवेगळी भाषा नवीन तयार होत असते.
0: म्हणजे वेगवेगळ्या भाषेतले
1: शब्द आपल्या भाषेमध्ये कधी येतात ते आपलेच बनून जातात. तर आता एक उदाहरण सांगते तुम्हाला. आता आपण इथे आकाशवाणीवर बसलोय, रेडिओ हा किंवा मोबाईलवर आपण इतक्या वेळ बोलतोय, मोबाईल किंवा पेन. तर हे जे शब्द आहेत, मला आता तुम्ही त्याचा मूळ मराठी शब्द सांगा.
0: जसं मागे असायचं की ट्रेनसाठी काय स्टेशन, अग्निरथ, जलविश्राम धाम वगैरे.
1: बरोबर. तसे आता मी तुम्हाला साधे उदाहरण दिली की असे शब्द
0: आठवायचे.
1: तर तुम्ही आता असे शब्द आठवा सगळ्यांनी की जे आता आपले मराठीच होऊन गेलेले शब्द आहेत.

0: आपण ते सर्रास वापरतोय. हा म्हणजे कप ग्लास हे जे असे आहेत असे 50 शब्द तुम्ही आठवायचा प्रयत्न करा.
1: अच्छा,
0: आठवा म्हणजे लिहा.
1: तुम्ही सांगताय उगाच काहीतरी क्लिष्ट मराठी शब्द
0: नाही अजिबात ना, कळलं का
1: म्हणजे वापरतोय तेच.
0: हा म्हणजे आता रेडिओ हा शब्द खरा इंग्रजी आहे पण तो आपण मराठी म्हणून वापरतो. मराठी म्हणजे वापरतोच तो आता. तसे आता लिफ्ट
1: उद्वाहन असं म्हणत
0: नाही म्हणा, असे शब्द लिफ्ट म्हणा पेन म्हणा रेडिओ म्हणा असे 50 शब्द तुम्ही आता आठवायचा प्रयत्न करा आणि शक्य झालं तर ते वहीत डायरीत उतरवून काढा.
1: बापरे मोठं सोपं आहे.
0: आपल्याला हेच हवंय ना की आपल्या मेंदूला सतत वेगळ्या प्रकारचं खाद्य द्यायचं आहे.
1: खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. अलकनंदाताई म्हणाल्या तसे असे शब्द 50 शब्द आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं तुम्ही जे वेगवेगळे व्यवसाय आम्हाला गेल्या काही भागात सांगता आहात त्यातून श्रोते सुद्धा अशा काही नवीन उपक्रमांचा विचार करू शकतील. तर श्रोते हो असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करा आणि त्यामध्ये तुम्हाला कसा आनंद मिळाला कशी गंमत आली हे सुद्धा आम्हाला नक्की लिहून कळवा. अलकनंदा पाध्ये आपण इथे आलात आणि स्मृतीवर्धन मेंदूला एक तरतरी ताजं करण्यासाठीचे छान छोटे छोटे सोपे सोपे व्यवसाय तुम्ही सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी आताच आपण ऐकत होतात स्मृतीवर्धन. अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 4 आणि शेवटचा.

0: श्रोते हो, आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: अंध आणि दिव्यांग व्यक्तींनी शारीरिक उणीवांनी निराश न होता स्वावलंबी व्हावं, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावं यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं. सोल्डरिंग फिटिंग अतिशय कुशलतेने करत एलईडी टॉर्च दिव्यांच्या माळा बनवून ही मंडळी या वस्तूंची विक्रीही करतात. यासाठी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आयआयजी ट्रस्टच्या विश्वस्त अनघा पेंडसे.
2: आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे. आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: अंधत्वाचा अंधार भेदून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाच्या ज्योती उमलवणाऱ्या या दोस्तांच्या यशकथा सांगणार आहेत अनघा पेंडसे. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 11 ऑगस्टला दुपारी 12 ते 1 या वेळेत वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर तसंच वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही.
0: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी

हिता चेतना आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: जय जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की.
2: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष, या निमित्ताने
3: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
2: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण.
3: नौसेना स्वरवंदना
2: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई.
3: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे.
2: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया.
3: नौसेना स्वरवंदन.
0: दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
4: नमस्कार. देश की सुरीली धड़कन, सुरीला सफर, ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या आवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विरोधकांच्या गदारोळातच कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकाचा उद्देश न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या पात्रता, नियुक्ती, सेवाशर्ती आणि कामकाजात कार्यक्षमता, स्वातंत्र्य, पारदर्शकता आणि एकसमानता आणणं हा आहे. राय यांनी लोकसभेत मांडलं. तसंच केरळ राज्याच्या नावातल्या बदलाशी संबंधित विधेयक नित्यानंद राय यांनी लोकसभेत मांडलं. मात्र आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. याच मुद्द्यावरून राज्यसभेचं कामकाजही दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त, गृहनिर्माण आणि नगरविकास, रेल्वे, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवालही सादर करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. भाजपचे तरुण चुग यांनी पंजाबमधली ढासळती कायदा आणि सुव्यवस्था तसंच अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे पंजाबमध्ये 1 वर्षात 89 जणांनी

राजीव गमावला असूनही पंजाब सरकारनं अंमली पदार्थांविरुद्ध कोणतीही पावलं उचलली नाहीत अशी टीका त्यांनी केली. भाजपचे बाबूभाई जयसंगभाई देसाई यांनी गुजरातमधल्या चांदीपुरा विषाणू रोगाचा मुद्दा उपस्थित केला. या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांनी या आमदारांना त्यांचे आक्षेपार्ह टी शर्ट काढण्यास सांगितले. मात्र आपच्या आमदारांनी भाजप सरकारच्या काळातल्या कथित सायकल घोटाळ्याबाबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय हातमाग डिझायनर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हातमाग क्षेत्रात डिझायनर्सची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय विणकर आपल्या उत्पादनाच्या डिझाईनमध्ये सुधारणा करून विक्री वाढवू शकतात असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रीय हातमाग डिझाईन स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17 दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनाविषयी राजकीय भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आता झारखंडमधल्या आंदोलनावर मौन बाळगत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सक्तवसुली संचालनालयाच्या झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः JSSC CGL परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या FIR सह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या आहेत. भारतीय हवामान विभागानं आज पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम मध्य प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसंच आज हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ आणि ईशान्य भारतात काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागानं आज जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि सोसाट

सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, रायलसीमा, तेलंगणा आणि लक्षद्वीपमध्येही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. युक्रेननं रशियाच्या निझ्नेकाम्स्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला आणि इतर 39 जण जखमी झाले. आज सकाळी युक्रेननं औद्योगिक आणि नागरी सुविधांवर हा हल्ला केला. युक्रेननं गेल्या काही महिन्यात जवळपास दररोज रशियातल्या तेल सुविधांना लक्ष्य केलं आहे. हे शहर रशियातलं महत्वाचं तेल शुद्धीकरण केंद्र आहे. इंडोनेशियामधल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर, शेकडो अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सर्वात मोठी आग पूर्व जावा प्रांतातील ब्रोमो टेंगर सेमेरू राष्ट्रीय उद्यानात लागली असून सुमारे 743 हेक्टर क्षेत्र जळून खाक झालं आहे, असंही प्रशासनानं सांगितलं आहे. इंडोनेशियाच्या वन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार एल निनोच्या परिस्थितीमुळे ऐन कोरड्या हवामानाच्या काळात जंगल आणि जमिनीला अधिक आग लागण्याचा धोका वाढला आहे. शिकागोमध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या विविध 8 घटनांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 2 प्रकृती चिंताजनक आहे. तसंच परवा पहाटे एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आणि युक्रेननं रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यावरून विरोधकांचा संसद आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झारखंड मध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली मात्र नीट पेपर फुटीप्रवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पीठासीन अधिकारी एन के प्रेमचंद्रन यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसांच्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी केली विरोधकांचा गदारोळ वाढल्यामुळे प्रेमचंद्रन यांनी सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली तेव्हा कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 सादर केलं विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक लोकसभेत मंजूर झालं त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या कारवाईसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज राज्यसभेच्या कामकाजातही अडथळे आले सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा वित्त गृहनिर्माण आणि नगरविकास रेल्वे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर करण्यात आले त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली या दरम्यान विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीमुळे 2:15 वाजेपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात चर्चा आणि संमतीसाठी मांडलं दुपारी 2:15 वाजल्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी द बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सभागृहात

रोज चर्चा आणि संमतीसाठी मांडलं. राज्यसभेत सध्या या विधेयकावर चर्चा सुरू आहे. दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच आम आदमी पक्षाच्या 6 आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं. आपचे आमदार विधानसभेत घालून आलेल्या टी शर्टवर उपसभापती मोहन सिंह बिष्ट यांनी आक्षेप घेतल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियममधून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात केली. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापैकी जवळपास 98% मागण्या मान्य केल्याचा दावा सरकारनं केला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शनं करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहे. सक्तवसुली संचालनालयानं झारखंडमध्ये झालेल्या विविध भरती परीक्षांमध्ये विशेषतः जेएसएससी सीजीएल परीक्षेच्या आयोजनात झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली. राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरसह इतर तक्रारींची स्वतःहून दखल घेत केंद्रीय तपास संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तपास सुरू केला आहे असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी गेल्या 16 दिवसांपासून विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड या 4 जिल्ह्यातल्या 61,216 शेतकऱ्यांना एकूण 462,81,00,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. यात लातूर जिल्ह्यात सुमारे 160 कोटी, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात प्रत्येकी सुमारे 106 कोटी तर बीड जिल्ह्यात सुमारे 91 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातल्या कर्ज खात्याचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला असून खरीप पीक कर्ज तातडीनं वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. देशभक्तीचं वातावरण निर्माण व्हावं आणि विकसित भारताचं ध्येय साकार करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं या उद्देशानं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. आज मुंबईत, उद्या पुण्यात तर 13 तारखेला संभाजीनगर इथल्या तिरंगा रॅलीत आपण उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर आणखी 3 विद्यार्थिनींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असून इतर 15 विद्यार्थिनींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलले आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं हे या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या.
बीड जिल्हा स्थानिक

0: स्वराज्य संस्थेच्या 2025 साली झालेल्या निवडणुकीत रेखा अंबुरे यांनी खोट्या कुणबी जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवल्याचा आरोप मराठा आरक्षण समितीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर अंबुरे यांचं प्रमाणपत्र रद्द केल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या. मात्र रेखा अंबुरे यांचं कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण बीड जिल्हा प्रशासनानं दिल्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे. जगभरातल्या विविध देशांनी विकसित केलेल्या शेतीविषयक तंत्रज्ञानाबाबत माहिती करून देण्याच्या दृष्टीनं आयोजित केलेल्या युरोप आणि चीनच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. भारतातल्या आशियाई सिंहांची संख्या वाढत असून त्यांचा अधिवासही वाढत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिनानिमित्त आज सांगितलं. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सरकारची अतूट बांधिलकी आणि त्याला मिळणारा मजबूत लोकसहभाग हे देशातलं वन्यजीवाचं संरक्षण करण्याचं आणि सिंहांच्या भावी पिढ्या जतन करण्याचं प्रेरणादायी उदाहरण आहे असं प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक करत सांगितलं. भारतीय विणकर आणि डिझायनर्सनी आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या आणि संधी ओळखून त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलव शमी राव यांनी केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलक विद्यार्थ्यांचा विधानसभेच्या दिशेनं मोर्चा. झारखंड भरती परीक्षेतल्या गैरप्रकार प्रकरणात ईडीचा तपास सुरू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लातूर नांदेड धाराशिव आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लाभ वितरित. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा. कथा सुधा में आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. कहना न होगा कि प्रेमचंद ने अपने समय के समाज में जो कुछ भी देखा उसका हूबहू सजीव चित्रण भी किया, जो आज के समय में हमें रास्ता दिखाने का भी काम करता है. लड़कियों के जन्म को लेकर बनी हुई मानसिकता और घोर निराशा व चिंता को देखते हुए एक लेखक ने इस कहानी के माध्यम से सभी को आगाह करने का प्रयास किया है. तेतर नाम की कहानी में लेखक ने 3 लड़कों के बाद जन्म लेने वाली लड़की का उल्लेख किया है, जिसे पहले से ही हमारे पुरुष प्रधान समाज में एक आफत और चिंता के रूप में देखा जाता है. कहानी में मुख्य रूप से समाज में एक तेतर लड़की को लेकर फैले हुए अंधविश्वास पर चोट की गई है, जो कहीं न कहीं हमारे बीच के कुछ लोगों द्वारा प्रसारित किया जाता है और इस अंधविश्वास को पुख्ता करने के लिए तरह तरह का स्वांग किया जाता है. जो व्यक्ति इन अंधविश्वासों में यकीन नहीं करता उसे भी इन अंधविश्वास से भरे समाज में डर लगने लगता है. जैसे कि कहानी में लड़की का पिता जिसका नाम दामोदर है वो इन अंधविश्वास पर यकीन नहीं करता, पर कहीं न कहीं वो भी अपनी माँ की बातों से थोड़ा घबराया हुआ था. तो आइए सुनते हैं मुंशी प्रेमचंद की लिखी कहानी तेतर. आज आपको सुना रहे हैं इस कहानी का पहला भाग.
2: आखिर वही हुआ जिसकी आशंका थी, जिसकी चिंता में घर के सभी लोग विशेषतः प्रसूता पड़ी हुई थी. 3 पुत्रों के पश्चात कन्या का जन्म हुआ. माता सौर में सूख गई, पिता बाहर आंगन में सूख गए और पिता की वृद्धा माता सौर द्वार पर सूख गई. अनर्थ महा अनर्थ, भगवान ही कुशल करे तो हो, ये पुत्री नहीं राक्षसी है. इस अभागिन को इसी घर में आना था. आना ही था तो कुछ दिन पहले क्यों ना आई. भगवान सातवें शत्रु के घर में भी तेतर का जन्म ना दे.

मंडळी, आजचा आपला विषय हा ऐकायला थोडासा मजेशीर आहे, पण तितकाच विचार करायला लावणार आहे. आणि आपला विषय आहे, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला आपल्याशी बोलता आलं असतं तर. म्हणजे कल्पना करा, एक दिवस तुमचा मोबाईल तुमच्या समोर आला आणि हसत म्हणाला, आज मी नाही बोलणार, आज तुझी सर्च हिस्ट्री बोलेल. काय होईल? कदाचित आपण थोडेसे गोंधळून जाऊ, कारण सर्च हिस्ट्री म्हणजे फक्त इंटरनेटवर शोधलेले शब्द नसतात. ती आपल्या कुतूहलाची डायरी असते, आपल्या भीतीची साक्षीदार असते, आपल्या स्वप्नांची पहिली पायरी असते. आणि अनेकदा आपल्या मनातले असे प्रश्न तिला माहीत असतात जे आपण कुणालाही कधीही विचारलेले नसतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत आहे का की लहानपणी आपण किती निरागस प्रश्न विचारायचो? म्हणजे आकाश निळं का दिसतं? चंद्र आपल्या मागे का येतोय? मासा झोपतो का? इंद्रधनुष्यात सातच रंग का असतात? पूर्वी हे प्रश्न आई बाबांना, आजी आजोबांना किंवा शिक्षकांना विचारले जायचे. पण आज अनेक मुलांचा पहिला शिक्षक म्हणजे इंटरनेट. कुतूहल बदललेलं नाहीये, फक्त प्रश्न विचारण्याचं माध्यम बदललंय. आणि खरं सांगायचं तर कुतूहल ही माणसाच्या प्रगतीची पहिली पायरी आहे. वैज्ञानिक शोध असो, नवीन कला असो किंवा एखादा छोटासा घरगुती प्रयोग, प्रत्येकाची सुरुवात ही एका साध्या प्रश्नापासूनच होतं. हे असं का? पण जर तुम्ही नोटीस केलं असेल तर जसजसं आपलं वय वाढत जातं ना, तसतशी सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते. म्हणजे एकेकाळी डायनोसॉर किती मोठे होते असं प्रश्न विचारणारी व्यक्ती काही वर्षांनी 10वीचा अभ्यास कसा करायचा, करिअर कोणतं निवडायचं, इंटरव्ह्यू मध्ये आत्मविश्वासानं कसं बोलायचं किंवा पहिल्या पगाराचं नियोजन कसं करायचं, आणि कधी कधी तर रात्री उशिरा, हा झोप का लागत नाहीये, स्ट्रेस कसा कमी करू, एम आय गुड इनफ, हे प्रश्नही सर्च हिस्ट्रीमध्ये दिसतात. आणि इथेच लक्षात येतं, मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नसतं, तर मोठं होणं म्हणजे प्रश्न बदलत जाणं. मंडळी, काही वेळा तर सर्च हिस्ट्री इतकी मजेशीर असते की आपण पुन्हा जेव्हा ती पाहतो तेव्हाच असायला येतं. म्हणजे चहा पटकन थंड कसा करावा, भजी कुरकुरीत कशी बनवायची, प्रोजेक्ट आहे पण तो 5 मिनिटात पूर्ण करायचा आहे, कसा करू, ट्रेन चुकली आहे आता काय करू, आज पाऊस पडणार आहे का, सुट्टीच्या दिवसाचे काही तास वाढवून मिळतील का, हे प्रश्न ऐकले तरी हसू येतं. पण

त्याच प्रश्नांमध्ये आपलं रोजचं आयुष्य दडलंय. कारण सर्च हिस्ट्री परिपूर्ण माणसाची नसते, ती खऱ्या माणसाची असते. ज्याला भूक लागते, जो उशीर करतो, जो चुका करतो आणि जो शिकत राहतो. आज सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य खूप सुंदर दिसतं, पण सर्च हिस्ट्री मात्र वेगळीच गोष्ट सांगते. ती सांगते की प्रत्येक जण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येकाला काहीतरी समजून घ्यायचंय. प्रत्येकाच्या मनात न बोलले गेलेले अनेक प्रश्न आहेत आणि हीच गोष्ट आपल्याला एकमेकांशी जोडते. आपण सगळे वेगवेगळे असलो तरी शिकण्याची इच्छा मात्र सारखीच असते. म्हणूनच पुढच्या वेळी सर्च बॉक्स उघडाल ना, तेव्हा एक क्षण थांबा, स्वतःला विचारा, आज मी काय शोधतोय? फक्त उत्तर की स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न? कदाचित दोन्ही.

मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही प्रश्न असे असतात जे आपण कुणालाच विचारत नाही. मित्रांनाही नाही, आई बाबांनाही नाही, शिक्षकांनाही नाही. पण रात्री सगळे झोपल्यानंतर खोलीत शांतता असताना मोबाईलचा पडदा उजळतो आणि आपण ते प्रश्न सर्च बॉक्समध्ये टाईप करतो. मी एवढा थकल्यासारखा का वाटतोय? चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण कसं बनायचं? अपयश कसं पचवायचं? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? हे प्रश्न केवळ माहिती मिळवण्यासाठी नसतात, ते आपल्या मनाचा आरसा असतात. प्रत्येक सर्चच्या मागे एक भावना असते, कधी भीती, कधी आशा, कधी गोंधळ, तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची तयारी. काय ना, वाढत्या वयाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रश्न बदलतात पण उत्तरांचा शोध कधीच थांबत नाही. बालपणी आकाश निळं काय हा प्रश्न असतो, तर तरुणपणी माझं भविष्य कसं असेल हा प्रश्न असतो, आणि त्याही पुढे जाऊन मी समाधानी आहे का हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजेच आयुष्याचा प्रवास हा उत्तरांचा नसून प्रश्न अधिक अर्थपूर्ण होत जाण्याचा प्रवास असतो. आपण अनेकदा असं समजतो की ज्यांचं आयुष्य व्यवस्थित दिसतं त्यांना कोणतेच प्रश्न नसतात, पण वास्तव अगदी वेगळं आहे. प्रत्येक व्यक्ती काही ना काही शोधत असते. एखादा स्वतःची ओळख शोधत असतो, तर एखादा योग्य करिअर मार्ग, एखादा मनशांती, तर एखादा फक्त कोणीतरी त्याला समजून घेईल ही भावना. मित्रांनो, कुतूहल ही केवळ माहिती मिळवण्याची सवय नाहीये, तर ती जगण्याची वृत्ती आहे. जगातील अनेक मोठे शोध, नवनवीन कल्पना, वैज्ञानिक संशोधन, साहित्य, कला, संगीत, या सगळ्यांची सुरुवात एका साध्या प्रश्नापासून झालीये. हे वेगळं करता येईल का? किंवा यामागचं कारण काय असेल बरं? पण आजच्या डिजिटल युगात आणखी एक गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. इंटरनेट आपल्याला हजारो उत्तरं देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची कला मात्र आपल्यालाच शिकावी लागते. प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही, म्हणून जिज्ञासेसोबतच विवेकही तितकाच महत्त्वाचा. विश्वासार्ह स्रोतांचा वापर करणं, माहितीची पडताळणी करणं आणि स्वतः विचार करणं ही सवय आजच्या तरुणांसाठी, म्हणजेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पण खरंच जर आपले सर्च हिस्ट्रीला आवाज असता, तर ती कदाचित आपल्यावर हसली असती. काही गोष्टींवर तर आपली खिल्लीही उडवली असती, पण त्याच वेळी तिनं आपल्याला एक प्रेमळ आठवणही करून दिली असती. तू प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केलास, काही वेळा चुकलीस, काही वेळा पुन्हा सुरुवात केलीस, पण प्रश्न विचारणं कधीच सोडलं नाहीस, आणि म्हणूनच तू सतत प्रगतीच्या मार्गावर चालतेस. मित्रांनो, आपण अनेकदा असं म्हणतो की मोबाईलला आपल्याबद्दल सगळं माहीत असतं, पण खरं पाहिलं तर मोबाईलला आपल्याबद्दल काहीच माहीत नसतं. त्याला माहीत असतात ते फक्त आपण टाईप केलेले शब्द, त्या शब्दांमागची भावना, भीती, आशा आणि स्वप्न, ती मात्र फक्त आपल्याला

आधीच माहीत असतात. म्हणजे कल्पना करा, जर आपल्या सर्च हिस्ट्रीला भावना असत्या तर ती कदाचित असं म्हणाली असती, मी तुझी मार्कशीट पाहिली नाहीये पण परीक्षेच्या आदल्या रात्री लास्ट मिनिट रिव्हिजन किती वेळा शोधलं होतंस हे मला नक्की आठवत आहे. किंवा मी काही तुझा रेझ्युमे लिहिला नाहीये पण इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासानं कसं बोलावं हा प्रश्न तू मला किती वेळा विचारलायस हे मलाच माहितीये. किंवा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू पाहिले नाहीयेत पण अपयशातून पुन्हा सुरुवात कशी करावी हा शोध मला अजूनही आठवतोय. आणि कदाचित ती हसत हेही म्हणाली असती, तू जितकी स्वतःला कमकुवत समजतेस ना तितकी तू कधीच नव्हतीस, कारण हार मानणारी व्यक्ती ही प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारणारी व्यक्ती ही कधीच हार मानत नाही, कायम पुढे जाण्याचा मार्ग शोधत असते. मंडळी, आपल्या सर्च हिस्ट्रीमध्ये केवळ माहिती नसते, तिथे आपल्या आयुष्याचा प्रवास दडलेला असतो. एक दिवस आपण शोधतो बेस्ट स्कूल्स नियर मी, काही वर्षांनी बेस्ट कॉलेजेस, नंतर बेस्ट करिअर ऑप्शन्स, मग होम लोन कॅल्क्युलेटर, बेबी नेम, रिटायरमेंट प्लॅनिंग. वय बदलतं पण त्याबरोबर सर्च हिस्ट्री सुद्धा बदलत जाते, म्हणूनच ती केवळ डिजिटल नोंद नसते, ती आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची शांत साक्षीदार असते. आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं काही क्षणात देतं, पण अजूनही काही प्रश्न असे आहेत ज्यांची उत्तरं कोणतंही सर्च इंजिन देऊ शकत नाही. मी खरोखर आनंदी आहे का? माझं खरं स्वप्न काय आहे? मी कोणासाठी जगतेय? या प्रश्नांची उत्तरं इंटरनेटवरही नाही आहेत, ती आपल्या अनुभवांमध्ये, नात्यांमध्ये, चुका स्वीकारण्यात आणि स्वतःशी प्रामाणिक राहण्यात सापडतात. काय ना, आज माहिती मिळवणं सोपं झालंय पण शहाणपण मिळवण्यासाठी अजूनही अनुभवांची गरज असते. एका क्लिकवर हजारो उत्तरं मिळू शकतात पण योग्य उत्तर निवडण्यासाठी विचार करण्याची सवय लागते. म्हणूनच डिजिटल युगात जगताना कुतूहल जपा पण त्यासोबत विवेकही जपा. माहिती घ्या पण तिची पडताळणी करा. नवीन तंत्रज्ञान स्वीकारा पण माणसांशी संवाद साधणं विसरू नका, कारण सर्च हिस्ट्री तुमचे प्रश्न जपेल पण तुमच्या आयुष्याच्या कथा तुमची माणसंच जपतील. तेव्हा आज रात्री मोबाईल हातात घेतल्यावर एक गोष्ट आपण नक्की करूया, ती म्हणजे आपली सर्च हिस्ट्री पाहूया. म्हणजे असं हसण्यासाठी किंवा वाईट वाटून घेण्यासाठी नाही आ, तर आपण किती शिकलोय, किती बदललोय आणि किती पुढे आलोय याची स्वतःला आठवण करून देण्यासाठी. कदाचित तिथे आपल्याला आपली बालपणीची उत्सुकता दिसेल, तरुणपणातली धडपड दिसेल, एखादं अपयश दिसेल, एखादं मोठं स्वप्नही दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची आपली सातत्यपूर्ण इच्छा दिसेल. कारण सर्च हिस्ट्री आपल्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करत नाही, ती फक्त हे सांगते की आपण आयुष्यभर शिकणारी, शोध घेणारी आणि स्वप्न पाहणारी व्यक्ती आहोत. त्यामुळे प्रश्न विचारणं थांबू देऊ नका, कुतूहलता जिवंत ठेवा आणि स्वप्न पाहणं कधीच सोडू नका, कारण प्रत्येक शोध आपल्याला फक्त उत्तरांपर्यंत नेत नाही तर स्वतःपर्यंतही घेऊन जात असतो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yovani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

यांच्या कथा। संत सत्पुरुष हे क्षमाशील असतात, त्यांना मनुष्य प्राण्यांचं कल्याण करायचं असतं। मनुष्य प्राण्यांविषयी प्रेम आणि ममत्व त्यांच्या मनात असतं। मानव जातीचा उद्धार व्हावा हेच त्यांचं ध्येय असतं। जगाच्या कल्याणासाठीच त्यांनी स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन समर्पित केलेलं असतं। अशाच आशयाची कथा।

0: अशाच आशयाची कथा सुरुवातीला ऐकूया. ज्ञानदेवनी शिखर सोडी.
1: प्राचीन काळी एका वनात एक ऋषी राहत असत. त्यांनी ईश्वराची खूप उपासना केली होती, त्यामुळे त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. ईश्वर त्यांच्यावर प्रसन्न झाला. त्यांना ऋषींना जे हवं ते मागण्यास सांगितले. ऋषींची अनेक वर्षांची तपससाधना होती. त्यांच्या या साधनेमुळे, त्यांच्या या भक्तीमुळे त्यांना विरक्ती प्राप्त झाली होती. त्यांना स्वतःला काहीही नको होतं, त्यांना लोकांचं कल्याण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी देवाकडे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, त्यांनी लोकांचं कल्याण व्हावं हा वर देवाला मागितला. लोकांमध्ये ईश्वराची भक्ती वाढावी, ईश्वर भक्तीची आवड निर्माण व्हावी हा ऋषींचा शुद्ध हेतू होता. देवानं त्यांना वर दिला, त्यांच्यामुळेच लोकांचं कल्याण होईल असा आशीर्वाद ईश्वरानं त्या ऋषींना दिला. ईश्वराची कृपा प्राप्त करून ऋषी लोककल्याणाकरिता निघाले. वाटेत ते अनेक गावात जात, तेथील लोकांना उपदेश देत, त्यांना ईश्वर भक्तीचं महत्व पटवून देत, त्यांना सदाचाराचं महत्व सांगून ते पुढल्या गावी जात असत. ऋषी ज्या गावात जात असत तेथे एक मठ स्थापन करत असत. त्या मठाची उत्तम व्यवस्था ते लावत, गावातील गुणी लोक शोधून त्यांना मठातील प्रमुख जबाबदाऱ्या देत, मठातील उपासना पद्धती शिष्यांना सांगून ते मठातील दिनक्रम शिस्तबद्ध असावा असा ऋषींचा आग्रह असे. ऋषींनी संपूर्ण देशात भ्रमण केलं. ऋषी त्यांच्या जीवनातील शेवटच्या कालावधीत एका लहान गावात आले. तेथे त्यांनी एका झाडाखाली बसून काही वेळ ध्यान केलं. त्यानंतर गावातील एका मंदिरात ते गेले. मंदिरात त्यांनी देवाचं दर्शन घेतलं. गावात सर्वत्र भिक्षा मागून ऋषी अन्न ग्रहण करत असत. गावातील सगळेच लोक त्यांना भिक्षा देत, त्यांचा उपदेश ऐकत. गावात अल्पावधीतच ऋषींचा एक खूप मोठा शिष्य संप्रदाय निर्माण झाला. ऋषींनी तेथे एक मठ स्थापन केला. त्या गावात एक धनाढ्य असा ग्रामप्रमुख राहत असे. तो एका राजाचा सेवक होता. त्या गावातील लोकांचा शेतसारा आणि कर गोळा करण्याचं कार्य राजानं त्याला दिलेलं होतं. गावात ह्या ग्रामप्रमुखाचं संपूर्ण कुटुंब राहत असे. त्यानं खूप धन कमावलेलं होतं. तो धनाढ्य ग्रामप्रमुख गावातील लोकांचं शोषण करत असे. लोक त्याला घाबरत असत. तो लोकांना व्याजानं पैसे द्यायचा, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजही कमवायचा. त्याच्या ह्या कृत्यामुळं गावातील लोक त्याच्यावर खूप नाराज होते. त्या ग्रामप्रमुखानं अनेक वर्ष कर गोळा केला होता, परंतु त्यातील अतिशय कमी कर त्यानं राजाला पाठवला होता. त्यामुळे त्याच्याकडे अमाप संपत्ती गोळा झाली. तो ऐश्वर संपन्न आयुष्य जगत होता, त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना अहंकार निर्माण झाला होता. एके दिवशी सकाळीच ऋषी त्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. ते त्याच्या वाड्याच्या दारात उभे राहिले. त्यांनी भिक्षा मंत्र म्हटला. त्यावेळी ग्रामप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिला सकाळीच ऋषींनी भिक्षा मागितलेला आवडला नाही आणि तिने त्यांचा अपमान केला. काही वेळानं ही गोष्ट त्या ग्रामप्रमुखाला समजली, त्यामुळे त्याला खूप राग आला. त्यानं ताबडतोब ऋषींना गाठलं आणि त्यानेही ऋषींचा अपमान केला. ऋषींनी त्याच्या वाड्यात भिक्षा मागायला येऊ नये अशी धमकी त्यानं ऋषींना दिली. ऋषींनी ईश्वराचरणी त्याचं कल्याण व्हावं ही भावना व्यक्त केली आणि ऋषी भिक्षा मागायला पुढे निघून गेले. ग्रामप्रमुख त्याच्या घरी परतला. त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की ऋषी पुन्हा आपल्या घरी भिक्षा मागायला येणार नाहीत. ऋषींच्या शिष्यांना हा सगळा प्रकार समजला. त्यांनी त्या ग्रामप्रमुखाला धडा शिकवायचं ठरवलं. त्याकरिता ग्रामप्रमुखाला जाऊन जाब विचारायचा असा निश्चय त्यांनी केला. ऋषींनी मात्र शिष्यांना थांबवलं, त्यांना संयम ठेवण्यास सांगितलं. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात ग्रामप्रमुखानं गेल्या 25 वर्षात कमी कर दिला हे समजलं. ग्रामप्रमुख करातील बहुतांश रक्कम स्वतःकडे ठेवून अमाप संपत्ती निर्माण करतो आहे हे राजाला कळलं. राजानं त्यास अटक करण्याची आज्ञा दिली. त्याला हातापायात बेड्या ठोकून राजधानीत आणण्यास सांगितले. राजाचा आदेश घेऊन सैनिकांची एक तुकडी

0: गावात पोहोचली त्यांनी त्या ग्रामप्रमुखाला अटक केलं, त्याच्या हातापायात बेड्या ठोकल्या, त्याला राजधानीत घेऊन गेले. तेथील तुरुंगात त्याला डांबण्यात आलं आणि त्याची चौकशी सुरू झाली. त्याला राजासमोर हजर करण्यात आलं. राजासमोर त्याचे सगळे गुन्हे मांडण्यात आले. या ग्रामप्रमुखानं राजासमोर त्यानं सगळे गुन्हे मान्य केले. राजानं त्यास दुसऱ्या दिवशी शिक्षा देण्याचं ठरवलं. त्याच दिवशी ऋषींच्या स्वप्नात देव आलेत. त्यांनी राजदरबारात घडलेला प्रकार ऋषींना सांगितला. ऋषींना खूप वाईट वाटलं. ऋषींनी ईश्वराकडे त्या ग्रामप्रमुखाला वाचवावं अशी विनंती केली. देवानंही ऋषींची प्रार्थना ऐकली. दुसऱ्या दिवशी देवानं ऋषींचं रूप धारण केलं आणि ते थेट राजदरबारात पोहोचले. राजासमोर ग्रामप्रमुखाला उपस्थित करण्यात आलं होतं. राजानं त्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेवढ्यात ऋषींचं रूप धारण केलेले देव तेथे आले आणि त्यांनी एक गोणी भरून मुद्रा राजासमोर ठेवल्या आणि ग्रामप्रमुखाचा कर राजाला दिला. राजाला आश्चर्य वाटलं. देवानं राजाला सांगितलं की ग्रामप्रमुखानं पाठवलेला कर वनातील दरोडेखोरांनी पळवला होता. ते आपल्या सैनिकांकडून मारले गेलेत. त्यांनी लपवलेला हा कर मी शोधला आणि आपल्याला आणून दिला. राजा, ग्रामप्रमुख निर्दोष आहे, त्याला शिक्षा देऊ नको. राजाला खूप वाईट वाटलं. त्यानं ग्रामप्रमुखाला सोडून दिलं, त्याची शिक्षा रद्द केली, त्याचा यथोचित मानसन्मान केला आणि त्याला त्याच्या गावी सन्मानानं पाठवलं. हा ग्रामप्रमुख त्याच्या गावी आला. त्यानं राजदरबारात घडलेला प्रकार त्याच्या पत्नीला आणि कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर त्यांनी ऋषींची क्षमा मागितली. ऋषींनीही त्यांना मोठ्या मनानं क्षमा केली. त्यांना आशीर्वाद दिला, उपदेश केला आणि ऋषींनी पुढे समाधी घेतली.
1: आताच आपण ऐकलेत माधव श्रीकांत किल्लेदार यांची ज्ञानदेवनी शिखर सोडी ही कथा. त्यांच्या दुसऱ्या कथेचं नाव आहे सोडूनिया जगदीशा. ज्यांना प्रपंचामध्ये आणि परमार्थात यश मिळवायचं आहे त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवायला हवा. या पृथ्वीच्या पाठीवर ज्यांनी स्वतःच्या पुरुषार्थानं इतिहास घडवला आहे त्याच भगवंतावर विश्वास ठेवायला हवा, अशा आशयाची कथा सांडूनिया जगदीशा.
0: प्राचीन काळी एक राजा होता. त्याला संतती नव्हती, त्यामुळे तो खूप चिंतित होता. एके दिवशी राजाकडे एक सत्पुरुष आले आणि त्यांनी राजाला त्यांच्या आश्रमाकरता एक जमिनीचा भूखंड मागितला. राजा अतिशय शुद्ध आचरण करणारा होता, त्यामुळे राजानं त्या सत्पुरुषांना जमीन दान दिली. त्यावर ते साधू सत्पुरुष प्रसन्न झालेत आणि त्यांनी राजाला वर दिला. ते म्हणाले की राजा, तुझ्या पोटी चक्रवर्ती सम्राट जन्माला येईल, पण तो चक्रवर्ती सम्राट पद प्राप्त केल्यावर मात्र संन्यास घेईल आणि महर्षी होईल. संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा तो जगद्गुरू होईल. राजाला, राणीला आणि राज्यातील संपूर्ण प्रजाजनांना खूप आनंद झाला. काही दिवसांनी राजाला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि राज्यात सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला गेला. राजपुत्र हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच्या शिक्षणाकरता राजानं त्याला दूर देशातील एका गुरुकुलात शिकायला पाठवलं. गुरुगृही राहून राजपुत्र विद्या संपन्न झाला आणि परत राज्यात आला. त्या गुरुकुलातील गुरूंनी राजाला निरोप पाठवला की राजा, तुझा हा पुत्र विद्या संपन्न आहे, पण त्याला प्रचंड अहंकार आहे. त्याचा पराभव करू शकेल असा एकही सम्राट ह्या भूतलावर नाही. राजाला खूप चिंता वाटत होती. राजपुत्रांना राज्यात परतल्यावर लगेचच शेजारील राज्यांवर आक्रमण करण्याचा बेता आखला. ही योजना त्यानं राजाला बोलून दाखवली. राजा खूप सात्विक असल्यानं त्यानं ह्यास विरोध केला, परंतु राजपुत्र हट्टास पेटला. शेवटी राजांनी एक अट ठेवली. ती अट अशी होती की जे जे राज्य राजपुत्र जिंकेल तेथील राजावर आणि प्रजेवर तो अन्याय किंवा अत्याचार करणार नाही, तसेच तेथील गुणी लोकांचा तो आदर सत्कार करेल. राजपुत्राने ही अट मान्य केली आणि त्यानुसारच वागण्याचं वचन दिलं. राजपुत्राने आक्रमण करण्याची योजना आखली. त्यानुसार त्यानं नियोजन केलं आणि सैन्याला आदेश दिला. सुरुवातीला राज्याच्या शेजारील राजांना त्यांनी पत्र धाडलं. त्या पत्रात त्याने राजांना शरणागती पत्करायला सांगितलं आणि मांडलिक होण्याची आज्ञा दिली. यानुसार प्रत्येक राज्याच्या राजाला पत्र मिळालं.

त्या सर्व राजांना आश्चर्य वाटलं, कारण राजपुत्राचे माता पिता अतिशय सात्विक होते, पण राजपुत्राचं हे वागणं त्यांना पटलं नाही. त्या सर्व राजांनी त्याला विरोध केला. राजपुत्रांना त्याचे गुप्तहेर सर्वत्र पाठवले होते आणि त्यांच्याकडून त्याने माहिती मिळवली. सुरुवातीला राजपुत्रानं एका राज्यावर आक्रमण केलं आणि शत्रूच्या ताकदीचा अंदाज घेतला. त्याचं आक्रमण यशस्वी झालं आणि त्यानं ते राज्य जिंकलं. हळूहळू एक एक करत राजपुत्रानं राज्याच्या शेजारील सगळे राज्य जिंकून घेतले आणि वडिलांना दिलेल्या वचनानुसार त्या पराभूत राजांना आणि तेथील प्रजाजनांना कुठलाही त्रास दिला नाही, कोणावरही अत्याचार केले नाहीत. ह्यामुळे राजा आनंदित झाला. त्यानं त्या संपूर्ण पृथ्वीवर राज्य स्थापन करण्याची आज्ञा दिली. राजपुत्राला जे हवं होतं ते मिळालं होतं आणि त्यानुसारच त्याचे गुप्तहेर पृथ्वीवरील प्रत्येक राज्यात त्याने पसरवले. त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. प्रत्येक राज्याच्या सैन्यबळाचा, तेथील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास केला आणि योग्य वेळी स्वतःच्या दिग्विजयास प्रारंभ केला. एकामागून एक राज्य हा राजपुत्र जिंकत होता, तेथील राजांना पराभूत करून मांडलिक बनवत होता, परंतु वडिलांना दिलेल्या वचनानुसार मात्र कुठल्याही राज्यावर त्यांना अन्याय किंवा अत्याचार केला नाही. संपूर्ण पृथ्वीचा दिग्विजय करून राजपुत्र राज्यात आला. राजानं त्याचा अतुलनीय पराक्रम पाहून त्यास राज्याभिषेक करण्याचे ठरवले. काही दिवसांनी हा राजपुत्र राजा म्हणून घोषित करण्यात आला. राजपुत्र आता चक्रवर्ती सम्राट झाला होता. देशोदेशींच्या राजांनी त्यास वेगवेगळ्या वस्तू, उंची वस्त्र, शस्त्र, घोडे, उंट, हत्ती, दास, दासी असं सगळं काही भेट दिलं. या चक्रवर्ती सम्राटानं या सगळ्यांचा स्वीकार केला. चक्रवर्ती सम्राट झाल्यानंतर काही कालावधीतच त्यानं संपूर्ण जगातील अत्यंत गुणी लोकांना आपल्या राजदरबारात स्थान दिलं. त्यात देशोदेशींचे कलाकार, चित्रकार, शिल्पकार, गायक, नर्तक, कवी आणि लेखक यांचा समावेश होता. ते सगळे गुणवान लोक रात्रंदिवस फक्त सम्राटाची स्तुती करत असत, त्याचं गुणगान गात असत. त्यामुळे त्या सम्राटाचा अहंकार वाढत गेला. त्या चक्रवर्ती सम्राटाला वाटायचं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ ह्या ब्रह्मांडात कोणीही नाही. आपण ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ झालेलो आहोत, जणू काही आपण स्वतःच परब्रह्म झालेलो आहोत. आपल्या राजदरबारातील रत्नांपेक्षाही श्रेष्ठ आणि गुणी लोक कोणीही नाही. परंतु जसजसे दिवस जात होते तसतसे त्या सम्राटाला सतत स्वतःची स्तुती ऐकून कंटाळा यायला लागला. एके दिवशी सम्राट त्याच्या राजसभेत राजसिंहासनावर बसला होता. नेहमीप्रमाणे त्याच्या राजदरबारातील लेखक, कवी, नर्तक, गायक, शिल्पकार, चित्रकार आणि कलाकार त्याची स्तुती करण्यात स्वतःची प्रतिभा खर्च करत होते. थोड्या वेळानं सम्राटानं त्या सगळ्यांना थांबवलं आणि सगळ्यांना एक प्रश्न विचारला. सम्राट म्हणाला, तुम्ही सगळेजण माझी एवढी स्तुती करता, माझ्यावर लेखन करता, काव्य रचता, नाट्यप्रयोग करता, माझं शिल्प आणि चित्र बनवता, माझ्यापेक्षाही उत्तम कलाकृती, लेखन, काव्य, गायन तुम्ही इतर कोणावरही का करू शकत नाही? सम्राटाच्या ह्या प्रश्नामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सम्राटानं त्याच्याऐवजी इतर कोणावरही काही कलाकृती करण्याकरिता या सर्व कलावंतांना, लेखकांना एक आठवड्याचा वेळ दिला. या एका आठवड्यात त्या सर्वांना त्यानं उत्तमोत्तम कलाकृती सादर करण्याची आज्ञा दिली. सम्राटाची आज्ञा शिरसावंद्य मानून हे सर्व गुणी कलाकार त्यांच्या कामाला लागलेत. एक आठवड्यानंतर ते सर्वजण दरबारात जमले आणि त्यांनी त्यांच्या प्रतिभेनुसार कलाकृती सादर केल्या. त्यातील प्रत्येकाने स्वतःच्या गुरूंवर कलाकृती सादर केली. ती प्रत्येक कलाकृती सम्राटावर केलेल्या कलाकृतीपेक्षाही अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची होती. सम्राटाला आश्चर्य वाटलं. त्याच्या मनात विचार आला की कालपर्यंत माझ्या दरबारातील हे प्रतिभा संपन्न लोक स्वतःची प्रतिभा माझ्याकरिता पणाला लावत होते, तेच आज मी यांना मुभा दिली तर हे माझ्यावर जी कलाकृती सादर करतात त्याहीपेक्षा उत्तम कलाकृती यांनी सादर केली आहे. सम्राटानं त्यांना विचारलं, तुम्ही एवढी उत्तम कलाकृती स्वतःच्या गुरूंवर कशी काय बनवली? त्यावर ते सगळेजण म्हणाले, राजा तुम्ही आमचे अन्नदाता आहात, ह्या पृथ्वीचे सम्राट आहात, म्हणून आम्ही तुमची स्तुती करत होतो. पण ज्यावेळी तुम्ही आम्हाला आमच्या मनातील कलाकृती साकारायची आज्ञा दिली, थोडी मोकळीक दिली, त्यावेळी आम्ही जी विद्या आमच्या गुरूंकडून शिकलो

त्यांच्यावरच आम्ही आमची प्रतिभा पणाला लावून काही कलाकृती सादर करण्याचा प्रयास केला. सम्राटांनी त्यांना विचारलं, अरे पण तुम्हा सगळ्यांचे गुरु कोण आहेत? त्यांना ह्या सर्व विद्या कशा काय अवगत आहेत? आणि तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी त्यांनी कसे काय निर्माण केलेत? मला त्यांना भेटायचंय. जसे तुम्ही स्वतःच्या लिखाणातून, काव्यातून, गाण्यातून, नृत्यातून, चित्रातून, शिल्पकलेतून आणि नाट्यप्रयोगातून माझ्यावर, माझ्या पराक्रमावर, गुणांवर, राज्यकारभारावर आणि साम्राज्यावर कलाकृती सादर करता, त्याप्रमाणे ते माझ्यावर कलाकृती सादर करतील का? म्हणलं ऐकून हे सर्व कलावंत त्याला असं म्हणालेत की, राजा, आमचे गुरु तुमच्यावर कलाकृती सादर करतील की नाही हे माहीत नाही, पण तुम्हाला त्यांना भेटायला त्यांच्या आश्रमात जावं लागेल. आमच्या गुरूंनी केलेली कलाकृती तुम्हाला कधी पाहायला मिळेल हे सांगता येणार नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांच्या गुरुकुलात काही काळ राहावं लागेल, थोडा संयम ठेवावा लागेल. आता या सम्राटाने या सर्व कलाकारांच्या सर्व अटी मान्य केल्या आणि तो गुरुकुलात जायला तयार झाला. काही दिवसांनी राजा गुरुकुलात आला. सर्व शिष्यांनी सम्राटाची ओळख गुरूंना करून दिली. सम्राटानं त्यांना साष्टांग नमस्कार केला. गुरूंनीही त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचं यथोचित स्वागत केलं. सम्राटानं त्याची इच्छा गुरूंना बोलून दाखवली. गुरूंनी त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि त्याला काही दिवस गुरुकुलात राहण्यास सांगितलं. तसंच सर्व शिष्यांनाही गुरूंनी आज्ञा केली की आता तुम्ही सर्वांनी आपापल्या राज्यात, आपापल्या ठिकाणी जावं. सम्राटाला काही दिवस गुरुकुलात खूप चांगलं वाटत होतं, परंतु जसजसे दिवस जात होते तसतसं त्याला अपेक्षित असलेली त्याच्यावरील कलाकृती पाहायला मिळत नव्हती. त्यामुळे त्याची चिडचिड व्हायला लागली आणि त्याचा क्रोध अनावर झाला. सम्राटानं त्याची ही व्यथा गुरूंना सांगितली. गुरूंनी त्यास 13 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर एके दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गुरुकुलातील कलादालनात येण्याची आज्ञा केली. सम्राटानं आज्ञा पाळली आणि तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर कलादालनात गेला. त्याला स्वतःवर केलेली कलाकृती पाहायची उत्सुकता लागली होती, परंतु तो जेव्हा कलादालनात शिरला त्यावेळी त्याने तिथे भगवान शिवशंकरांचे एक भव्य, दिव्य, सुरेख आणि आकर्षक असं शिल्प पाहिलं. ते शिल्प पाहताना त्याला स्वतःचंही भान उरलं नाही. थोड्या वेळानं भानावर येत तो पुढे गेला आणि पाहतो तर काय, भगवान शिवशंकरांचं एक अतिशय सुंदर चित्र त्यानं पाहिलं. त्याला वाटलं आता पुढे सादर होणारा नाट्यप्रयोग आपल्या शौर्याचं वर्णन करणारा असेल, पण त्याने जो नाट्यप्रयोग पाहिला तो भगवान शिवशंकरांवर आधारित होता. त्या नाटकातील लेखन, त्यातील काव्य, नृत्य, गायन अतिशय उच्च दर्जाचं होतं. तो नाट्यप्रयोग पाहिल्यावर सम्राटाला स्वतःचाही विसर पडला. काही वेळानं सम्राट कलादालनातून बाहेर पडला. त्यानं गुरूंना विचारलं की ह्या सगळ्या अद्वितीय कलाकृती तुम्ही कशा काय साकारल्यात? तेव्हा गुरु म्हणालेत की, राजा, तुला प्रसन्न करण्याकरिता माझे शिष्य तुझ्यावर त्यांची प्रतिभा खर्च करतात, कारण तू त्यांचा अन्नदाता आहेस, तू सम्राट आहेस. पण जो तुझ्यासारख्या अनंत सम्राटांचा सम्राट आहे, ज्याच्या इच्छेनुसार तुझ्यासारखे असंख्य सम्राट सत्तेवर येतात आणि जातात, त्याला आनंदी करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी मी माझी प्रतिभा खर्च करतो. मुळात हा देवाधिदेव महादेवच माझ्याकडून ही कलाकृती सादर करवून घेतो, म्हणून ती कलाकृती अद्वितीय होते. गुरूंचे हे शब्द ऐकताच सम्राटाचा सगळा अहंकार गळून पडला आणि त्याने संपूर्ण राज्याचा त्याग केला. पुढील संपूर्ण आयुष्य त्याने भगवंताची साधना केली, भक्ती केली, तपश्चर्या केली आणि तो महर्षी झाला. संपूर्ण विश्वाला त्यानं मार्गदर्शन केलं. सम्राटाचा महर्षी कसा झाला? तर त्यानं मनुष्याऐवजी देवावर विश्वास ठेवला. जेव्हा तो चक्रवर्ती सम्राट होता त्यावेळी तो स्वतःचा अहंकार पोसण्यासाठी स्वतःवर कलाकृती सादर करवून घ्यायचा. तो सम्राट जरी असला तरी देखील तो त्याच्या पदरी असलेल्या कलावंतांच्या प्रतिभेचा दास होता. पण जेव्हा त्यानं मनुष्याऐवजी देवावर विश्वास ठेवला त्यावेळी त्याची मानसिक दास्यातून मुक्तता झाली आणि तो जगद्वंद्य बनला. मनुष्य समाजाचं समर्थ नेतृत्व त्यानं केलं आणि अनेकांचा त्याने उद्धार

0: केला. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामी श्रीमद दासबोधात याविषयी असे म्हणतात की सांडून या जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विण वेची वयसा तो एक मूर्ख. याचा अर्थ असा आहे की देवावर विश्वास न ठेवता जो मनुष्यावर विश्वास ठेवतो चारी पुरुषार्थ साधून आयुष्याचं सार्थक न करणारा मूर्ख आहे. ज्यांना प्रपंचात आणि परमार्थात यश मिळवायचं असेल त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवायला हवा. या पृथ्वीच्या पाठीवर ज्यांनी स्वतःच्या पुरुषार्थानं इतिहास घडवला आहे त्यांचा ईश्वरावर विश्वास होता, भगवंतावर विश्वास होता, म्हणूनच ते अलौकिक होऊ शकलेत.
1: आत्ताच आपण ऐकलेत माधव श्रीकांत किल्लेदार यांची कथा सांडुनिया जगदीशा. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामधल्या या कथा आपल्याला कशा वाटल्या याविषयी आम्हाला जरूर कळवा. आणि श्रोते हो, आपणही साहित्य क्षेत्रामध्ये काही काम करत असाल, काही लिखाण करत असाल, कथा, कविता, ललितलेख, प्रवास वर्णन, आत्मचरित्र असं लिखाण जर करत असाल तर संपूर्ण साहित्याचा समावेश आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात नक्की करू शकता. आणि यासाठी आपण आम्हाला मेल करू शकता. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com prasaran.pune@gmail.com. आम्ही आमच्या या कार्यक्रमात आपल्या साहित्याचा जरूर समावेश करू. आणि श्रोते हो, याबरोबरच मी सविता जेरे, सादरकर्ते सुमित श्रीवाद यांच्यासह साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपली रजा घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रादेशिक बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
3: फीस पाहिलीस का?
4: काय कसं आहात?
3: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: RBI सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
6: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
7: PM फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
8: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
9: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
10: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
11: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
6: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
12: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
13: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
12: आणि लाइट बिलाचे.
13: आता 0 रुपये कसे देऊ?
12: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
13: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.
6: हर घर

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि

0: इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं. राज्यसभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या व्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळेल. तसंच या विधेयकाद्वारे यूपीआय वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहील. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणांमधल्या सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शकता आणि सक्षमता, तसंच सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही यात आहे. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये, जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अंगीकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भारतानं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधीर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज तिरंगा यात्रा काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि महाराष्ट्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी प्रधानमंत्र्यांसमोर मांडले अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. नीट परीक्षेबाबतच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, पाण्याचं व्यवस्थापन तसंच शिक्षण क्षेत्रात अडचणींबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आणि ठोस पावलं उचलू असं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिल्याचं पवारांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढच्या उपचारासाठी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवलं आहे. इतर 2 जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतर

0: 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. युवकांनी आधुनिक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवा भारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज नाशिक इथं आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताची समृद्ध सांस्कृतिक विरासत जपणारं अमूल्य ज्ञान आहे असंही ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स यांनी आज विविध मागण्यांसाठी नागपुरात संयुक्त जेल भरो आंदोलन केलं. नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला आणि जेल भरो आंदोलन केलं. शाळा आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मागण्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांनी आज यवतमाळ जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. वणीच्या परमडोह इथल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांची तातडीनं नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. राज्यातले कामगार, शेतकरी, शेतमजूर वर्गाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभेनं आज धुळ्यात जेल भरो आंदोलन केलं. यामुळे धुळे शहरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत महानवर यांना आज ब्रिगेडियर एस पी एस रौतेला यांच्या हस्ते मानद कर्नल ही पदवी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षण क्षेत्राचं उत्कृष्ट नेतृत्व, प्रदीर्घ समर्पण तसंच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि शिस्त रुजवण्यात योगदान दिल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. अकोला जिल्ह्यात यंदा समतल पातळी पद्धतीनं 16,519 हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली आहे. ही पद्धत पावसाचं वाहून जाणारं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि पिकांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात केवळ 2,280 हेक्टर क्षेत्रावर समतल पातळी पद्धतीनं पीक पेरणी करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. मात्र या पद्धतीनं पीक पेरणी करायला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पेरणीचं प्रमाण वाढलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. करनिर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ताई,
2: हां,
1: हे बघ.
2: हॅपी बर्थडे टू यू.
1: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
2: नेहमी शॉपिंग.
1: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
3: सेव्हिंगचंही हेच वय आहे.
4: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
5: आय नो ना.
4: आरबीआय सांगते,
6: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गामागची कारणं, उपचार, आरोग्यविषयक आव्हानं आणि इतर संबंधित पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, सुदृढ आणि सक्षम पिढीच्या जडणघडणीसाठी बालकांचं आरोग्य आणि योग्य पोषण अत्यंत महत्वाचं असतं. मात्र याच बालकांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीला जंतसंसर्ग छुपं आव्हान ठरू शकतो. खरं तर लहान मुलांच्या पोटात जंत निर्माण होणं ही तशी सामान्य बाब मानली जाते. मात्र जंतसंसर्गाची समस्या केवळ लहानच नाही तर 19 वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही आढळू शकते. दुसरीकडे बहुतांश मुलांसाठी ही समस्या तशी तात्पुरतीच ठरते, त्यामुळेच या समस्येकडे दुर्लक्ष होण्याचा धोकाही वाढतोच. काही बालकांसाठी ही समस्या गंभीर देखील ठरू शकते. याच अनुषंगानं या समस्येचं स्वरूप आणि संभाव्य परिणामांविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश वैद्य.
1: जंत असण्याचं प्रमाण म्हणजे जंताचा प्रादुर्भाव किंवा कुर्मीचा प्रादुर्भाव हा आपल्या देशात बऱ्याच प्रमाणात अजूनही आढळतो. अशी एक एस्टिमेशन आहे अंदाजे की ऑलमोस्ट 27-30% मुलांना पोटात जंत असतात आणि ही जी समस्या आहे हा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होत चाललाय पण अजूनही बऱ्याच प्रमाणात तो दिसतो. जिथे जिथे सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता चांगली आहे, शौचालय चांगली आहे, तिकडे हा प्रादुर्भाव निश्चित प्रमाणात कमी होतो. आणि एक नॅशनल डिवर्मिंग डे म्हणजे प्रत्येक मुलाला जंतुनाशक औषध द्यायचं हा प्रकल्पामुळे सुद्धा हा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी कमी झालाय, पण तरी सुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात अजून आपल्या देशात हा प्रादुर्भाव दिसतो. आता ह्याची कारण मेनली 2-3 आहेत. एक मी म्हटलं तसं जिथे जलनिसरण चांगलं नाहीये, जिथे ओपन अजून बऱ्याच ठिकाणी गावामध्ये उघड्यावर जिथे शौचालय असतात, शौच केली जाते म्हणजे शौचालयाचं नीट सोय नसते, ते एक कारण असू शकतं. आणि ते जेव्हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतं तर त्यांनी जंतांची अंडी पसरण्याचे चान्स जास्त असतात. दुसरं आहे की मुलं बेअरफूट काही न घालता जेव्हा चिखलात जातात तेव्हा ती अंडी त्यांच्यातून लार्वे निघतात आणि ते त्यांच्या स्किन मधून त्यांच्या चामडीतून आत जाऊन जंत होऊ शकतात. आणि तिसरं कारण आहे की आपण उदाहरणार्थ पाणी भाज्या वगैरे कल्टिवेट करण्यासाठी वापरलं जातं आणि जेव्हा त्याची अंडी अस्वच्छ प्रमाणात जेव्हा त्या भाज्या वापरल्या जातात तेव्हा ती अंडी कधी कधी त्या भाज्यांमध्ये अडकलेली असतात आणि ती माणसांच्या पोटात जातात. तर बेसिकली हे जे ट्रान्समिशन होतं जंताचं हे अस्वच्छ कंडिशन्समुळे जास्त होतं आणि जिकडे स्वच्छताकडे जातीने लक्ष दिलं जातं तिकडे हे प्रमाण निश्चित कमी आहे. आता ह्या जंतूंचा परिणाम आपल्या शरीरावर काय होतो? बेसिकली जंत हे पॅरासाइट आहे, ते मुलांच्या आतडीमध्ये असतं आणि जेव्हा जे काही न्यूट्रियंट गोष्टी आहे, जे काही त्यांना जे अन्न खातात त्याच्यातला एक भाग हे जंतू नष्ट करतात, त्याच्यामुळे मुलाला ते न्यूट्रिशन कमी मिळतं, मुलाला तो आहार कमी मिळतो आणि त्यांच्या वाढीवर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट, काही स्पीसीज ऑफ जंत आहेत की ज्याच्यामुळे ते रक्त ते शोषतात आतडीमध्ये आणि त्याच्यामुळे मुलांना आयर्न डेफिशियन्सी अॅनिमिया होतो. भारतात एक मोठा प्रोग्राम हाती घेतलाय म्हणजे अॅनिमिया मुक्त भारत, त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा पैलू आहे की जंतुनाशक औषध द्यायचं आणि त्यांनी जी जंत असतात की ज्याचे जे आपलं रक्त शोषतात त्यांचा नष्ट केला तर हिमोग्लोबिनचं प्रमाण मुलांमध्ये वाढू शकतं. एक भाग तो झाला. दुसरा भाग आहे की जंत जर जिथे बऱ्याच बहुसंख्य प्रमाणात असतात आणि तेही काही काही मुलांमध्ये असतं तिकडे आतडीमध्ये ब्लॉक होऊ शकतं आणि एवढं ब्लॉक होतं की मुलांना पोटात उलट्या सुरू होणं, पोट फुगणं, पोटात दुखायला लागणं, तर हे सगळं राऊंड वर्म्समुळे होत असतं. पण त्याचा सोपा उपाय आहे की नेमाने जंतुनाशक औषधं म्हणजे जे राऊंड वर्म्स म्हणतो आपण म्हणतो त्यांच्यासाठी औषधं रेग्युलरली द्यायला पाहिजेत. ह्याच्यावर गव्हर्नमेंटनी नॅशनल डिवर्मिंग डे नावाचं सुरू केलंय की दर 6 महिन्यांनी प्रत्येक मुलाला दर 6 महिन्यातून एकदा जंताचं औषध दिलं जातं. जसं मूल मोठं होतं ते 6 ऐवजी 12 महिन्यांनी देऊ शकतो पण नेमाने आपण ते औषध दिलं पाहिजे. 23-24 महिन्याच्या एज पर्यंत जास्त महत्वाचं आहे. कमीत कमी वर्षातून एकदा किंवा दोनदा हे जंतनाशक औषध अल्बेंडाझॉल हे देणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीवर लक्ष दिलं आणि आपलं सॅनिटेशन म्हणजे आपलं जल निसरण चालू केलं, स्वच्छता ठेवली आणि शौचालयाचा वापर अधिक अधिक केला तर हा जंतांचा जो प्रश्न आहे हा बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. पण तोपर्यंत तरी हे महत्वाचं आहे की जी मुलं त्या वयोगटातली आहेत त्यांना जंतुनाशक औषध रेग्युलर इंटरवलने देणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, लहान बाळांसाठी जसं जन्मापासून नियोजित लसीकरण असतं तशी जंतावर सध्या तरी कोणतीही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. मात्र तरीही यावर अल्बेंडाझोल या अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी गोळीचा औषधोपचार केला जातो. महत्वाचं म्हणजे पोटातले जंत अॅनेमिया, म्हणजेच रक्ताच्या कमतरतेलाही कारणीभूत ठरू शकत असल्यानं केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं अॅनिमिया मुक्त भारत आणि राष्ट्रीय जंतनाशक मोहिमा देखील परस्परांसोबत जोडून राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जंतसंसर्गावरील औषधोपचाराविषयी सविस्तर माहिती

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, जंत संसर्गाबाबत समाजात व्यापक जागृती घडवून आणण्यासाठी आज देशभर राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन पाळला जात आहे.

0: आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
1: अत्यंत विरोधातील औषधोपचार हा सरकारच्या माध्यमातून मोफत औषधाद्वारे उपलब्ध आहे आणि हे औषध आहे टॅबलेट अल्बेंडाझॉल, ज्याची स्ट्रेंथ 400 मिलीग्रॅम आहे आणि ही गोळी तोंडावाटे घेणे जरुरीचे असते. वयाप्रमाणे त्याची योग्य ती मात्रा घेणे आवश्यक आहे. जर मुलाचं वय 1 ते 2 वर्षापर्यंत असेल तर अर्धी गोळी म्हणजे 200 मिलीग्रॅम मात्रा दिली जाते. ही गोळी चावून खाणे अपेक्षित आहे किंवा त्याची पावडर करून ती देणं जरुरीचं आहे. गोळी ही गिळायची नाही आणि जर वय 2 वर्षापासून 19 वर्षापर्यंत असेल तर त्याची मात्रा 400 मिलीग्रॅम एवढी दिली जाते. जर एखादं मूल 2 वर्षाच्या वरती वयानी असेल पण वजन 10 किलोच्या पेक्षा कमी असेल तर अशा मुलांना 200 मिलीग्रॅम म्हणजे अर्धी गोळीच दिली जाते. तसेच हे जशी गोळी आहे तसं आपल्याकडे लिक्विड प्रेपरेशन पण आहे आणि त्याच्यामध्ये 5 ml मध्ये 200 मिलीग्रॅम असतं आणि 10 ml मध्ये 400 मिलीग्रॅम असतं. तर ज्यांना गोळी चावून खाणं जमत नसेल तर अशांना आपण हे लिक्विड दिलं तरी चालू शकतं. आता हे औषध देण्यासाठी आपल्याकडे जो लसीकरणाची फॅसिलिटी आहे की जे भारत सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेंटर सरकारी यंत्रणेमध्ये लस टोचली जाते अशा ठिकाणीही दर 6 महिन्यांनी हे औषध दिले जाते जेव्हा ते बाळ लसीकरणाला येते आणि त्याच्यामध्येही अल्बेंडाझॉल हेच औषध दिलं जातं आणि ते द्रव रूपामध्ये म्हणजे लिक्विड मध्ये उपलब्ध आहे. ज्या मुलांना जंताचा त्रास असतो त्याच्या बरोबरीने अनिमिया होण्याची शक्यता वाढते मग अशासाठी भारत सरकारने पोषण अभियाना अंतर्गत 2018 मध्ये अनिमिया मुक्त भारत हा कार्यक्रम कार्यान्वित केलेला आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आहेत आणि आता राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जातो 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्ट. त्याच्या बरोबरीनेच नॅशनल आयन प्लस इनिशिएटिव्ह हे सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या वयातील मुलांना म्हणजे 6 महिने ते 5 वर्ष 5 वर्ष ते 9 वर्ष आणि 10 वर्ष ते 19 वर्ष आणि त्याचबरोबर कमी वजनाची जी मुलं असतात जन्माला आलेली त्यांना आयर्न रिच फूड आणि त्याचबरोबर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या या प्रतिरोधक म्हणून दिल्या जातात. तर या अंतर्गत जर ते बाळ 6 महिने ते 5 वर्षाच्या वयोगटात असेल तर त्यांच्यासाठी सिरप आहे की ज्याच्यामध्ये 20 मिलीग्रॅम आयर्न आणि 100 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड असतं आणि यातलं 1 ml आठवड्यातनं 2 वेळा दिलं जातं असे मिनिमम 8 डोसेस दिले जातात आणि हे कोण देतं तर अंगणवाडी वर्कर्स आशा हे ते औषध मुलांना देतात. त्याचबरोबर 5 ते 9 वर्षाच्या वयोगटाच्या मुलांना 1 गोळी दर आठवड्याला 45 मिलीग्रॅम आयर्न आणि 400 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड दिलं जातं जे अंगणवाडीमध्ये किंवा शाळेत दिलं जाईल आणि 10 ते 19 वर्षाची जी मुलं आहेत त्यांना 1 गोळी दर आठवड्याला 60 मिलीग्रॅम आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम फॉलिक ऍसिड हे शाळांमध्ये किंवा शाळेच्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अंगणवाडी वर्कर सेंटर्स असतात तिथे मिळत आणि आता नवीन जे 2026 साली त्याच्यात सुधारणा झाली आहे तर ते म्हणजे जे कमी वजनाची बाळं जन्माला येतात तर त्यांना वयाचे 2 महिने झाल्यानंतर आयर्न सप्लिमेंट लोह हे दिलं जातं लोहाच्या गोळ्या किंवा सिरप आणि ते 2 मिलीग्रॅम पर केजी पर डे असं दिलं जातं आणि हे सगळं करताना आपल्याला ह्याच वयोगटात जंताचा त्रास होतो त्याच्यासाठी अल्बेंडाझॉल ही वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे दिलं जातं. तर नुसतंच जंत प्रतिरोधक औषध न घेता त्याबरोबर जर अनिमिया असेल तर आयर्न आणि फॉलिक ऍसिड सुद्धा सरकार मार्फत जे मोफत दिलं जातं ते अनिमिया मुक्त भारत अभियाना अंतर्गत लोकांनी त्याही प्रोग्रॅमचा फायदा घ्यावा.
0: श्रोते हो, अनेकदा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतरही मुलांमध्ये जंतसंसर्गाची समस्या पुन्हा उद्भवताना दिसते.

0: म्हणूनच केवळ औषध देण्यापुरतं मर्यादित न राहता बालकांच्या वागण्या बोलण्यातले सूक्ष्म बदल वेळेत टिपणं आणि संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून कौटुंबिक पातळीवर खबरदारी घेणं तितकंच महत्वाचं ठरतं. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर आरती किणीकर.
1: दरवर्षी प्रमाणे आज 10 ऑगस्ट 2026 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय जंत निर्मूलन दिन साजरा केला जातो. आपल्याला जर जंताची समस्या आपल्या मुलांमध्ये होऊ नये असं वाटतं तर ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे ह्या प्रादुर्भाव होतो आपल्यामध्ये हे जाणून घेणं गरजेचं आहे. माणसांमध्ये जर त्यांचा संबंध दूषित माती पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून व त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छता न बाळगल्या कारणाने होतो. राऊंड वर्म, हुक वर्म, विप वर्म आणि पिन वर्म या दूषित मातीतून आणि पाणी आणि अन्नातून जाणाऱ्या जंतांपासून आपल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी आपण सर्वात प्रथम स्वतः स्वच्छ राहून व आपल्या मुलांना काही सोप्या गोष्टी करण्यासाठी समजावून सांगणे गरजेचे वाटते. या गोष्टी अशा की हात स्वच्छ धुणे, बाहेर जाताना अनवाणी न जाता पायात चप्पल किंवा बूट घालणे, जेवणा आधी हात स्वच्छ धुणे, उघड्यावर ठेवलेले जे अन्न असतं त्याचं सेवन न करणं किंवा माशा बसत असतील असं ते अन्न न खाणं, त्याचबरोबर आपण बाजारातून ज्या भाज्या आणि फळं घेतो तर त्याचं सेवन करण्याआधी त्या स्वच्छ धुणे गरजेचे वाटते. उघड्यावर शौच न करणे, स्वच्छ पाणी पिणे, तसंच हाताची व पायाची जी नख वाढलेली असतात ती योग्य रीते वेळोवेळी कापणे, शक्यतो शिळे अन्न न खाणे आणि त्याचबरोबर शौच करून आल्यावर हात स्वच्छ धुणे. जर पिनवर सारख्या जंत झाले असतील तर घरात वापरत असलेले ज्या चादर आहे, गोधडी आहे, त्या सर्व आपल्याला स्वच्छ धुणे आणि घरातील सर्व व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वच्छता बाळगून योग्य ती औषधोपचार करणे गरजेचे आहे. जर एखाद्या मुलाला जंताच्या प्रादुर्भावामुळे अंगातलं रक्त कमी होत असेल तर त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करून जर लोहचं प्रमाण कमी दिसत असेल तर त्याच्यावर जे उपाय योजना आहे लोहयुक्त गोळ्यांची ती घेणं जरुरीचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो आपण राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस साजरा करत आहे त्याच्या अंतर्गत शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये मोफत औषध जे मिळतं ते औषध घेणं गरजेचं आहे. कधी कधी जंताचं प्रमाण आतड्यांमध्ये खूप जास्त झालं तर आतड्यात अडकून त्याचा गोळा होऊन मुलांना त्रास होऊ शकतो आणि ही एक बाब अशी आहे की त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेणं मुलांना अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच पालक, शिक्षक व घरातील तसेच आरोग्य यंत्रणेतील सर्व संबंधित व्यक्तींना याबाबत जागरूक राहून योग्य ते समुपदेशन व इलाज करणे गरजेचे वाटते. अशा गुंतागुंती टाळण्यासाठी सर्वात सोपा, सुरक्षित व प्रभावी उपाय म्हणजे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनी जंतनाशक औषध वर्षातून 2 वेळा घेणे व तंदुरुस्त राहणे हाच संदेश देता येईल.
0: श्रोते हो, आजची लहान मुलं हेच देशाचं भविष्य घडवणारे उद्याचे सुदृढ नागरिक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या आरोग्याशी संबंधित अगदी छोट्या छोट्या समस्याही गांभीर्यानं सोडवणं हेच आपलं कर्तव्य आहे. इतकंच. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 10 ऑगस्ट 2026. आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत. कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार.

0: सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी श्यामली राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझं शिवार. श्रोते हो, आजच्या काळात शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणं आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांची निवड करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. असाच एक उत्तम आणि फायदेशीर पर्याय म्हणजे शेवगा शेती. कमी पाणी, कमी वेळ आणि योग्य व्यवस्थापन यांच्या जोरावर शेवगा पीक शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा देऊ शकते. तर शेवगा लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहे कृषी महाविद्यालय नागपूर येथे उद्यान विद्या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर विनोद राऊत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर, शेवगा लागवड तंत्रज्ञान हा एक अतिशय महत्वाचा असा विषय आहे आणि आपले बरेच शेतकरी बांधव आहे ज्यांना शेवगा या पिकाची लागवड करायची आहे, तर त्यांना आज आपण मार्गदर्शन करावं. तर त्या अनुषंगाने माझा पहिला प्रश्न असा आहे की शेवग्याचं महत्व काय आहे आणि शेवग्यासाठी कोणतं हवामान आणि जमीन योग्य आहे?
1: शेवगा हे अत्यंत महत्वाचं पीक आहे. विदर्भामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये पूर्ण याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. बऱ्याच शंका कुशंका शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे की शेवग्याची लागवड ही कशी असावी, त्याचे हवामान कसं असावं, कोणत्या हवामान लागवड केली पाहिजे, जमीन कशी असावी, याबद्दलचं जर सांगायचं झालं तर याला जमीन ही निचरा झोणारी जमीन पाहिजे आणि उष्ण आणि कोरडं हवामान पाहिजे. टेम्परेचरचा जर विचार केला पूर्ण विदर्भाचा किंवा इतर महाराष्ट्राचा, तर सरासरी टेम्परेचर याला 35-40 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर लागतं आणि याचा सामू जो आहे जो अत्यंत महत्वाचा असतो जमिनीचा, तो असतो 6.5-7.5. तर या दरम्यान याचं वातावरण आपल्याला आणि जमिनीचा जो भाग आहे तो महत्वाचा आहे.
0: सर, शेवग्याच्या प्रमुख जाती कोणत्या आहेत आणि लागवडीची योग्य वेळ कोणती आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: आपण जर विचार केला इतर पिकाच्या तुलनेमध्ये तर हे बहुगुणी पीक असं आहे. कारण बहुगुणी याच्यासाठी म्हणता येईल की काही झाडामध्ये नुसते फळाचा उपयोग होतो, काही झाडामध्ये नुसता पाल्याचा उपयोग होतो, काही झाडामध्ये मुळाचा उपयोग होतो फक्त. परंतु हे पीक असं आहे की याचा सगळ्याच उपयोग होतो. याचा पालाही उपयोगात केला जातो, याचे फुलं उपयोगात केले जातात, याचे फळं उपयोगात केले जातात, शेंगा उपयोग केले जातात, त्याचे मुळं सुद्धा उपयोग केले जातात. तर हे असं बहुगुणी याचं पीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक जातीचा जर विचार केला आपण तर चार जाती याच्यामध्ये प्रकाशित झालेल्या आहे. कोकण कृषी विद्यापीठाने एक कोकण रुचिरा म्हणून एक जात प्रकाशित केलेली आहे. PKM1 आहे, PKM2 आहे आणि एक भाग्य म्हणून आहे. अशा चार जाती ज्या आहे या शेतकऱ्याच्या लागवडीसाठी प्रसारित करण्यात आलेल्या आहे.
0: समजा आपल्या शेतकरी बांधवांना याची लागवड करायची आहे तर लागवडीची पद्धत नेमकी कशी असते, तसंच बियाण्याचे प्रमाण यामध्ये किती घ्यायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी, आणि लागवडीमध्ये जे अंतर असते तर ते किती ठेवायला पाहिजे, सोबतच खड्ड्यांचा जो आकार असतो तो साधारणतः किती असावा?
1: साधारण ते दोन पद्धतीने जी लागवड केली जाते, एक पद्धत म्हणजे बियापासून, दुसरी म्हणजे काडीपासून. तर काडीपासून जर आपल्याला लागवड करायची झाली तर आपल्याला साधारणतः 1 मीटरच्या आसपास त्याची काडी लागतं आणि 8 सेंटीमीटरच्या आसपास त्याचं मला जाडी लागतं. आणि अशी काडी आपल्याला लावायची असते. लावल्यानंतर त्याला फुटवे लगेच येतात आणि अशा पद्धतीने जर लागवड केली आपण तर त्याला उत्पादन लवकर मिळते आपल्याला. दुसरी पद्धत आहे सीड पद्धतीने, बियाण्याच्या पद्धतीने. तर साधारणतः 2-2.5 किलो हे बियाणं आपल्याला पर हेक्टरी असं लागतं आणि हे बियाणं जेव्हा लावतो आपण तेव्हा प्रोट्रेमध्ये आपल्याला ते बियाणं लावण्याची गरज असते. कारण बियाणं हे महाग असते आणि प्रत्येक बियापासून जर आपल्या झाडाची उत्पत्ती करायची आहे तर आपल्याला प्रोट्रेमध्ये त्याचं झाडाची लागवड करावं लागतं. आणि अशा पद्धतीचे झाडं आपण मेन फील्डमध्ये किंवा मुख्य फील्डमध्ये लावून आपल्याला त्याची लागवड करण्यात येते. किंवा जर आपण झाडं तयार केली नाही तर डायरेक्ट बियाणं सुद्धा आपण 1-2 बियाणं त्या खड्ड्यामध्ये टाकायचं असते. साधारणतः 45x45x45 सेंटीमीटरचा तो खड्डा तयार करावा लागतो. 2-3 बिया ते त्या खड्ड्यामध्ये टाकायचे असते आणि सगळे उगवून झाल्यानंतर 7-8 दिवसांनी उगवून झाल्यानंतर एकच त्याचं झाड ठेवायचं आहे आणि बाकी जे झाड आहे कम्पेरेटिव्हली 3 झाडापैकी जे चांगलं झाड असेल ते ठेवायचं आहे, बाकी 2-3 झाडं ते आपलं काढून टाकायची आहे आणि त्याची आपण पूर्ण लागवड करायची.
0: लागवड करत असताना किंवा कुठल्याही प्रकारची शेती करतो तर तेव्हा खतांचं व्यवस्थापन करणंही अतिशय महत्वाचं असतं, सोबतच सिंचनाची सुद्धा एक व्यवस्था असायला हवी असते. तर खत सिंचन आणि तण नियंत्रण व्यवस्थापन याविषयी आपण काय सांगाल की शेतकरी बांधवांनी शेवगा लागवड करताना याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं?
1: म्हणून शेवगाच नाही तर इतर पिकाचं सुद्धा, त्यामध्ये शेवगा आला जर आपल्याला त्याचं उत्पादन भरगच उत्पादन घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये तण

0: नियंत्रण खत नियंत्रण आणि तुमचं सिंचनाचा हा भाग आहे, याला जर कुठेतरी आपण बायपास केलं किंवा निग्लेक्ट केलं तर आपलं जे अपेक्षित उत्पादन ते मिळणार नाही आपल्याला. खताचा विचार केला आपण त्याला संतुलित खतं देण्याची गरज आहे आपल्याला. सेंद्रिय खताकडे जर गेलं तर आपण अजून चांगलं राहतं. रासायनिक खताचा वापर हा आपल्याला कमीत कमी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये. दुसरी गोष्ट तण नियंत्रणाचं आहे, तर तण नियंत्रणामध्ये आपण साधारणतः मॅन्युअली आपण ते तण नियंत्रण करू शकतो, पण आता तणनाशक सुद्धा आलेले आहे. सगळ्यात चांगली पद्धत आता आली आहे की वीड मॅट, 100 मेशची वीड मॅट जर आपण टाकली तर त्याच्यामध्ये तणाचं नियंत्रण हे योग्य पद्धतीने होतं. इव्हन जमिनीचं टेम्परेचर जे आहे, तापमान आहे, योग्य प्रमाणात राखलं जातं आणि झाडाची वाढ चांगली होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंचन. सिंचन हे आपल्याला माहितीच आहे, सिंचन हे अत्यंत महत्वाचा भाग आहे. ज्याच्याकडे सिंचन नसेल तर हे लागवड करू शकत नाही आपण. तर सिंचन सुद्धा आपण हवामानानुसार आणि त्याच्या सीझननुसार आपण करणं गरजेचं आहे. साधारणतः हिवाळा जर असेल तर 7 ते 8 दिवसाच्या अंतराने आपल्याला सिंचन करणं गरजेचं आहे. हिवाळा असेल तर साधारणतः आपल्याला 15 ते 20 दिवसाच्या अंतराने करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने तण नियंत्रण, सिंचन आणि खत व्यवस्थापनाचं प्रॉपर नियोजन हे करणं अत्यंत आवश्यक.
1: या पिकावर प्रमुख किडी किंवा रोग म्हणू आपण ते कोणते येतात आणि याचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला
0: पाहिजे? कोणतं पीक म्हटलं तर तिथे कीड आणि रोग आलाच, त्याच्यामध्ये अपवाद हा शेवगा नाहीच आहे.
1: ते
0: शेवग्यामध्ये सुद्धा आपल्याला थ्रिप्स, मावा, नंतर तुमचे फळमाशी अशा प्रकारचे किडी येतात. आणि दुसरं रोगाचा जर विचार केला आपण तर मुळकूज हे फार मोठा रोग याच्यामध्ये आहे आणि करपा हे दोन प्रकारचे जे आहे रोग आणि किडी प्रमुखाने येतात. याच्यामध्ये विद्यापीठाने वेगवेगळ्या शिफारशी दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये जैविक खते आहे, जैविक नियंत्रण आहे, तुम्हाला रासायनिक सुद्धा नियंत्रण आहे, कीटकनाशकांना नियंत्रण आहे. याचा जर आपण शिफारीचा जर प्रॉपरली उपयोग केला तर मला वाटते ह्या ज्या किडी आहे ह्या किडीचं नियंत्रण आणि रोगाचं नियंत्रण आपण प्रॉपर दिशेने करू शकतो.
1: सर, शेंगाची काढणी कधी करावी आणि शेवग्याचं सरासरी उत्पादन साधारणतः किती मिळतं?
0: साधारणतः शेवगा लागवडीनंतर आपण 90 ते 100 दिवसानंतर याची काढणी करतो. म्हणजे पहिले शेंगाची जी काढणी आहे आणि काढणी करत असताना एक लक्षात घ्यायला पाहिजे, आपल्याला शेंगा ह्या कोवळ्या पाहिजे, म्हणजे लुसलुसीत शेंगा पाहिजे. जर त्या शेंगा जरड झाल्या तर आपल्याला ते ग्राहक तसं मिळणार नाही, तेवढं कन्झ्युमर्स मिळणार नाही. म्हणून काढताचा विचार सुद्धा आपण ते स्टेज किती आहे, आपण ते कोवळ्या शेंगा आहेत का याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि उत्पन्नाचा जर विचार केला आपण, साधारणतः चांगलं जर व्यवस्थापन केलं आपण तर 20 ते 40 टनापर्यंत सुद्धा पर हेक्टरी उत्पादन आपल्याला या शेवग्याचं मिळू शकते.
1: सर, शेवग्यामध्ये ठिबक सिंचनाचे फायदे कोणते आहेत?
0: पारंपरिक पद्धतीचा आता कास सोडून आपण आता आधुनिक पद्धतीकडे आलं पाहिजे. आपण त्यामध्ये सुद्धा शेवगा सुद्धा येतो, शेवग्यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन आपण वापरलं गेलं पाहिजे. ड्रीप इरिगेशनने आपण आता सिंचन केलं पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने 2-3 फायदे आहेत त्याच्यामध्ये. एक तर तुमची पाण्याची बचत होते, पाणी आता वाचवणे फार आवश्यक आहे भविष्य काळासाठी, त्याच्यामुळे ठिबक सिंचन आवश्यक आहे. याच्यामध्ये मजुरी कमी लागतं. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची गवत आहे, तुम्ही जर आता पाटाच्या पाण्याने जर पाणी देतो म्हटलं तर असंख्य गवताचं प्रमाण शेतीमध्ये खूप होते. आणि जर ठिबक सिंचन दिलं आपण तर प्रॉपरली त्या झाडाजवळ पाणी पडत असते आणि त्यामुळे इतर ठिकाणी त्याचं गवताचं प्रमाण होत नाही. त्यामुळे ठिबक सिंचन जर आपण दिलं तर त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी साध्य होताच होतात. त्याचं उत्पादन सुद्धा वाढते, त्याची प्रत सुद्धा चांगली सुधारण्यास आपल्याला मदत होते.
1: म्हणजे कुठल्याही प्रकारची शेती करायची असली तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड त्याला मिळाली तर चांगला उत्पादन.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: सर, मल्चिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय सांगता येईल?
0: मल्चिंग हे अत्यंत महत्वाचं दिवसेंदिवस आपल्याला प्रकाशन दिसत आहे. सगळ्याच पिकामध्ये आहे, तर त्यामध्ये शेवगा सुद्धा त्यामध्ये वावगं नाहीये. मल्चिंगमध्ये आपण जे म्हटलं मगाशी विषय केला विडी मॅटचा, वेगवेगळ्या प्रकारचे मल्चिंग करू शकतो आपण. गवताचं मल्चिंग करू शकतो, पॅडी स्ट्रॉचं मल्चिंग करू शकतो, अनेक माध्यम आहे मल्चिंगचे. परंतु विडी मॅट हे असं माध्यम आहे की याला 4 ते 5 वर्ष काहीच होत नाही. अशा पद्धती जर आपण विड मॅटचं मल्चिंग केलं तर त्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. पाण्याचं कन्झर्वेशन होते, पाण्याचं जे पाण्याच्या ज्या दोन पाळ्या आहे आतमधल्या, की जे 8 ते 10 दिवस म्हणतो आपण, 15 ते 20 दिवस म्हणतो, तर त्या पाळ्या सुद्धा आपल्याला लांबतात आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला कमी लागतं, तणाचं प्रमाण सुद्धा कमी होतं. म्हणून मल्चिंग करणं अत्यंत आवश्यक आहे आणि टेम्परेचरचं कंट्रोल सुद्धा त्यामध्ये चांगल्या रीतीने होऊ शकते.
1: सर, शेवग्याची छाटणी कधी करतात आणि का करतात?
0: छाटणी ही अत्यंत म्हणजे महत्वाचा भाग आहे, म्हणजे त्याचं अनन्य साधारण महत्व आहे याला, शेवग्याला. शेवग्याची छाटणी केली नाही तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळू शकत नाही. साधारणतः झाड हे 80 ते 90 दिवसाचं झालं की तुमची पहिली छाटणी करणं गरजेचं आहे. आणि छाटणी झाल्यानंतरच त्याला चांगल्या शेंगा येतात, उत्पादन चांगलं मिळतं आणि त्याची क्वालिटी चांगली मिळते. म्हणून छाटणी हे अत्यंत महत्त्वाची आहे शेवग्यामध्ये, ती करणे गरजेचं.
1: सर, शेवग्याच्या शेंगाची तोड

0: कशी करायला पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल?
1: शेंगाची तोडणी जी आहे हे साधारणतः आपण कोहळ्याचा भाग असतो, कोहळीचे शेंगा असतात त्याच्यामध्ये, आणि 80-90 दिवसानंतर जे पहिलं पीक येते त्यामध्ये आपण केली पाहिजे. साधारणतः दोन, आर्थिक दृष्ट्या जर विचार केला आपण तर दोन तोडण्या याच्यामध्ये, दोन ते तीन तोडण्या हे चांगल्या होतात आणि त्याच्यापासून आर्थिक उत्पादन आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकते.
0: सर, शेवग्याच्या पानांचा आणि बियांचा उपयोग काय आहे?
1: मगाशीच आपण बोललो की त्याचा कुठलाही भाग हा खराब होत नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा किंवा भारतामध्ये सुद्धा जे आयुर्वेदिक औषधं होतात किंवा इतर औषधे तयार करणे जातात, तर पाण्याचं जे पावडर होतं ते पावडरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तसेच याचे जे बिया आहे, बियापासून तेल काढल्या जातं, तेलाचा वापर सुद्धा एक आयुर्वेदिक औषधीमध्ये केला जातात. म्हणून बिया आणि पानं याचा दोन्ही उपयोग आपण त्या औषधाचा वापर म्हणून केला जातो.
0: आपण जसं सांगितलं की याचा कुठलाच भाग वाया जात नाही आणि त्यापासून आपल्याला पावडर वगैरे तयार करता येतं, तर निर्यातीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर शेवग्याच्या निर्यातीची संधी कोणत्या उत्पादनांमध्ये जास्त आहे?
1: सगळ्यात जास्त जर संधी बघितली आपण तर त्याचा पावडरमध्ये आहे, कारण त्याला रिस्क कमी आहे, त्याला ट्रान्सपोर्टेशन इझिली होऊ शकतं. अशा जर आपण पाण्याचा पावडर तर करून जर आपण छोट्या छोट्या चांगल्या पॅकेजिंग मध्ये आपण तयार केलं आणि पाठवलं तर मोठी संधी निर्यातीची आपल्याला आहे, शेतकऱ्यांना आहे त्याची.
0: म्हणजे सोबतच चांगल्यात चांगलं उत्पादन घेऊन निर्यात सुद्धा
1: आपल्याला करता येते.
0: सर, शेवग्यामध्ये कोणती अशी आंतरपिके आहेत जे आपले शेतकरी बांधव घेऊ शकतात आणि शेवग्याची काढणी किती वेळा करता येऊ शकते?
1: बऱ्याचदा असं होतं की काही लोकांकडे 2-3 एकराचा प्लॉट असतो आणि त्यामध्ये सवगा लावतात आणि मग इतर त्याला पिकं घेता येत नाही. परंतु मला आवर्जून सांगावं असं वाटतं की इथे आपल्याला 2-3 वर्षापर्यंत जोपर्यंत शेवगा मोठा होत नाही तोपर्यंत छोटे पिकं जसे आहे, मूग आहे, उडीद आहे, कांदा आहे, लसूण आहे, जे लहान पिकं आहे, भुईमुंग आहे, अशा प्रकारचे पिकं आपण त्याच्यामध्ये प्रकर्षाने घेऊ शकतो. साधारणतः 2-3 तोडण्या आपण याच्यामध्ये करू शकतो किंवा टप्प्याटप्प्याने जरी केल्या तरी आपल्याला त्याच्यामधून शेंगा भरपूर मिळू शकतात.
0: म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की आपण शेवगा लागवड तंत्रज्ञान याविषयी जी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना सांगितली तर आपल्या शेतकरी बांधवांनी त्या पद्धतीने त्याचं पालन केलं तर नक्कीच त्यांना यामध्ये चांगलं असं उत्पादन मिळू शकतं. सर, अगदीच आज आपण वेळात वेळी काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: शेतकरी बांधवांनो, शेवगा लागवड तंत्रज्ञान या महत्वपूर्ण विषयावर आधारित आपण माहिती ऐकलीत डॉक्टर विनोद राऊत यांच्याकडून. यांच्याशी संवाद साधला होता श्यामली राऊत यांनी. यानंतर वळूयात अशा आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. श्रोते हो, आज आपल्यासोबत असे एक प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित आहे ज्यांनी केवळ नैसर्गिक शेतीने उत्तम पीक पद्धतीच यशस्वी केली नाही तर स्वतः दर्जेदार नैसर्गिक खत तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं स्थान निर्माण केलं आहे. तर जाणून घेऊयात त्यांच्या शेतीविषयी थेट त्यांच्याचकडून. सादर करतोय शेताच्या बांधावर ही मालिका. या मालिकेत आपण ऐकूयात मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत. हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार.
0: तन्मय जी, आपण एक नैसर्गिक शेती करता आणि नैसर्गिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून आपण स्वतःचा माल थेट आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचवला आहे आणि शेतीमध्ये एक नवीन इनोव्हेटिव्ह फॉर्म्युला आपण शोधून काढला आहे, निर्यातीच्या नवीन संधी आपण शोधल्या आहेत. तर सुरुवातीला मला असं सांगा की तुम्ही शेतीमध्ये कोणता असा खास किंवा नाविन्यपूर्ण फॉर्म्युला, ज्याला आपण इनोव्हेटिव्ह फॉर्म्युला म्हणू, तो वापरला ज्यामुळे पिकाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकली?
2: आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये जे गुणवत्ता आपल्याला लागते मालची, फॉर एक्झाम्पल सर्टिफाईड ऑर्गॅनिक, ते आपल्याला लागायला पाहिजे. म्हणजे नॅचरल आपण प्रोडक्ट किंवा म्हणू शकता किंवा रेसिड्यू फ्री ते प्रोडक्ट असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही अपेडा, एक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, जे सगळे ऍग्रीकल्चर अँड प्रोसेस फूड त्याच्यामध्ये अंतर्गत येतात, तर त्याची स्कीम आहे एनपीओपीची. तर ते आम्ही त्याच्या स्कीम मध्ये रजिस्टर केलं आपल्या फार्मला. एनपीओपीच्या स्कीम मध्ये रजिस्टर केल्यानंतर ते इकोसर्ट किंवा वनसर्ट व्हेरियस इन्स्पेक्शन एजन्सीज असतात, तर ते म्हणजे आपला पूर्ण शेत ऑर्गेनिक आहे नाही आहे किंवा जे आपण प्रोड्यूस घेतात त्याची ते माहिती घेतात आणि सगळं टेस्टिंग करून 3 वर्षानंतर ते सर्टिफिकेशन आपल्याला देतात. आणि आपला जो जे फार्म आहे ते अपडेटाच्या मध्ये रजिस्टर

0: होतो, तर याच्यानं काय होते की जे आंतरराष्ट्रीय बायर्स आहेत किंवा आपले भारतातले बायर जे ऑर्गॅनिक माल बघत आहेत किंवा चांगल्या पद्धतीचा उत्पादन माल बघत आहेत, तर ते आपला शेत त्या आपल्याच्या वेबसाईटवर शोधू शकतात. आणि हे जे केलं मी याच्यानं मला खूप म्हणजे फायदा मिळालेला आहे.
1: तर तन्मय, जी आपली शेती आहे किती एकर शेती आहे साधारण आपल्याकडे?
0: जवळपास माझ्याकडे मॅम 12 एकर शेती आहे.
1: बरं, तर आपल्याकडे जी 12 एकर शेती आहे तर आपण त्यामध्ये कुठली पिकं घेता आणि एकूणच आपल्या शेतीचं नियोजन आपण कसं केलं?
0: म्हणजे 12 एकर शेतीमध्ये आम्ही म्हणजे 4-5 असे डिव्हिजन केलेले आहे. त्यामध्ये समजा 3 एकरामध्ये आम्ही मँगोज लावतो, आंबे. त्याच्यामध्ये 3-4 व्हरायटीचे आंबे आहेत. दशेरी झाला, लंगडा झाला, आणि आपले केसर पण आहे, आणि काही हापूस पण आंबे आम्ही लावलेले आहेत. हे जवळपास म्हणजे समजा 400-450 आंब्याचे पेर आमच्याकडे आहेत 3 एकरामध्ये. त्याच्यानंतर आम्ही कठाणी माल पण लावतो रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये. 3-3 महिन्याची ते फसल असते. त्याच्यामध्ये मूंग किंवा तीळ, तुवर. आता तीळ आणि तुवर लावलेली आहे 6 एकरमध्ये, 3-3 एकर. माझ्या मते सर्वात चांगला जे प्रोडक्शन आपल्याला किंवा प्रॉफिट हे कठाणी मालामध्ये होते. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आम्ही मूंगची पेरणी करणार आहोत. तर असं आमच्या क्रॉप्स आम्ही फेरबदल करत असतो. आणि आमच्याकडे शिंगाळा पण आहे. आम्ही ह्यावेळेस प्रयोग करत आहो, 1/2 एकरमध्ये शिंगाळा लावलेला आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे म्हणजे 4 गाई आहेत. तर ते 4 गाईचं शेण आणि जे गोमूत्र निघते त्याच्यापासून आम्ही गांडूळ खत बनवतो, वर्मी वॉश बनवतो, आणि इतर जे दशपर्णीय किंवा जीवामृत आपण म्हणतो ऑर्गॅनिक फर्टिलायझर, ते आपण त्यांच्या गोमूत्र आणि गोबर पासून बनवतो. त्याच्यानंतर दशपर्णीय अर्क आहे हे फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड विडीसाइड या तिघहीसाठी वापरता येतं. याच्यामध्ये जवळपास म्हणजे 10 प्रकारचे पाला याच्यामध्ये आम्ही टाकतो. म्हणजे असे पाला जे आपले गोट आहेत बकरी ते नाही खात, असे 10 पाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकावा लागतो आणि त्याच्यापासून हा दशपर्णी अर्क बनतो. आणि हे जेव्हा आपण शिडकाव करतो तर ह्याचा इन्सेक्टिसाइड काम करतो. त्याच्यानंतर अजून हे जे 3-4 मी सांगितलं गांडूळ खत झालं किंवा गोबर खत हे पण फर्टिलायझर आम्ही वापरतो. हे सफिशियंट असते, दुसरं काही डीएपी युरिया वगैरे मारण्याची गरज आम्हाला पडत नाही.
1: तर हे आपण जे काही नैसर्गिक शेतीसाठी ही खत तयार करता ऑर्गॅनिक,
0: बरोबर,
1: तर याची सुद्धा आपण निर्यात करता?
0: हो मॅम, आम्ही पाठवलेलं आहे गांडूळ खत पाठवला होता आमची टीम होते तिथं. आणि UAE ला आम्ही ते 2 कन्साइनमेंट वर्मी कंपोस्ट पाठवलं होतं.
1: ओके, आणि मग त्याला रिस्पॉन्स कसा मिळाला आपल्याला?
0: हा रिस्पॉन्स असा आहे मॅम की जिथे आपले अरब कंट्रीज आहेत खाडी देश, त्याच्यामध्ये ते म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगला ते खूप भर देत आहेत किंवा तिथे डेट्सची फार्मिंग खूप होते. तर असं सायंटिफिक रिसर्च पण आला होता की डेट्स फार्मिंग साठी आपला गांडूळ खत हा खूप म्हणजे चांगला खत त्याच्यासाठी असते. तर आम्ही तिथं दुबईला तिथलं काही शेक्स आहेत किंवा तिथे जे कन्सल्टन्सीवाले आहेत त्यांना आम्ही कनेक्ट केला होता आणि त्यांना सांगितलं की आम्ही चांगला माल क्वालिटीचा वर्मी कंपोस्ट तुम्हाला देऊ शकतो. मग त्यांनी ऑर्डर दिला आणि आम्ही मग ते सगळं पॅकिंग करून तिथं पाठवलं. आणि प्रॉफिट मध्ये जवळपास आता समजा आपल्याला इथं लोकल मार्केटमध्ये आपण वर्मी कंपोस्ट 8-10 रुपयाने विकतो, तिथं आम्हाला कमीत कमी पूर्ण म्हणजे 13-14 रुपये त्या हिशोबानं ते रेट मिळाला होता.
1: म्हणजे आपल्याला तिकडे मागणी पण जास्ती असते आणि तुम्हाला यावर चांगला असं नफा पण मिळाला.
0: बरोबर.
1: एक सामान्य शेतकरी ते ऍग्रो एक्सपर्ट हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि पहिल्यांदा जेव्हा आपण माल परदेशात पाठवला तेव्हा आपल्याला काय तयारी करावी लागली होती?
0: सुरुवातीला माझं जे मेन मोटिव्ह होता, पर्पज होता एक्सपोर्ट बिझनेस मध्ये यायचा हे होता की म्हणजे समजा आमच्या एरियामध्ये शेतकरी धान्य लावतात, धानाची पीक घेतात आणि ते आता सध्या समजा की लॉस मध्ये आहेत किंवा जास्त नफ्यामध्ये नाही आहे. तर माझा असा विचार होता की आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना असा दुसरा कोणत्या तरी प्रोड्यूसचा अल्टरनेटिव्ह आपल्याला द्यायला पाहिजे. तर म्हणून हे इंटरनॅशनल बिझनेसची मी सुरुवात केली होती, तर

0: त्यासाठी मी खूप फिरलो इकडे तिकडे आणि खूप पैसे पण कमावले डॉक्युमेंटेशन साठी. तर मी याचे नॉलेज घेतलं, ट्रेनिंग पण घेतली इकडे खूप सारे. नंतर मी माझे नागपूरमध्येच एक चेंबर ऑफ कॉमर्स आहे किंवा एनजीओ आहे, त्याचं नाव आहे एक्झिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. त्यांच्यासोबत मी कनेक्ट झालो आणि त्यानंतर माझा प्रवास एकदम चांगल्या प्रमाणे सुरू झाला. माझी कंपनी रजिस्टर केली एक्सपोर्टची आणि त्यांच्याकडून मी काय काय आपल्या शेतात लावायला पाहिजे, ऍग्री इनपुट घेतले, टेक्निकल सपोर्ट घेतलं, हे सगळं त्यांनी मला गाईड केलं. आणि एक्सपोर्ट मध्ये कसा काम करायचं ट्रेनिंग घेतली आणि एक्सपोर्टचे ऑर्डर पण मला त्यांच्याकडून मिळाले आणि असे माझी प्रवास सुरू झाला.
1: आपण भाजीपाला किंवा फळपीक जेव्हा परदेशात पाठवता तर ती ताजी राहण्यासाठी, कारण वेळ तर बराच लागतो, तर ती ताजी राहण्यासाठी आपलं जे पॅकिंग असतं, ग्रेडिंग असतं आणि कोल्ड साखळी जी असते त्याला कोल्ड स्टोरेज किंवा ट्रान्सपोर्ट आपण म्हणू, तर त्याचं एकूणच नियोजन आपण कसं काय करता?
0: याच्यासाठी काय असते की नागपूरची मी गोष्ट करतो, इथं नागपूरमध्ये एक दोन असे कोल्ड स्टोरेजेस आहेत ते अपेडा ऑथराइज आहेत. म्हणजे जे काही कोल्ड चेन किंवा पॅकिंग हाऊसेस आहेत ऍग्रीकल्चर संबंधित ते अपेडा ऑथराइज राहायला पाहिजे, तेव्हाच आपण ते एक्सपोर्ट किंवा तिथून आपण पॅक करू शकतो. तर असा आपला कारंजा घाटगेला, अमरावती रोड वरतीच्या कारंजा घाटगे तिथं महाऑरेंजच्या हे कोल्ड स्टोरेज आहे इम्बॉर्टनाची, तर तिथून आम्ही जसं आपले रामटेक किंवा नागपूरची जी मिरची आहे ते एक्सपोर्ट केलेली आहे किंवा नागपूरचे ऑरेंजेस पण तिथून पॅक करून आपण एक्सपोर्ट केलेले आहे. तर हे झालं. आणि दुसरं जे आपलं ड्रॉफ्टिक असतात शेवगा किंवा जॅकफ्रुट्स कटहल जेव्हा आपण म्हणतो मँगोज आहेत, हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात. तिथून आपण माल म्हणजे सगळ्यात सोपा आणि बेस्ट तरीका आहे की आपण मुंबईला बोलू किंवा मुंबई किंवा जिथेही पोर्ट असतात, मुंबईला जेएनपीटी पोर्ट आहे जवळपास खूप सारे कोल्ड स्टोरेजेस आहेत, तर तिथं आपण माल नेतो, तिथं त्याची सॉर्टिंग ग्रेडिंग करतो, पॅकिंग करतो आणि प्रिकुलिंग करतो आणि नंतर कंटेनरमध्ये स्टफिंग करून त्यांना जेएनपीटी पोर्टवर पाठवतो आणि तिथून ते परदेशात जातो. तसंच आपला मुद्रा पोर्ट आहे, कोची पोर्ट आहे, ते वेगवेगळे आपले पोर्ट असतात.
1: आणि कृषी माल निर्यात करण्यासाठी शेतकऱ्याला कोणती महत्वाची अशी कागदपत्रं आहे जी लागतात किंवा संस्थांची नोंदणी आपण म्हणू, जसं आपण एपेडा बद्दल पण मगाशी बोललात, तर या सर्टिफिकेटची गरज असते का?
0: हे म्हणजे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट असतात. म्हणजे सर्वात पहिले तर जसा एका शेतकरी आहे किंवा ज्या एंटरप्रेन्योर आहे ज्याला या बिझनेसमध्ये यायचं आहे तर त्याला एक कंपनीचा प्रकार निवडावा लागेल. सर्वात इझी आणि बेस्ट आहे प्रोप्रायटरशिप फर्म किंवा असते प्रायव्हेट लिमिटेड फर्म किंवा लिमिटेड लायबिलिटी किंवा पार्टनरशिप फर्म आणि अजून एक आपण म्हणू शकतो फार्मर प्रोड्युसर कंपनी. हे निवडल्यानंतर बेसिक जे डॉक्युमेंट आपल्याला लागतात ते आहे उद्यम सर्टिफिकेट, जीएसटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मग येतो करंट अकाउंट. जे करंट अकाउंट आपण काढतो हा साधारण करंट अकाउंट नसते, ते करंट अकाउंट आपल्याला अशा बँक मध्ये काढावा लागतो जिथे त्याकडे ईडी कोड आहे ऑथोराइज डीलर कोड. तर हे ईडी कोड आपल्याला ऑथोराइज करते किंवा हेल्प करते फॉरेन ट्रान्झॅक्शन करायला किंवा जे फॉरेन करन्सी आपल्या डॉलर मध्ये आपल्या अकाउंट मध्ये येतो तर तो आपल्या रुपीज मध्ये कन्वर्ट होण्यासाठी हे ईडी कोड महत्वाचे असते. तर करंट अकाउंट विथ ईडी कोड देन इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आयईसी ज्याला आपण म्हणतो हा सर्वात महत्वाचा लायसन्स असतो. तर याच्यानंतर येते मग आपला पोर्ट रजिस्ट्रेशन आपल्याला करावा लागतो, जे आपले इंडियाचे पोर्ट आहेत तिथं आपला रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागतं. त्या पोर्ट रजिस्ट्रेशनला आपण एडी कोर्ट रजिस्ट्रेशन पण सांगतो, एक्झिट पोर्टलवर आपल्याला हे करावं लागतं. आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट येते फसायची, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, हे आपल्याला लागतो. हे आपले बेसिक डॉक्युमेंट्स एक्सपोर्ट कंपनी उभारण्यासाठी लागतात. आणि जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तर आपल्याला इतर काही दुसरे डॉक्युमेंट लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला ऑर्डर मिळाली तर त्याच्या परचेस ऑर्डर राहते, त्याच्यानंतर आपण जे माल रेडी करतो तर त्याच्यासाठी पॅकिंग लिस्ट बनते किंवा शिपिंग बिल तयार होते, बिल ऑफ लेडिंग असते, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असते, असे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असते, फ्युमिगेशन सर्टिफिकेट असे आपल्याला हे सगळे हेल्थ सर्टिफिकेट पण असतात. हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला जेव्हा आपण कन्साइनमेंट आपला पाठवत असतो तेव्हा लागतो. याच्यामध्ये आपण प्री शिपमेंट इन्स्पेक्शन पण करू शकतो की जे बायर्सची रिक्वायरमेंट आहे

0: त्याप्रमाणे आपण आपला ऑर्डर रेडी केलेला आहे, त्याच्यात प्रमाणपत्र असते. तर ह्याच्यामुळे काय, बायर जे आहे जेव्हा आपला माल तिथं पोहोचतो तो नकार नाही करू शकत की तुमचा माल बेकार आहे किंवा बरोबर ऑर्डर प्रमाणे तुम्ही नाही पाठवलं. त्याच्यासाठी प्री शिपमेंट इन्स्पेक्शन सर्टिफिकेट खूप गरजेची असते. तर असे काही बेसिक डॉक्युमेंट आहेत.
1: आपण जेव्हा सांगितलं मगाशी तुमचा प्रवास जसा सुरू झाला, जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा अनेक अडचणी तुम्हाला आल्या, तुम्हाला पैशांचं नुकसान सुद्धा झालं. तर जेव्हा निर्यात आपण जेव्हा करतो तर निर्यातीमध्ये माल खराब होणे किंवा पेमेंट अडकणे असे साधारण धोके तर असतातच, तर या धोक्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही कुठली अशी विशेष काळजी घेता?
0: मी जे फॉर्म्युला अप्लाय करतो ते आहे की जितके आपले बायर्स आहेत ते व्हेरीफाईड असतात आणि ट्रस्टेड असतात, ज्यांना मी ओळखतो. माझी ओळख कशी झाली, जी मी चेंबर ऑफ कॉमर्सचा सांगितलं, एक्झिम फार्मर इंडस्ट्री, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्यांच्याकडून मी भेटलो बायर्सला आणि मग त्यांच्यासोबत आता काम करत आहोत. तर कॉन्टेक्स मध्ये समजा यूएई झाला, ओमान झालं, कुवेत झालं आणि इतर श्रीलंका, थायलंड, मलेशिया, बर्मा, हे सगळं आपण एक कॉन्टेक्स मध्ये आपला कनेक्ट आहे. आणि आता रशियामध्ये पण चांगलं म्हणजे काम सुरू होणार आहे. तर हे सगळी गोष्ट मला या एनजीओ मार्फत मिळाली. आणि दुसरं आहे की एक गव्हर्नमेंटची बॉडी असते, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ECGC, यांच्याकडूनही आपण बायर्सला व्हेरिफिकेशन करू शकतो. ते आपण म्हणतात ना, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क, हाच फॉर्म्युला या बिझनेसमध्ये लागू होतो.
1: तर तन्मयजी, खूप छान अशी माहिती आपण आपल्या बिझनेस बद्दल, आपल्या व्यवसायाबद्दल आम्हाला सांगितली. एक युवा शेतकरी टू बिझनेसमॅन अशी आपली ही जर्नी आहे आणि नक्कीच आपल्या फ्युचर प्लॅनिंगसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. अगदी वेळात वेळ काढून आपण आमच्याशी बोललात त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद मॅम की मला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि सगळं बोलायला छान वाटलं. थँक्यू मॅम.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात शेताच्या बांधावर या मालिकेत मुक्काम तुमसर जिल्हा भंडारा स्थित प्रगत शेतकरी तन्मय पटले यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. तर मंडळी, यासोबतच आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार हा इथेच आम्ही संपवतोय. कार्यक्रमाचं निवेदन होतं श्यामली राऊत यांचं आणि सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्ट पर्यंत वाढ। आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला आजपासून सुरुवात झाली, मात्र नीट पेपरफुटीबाबत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही वारंवार अडथळे आले। हा गदारोळ सुरू राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक 2026 आज संसदेनं मंजूर केलं। राज्यसभा

0: सभेनं चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेकडे परत पाठवलं. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं होतं. या विधेयकाद्वारे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007, आयकर कायदा 2025 आणि वित्त कायदा 2026 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की बाह्य आर्थिक धक्क्यांचा प्रभाव कमी करणं, देशांतर्गत अर्थव्यवस्थेत स्थिरता सुनिश्चित करणं आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या प्रमुख क्षेत्रांना आधार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. याव्यतिरिक्त या विधेयकाद्वारे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांना सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर आयकर भरण्यापासून सूट मिळणार आहे. तसंच या विधेयकाद्वारे UPI वापरकर्त्यांवर कोणताही कर किंवा व्यवहार शुल्क लादलं जाणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतींना शुल्काबाबतचं कायदेशीर संरक्षण यापुढेही मिळत राहणार आहे. न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2026 आज लोकसभेत मंजूर झालं. विविध न्यायाधिकरणामधले सदस्य आणि अध्यक्षांच्या नेमणुका, प्रशासन आणि कारभारात पारदर्शिता आणि सक्षमता आणि सुधारणा तसंच स्वतंत्रपणाची खातरजमा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग नेमण्याचा प्रस्तावही या विधेयकात समाविष्ट आहे. या कायद्याद्वारे राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोग स्थापन करण्याचा प्रस्तावही त्यात समाविष्ट आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण 20% जास्त वाढवण्याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेतील एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली. इथेनॉलच्या अधिक मिश्रणाबाबतचा कोणताही भविष्यातला निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास तसंच वाहन उत्पादक आणि तेल विपणन कंपन्यांसह अन्य घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र प्रत्यक्ष वापराच्या अनुभवावरून E20 इंधनामुळे वाहनांच्या कामगिरीवर कोणताही व्यापक प्रतिकूल परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 2047 विकसित भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये जाती धर्माच्या भेदांमध्ये अडकून चालणार नाही तर एकत्र चालायचा मंत्र अधिकारायला हवा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीत आज त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारक फासावर गेले, सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं, भारतवासियांनी मोठा संघर्ष केला, तो तिरंगा आकाशात चंद्रसूर्य असेपर्यंत खाली उतरणार नाही असं ते यावेळी म्हणाले.
1: आज जरी तिरंगा यात्रा आपण काढत असलो तरी तिरंगा आमच्या मनामध्ये आहे, तिरंग्याचा सन्मान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचं संविधान आमच्या मनामध्ये आहे, या भारताचा स्वाभिमान तो आमच्या मनामध्ये आहे.
0: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आज नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सभापती ओम बिर्ला हजर न राहिल्यानं सर्वोच्च न्यायालयानं 2 आठवडे पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं या प्रकरणी 22 जून रोजी नोटिसा जारी केल्या होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींची न्यायालयीन कोठडी भ्रष्टाचार विरोधी विशेष न्यायालयानं 24 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींची त्यांच्या पोलीस कोठडीच्या काळात स्वतंत्र चौकशी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत काल रात्री विषारी सापाच्या दंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला तर चिंताजनक प्रकृती असलेल्या एका विद्यार्थिनीला पुढील उपचारासाठी

साठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आला आहे. इतर दोन जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य 15 जणींना निरीक्षणाखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसंच जखमी विद्यार्थिनींच्या उपचारात कुठलीही कमतरता न ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. अमेरिका जोपर्यंत इराण विरुद्धची नौदलाची नाकेबंदी हटवत नाही तोपर्यंत होर्मुझची समुद्रधुनी खुली होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकेकी यांनी आज स्पष्ट केलं. अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या लष्करी कारवाईमुळे ही समुद्रधुनी बंद करण्यात आली होती आणि आता हे दोन्ही देश इराणवर काय अटी लादतात यावर ती पुन्हा उघडणार की नाही हे अवलंबून आहे असं त्यांनी तेहरान इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यात एका जलमार्गासाठी सुरू असलेली चर्चा हा द्विपक्षीय विषय आहे असंही ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल 86,000 कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्यात वेतन उद्या 11 ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. दर महिन्याच्या 7 तारखेला अदा होणारं या कर्मचाऱ्यांचं वेतन प्रशासकीय दिरंगाई आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे यंदा काहीसं लांबलं. त्यामुळे सरनाईक यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून थेट वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार संवाद साधला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रतिपूर्ती रकमेबाबतचा शासन निर्णय आज प्राप्त झाला असून उद्या वेतन जमा होणार आहे. यापुढे वेतन अदा करण्यात कोणत्याही प्रकारचा विलंब होता कामा नये अशा स्पष्ट सूचना सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. झारखंडमध्ये भरती परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहाराविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज विधानसभेला घेराव घातला. बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे लाठीमार अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केल्यानं तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर बळाचा वापर झाल्याचा दावा पोलिसांनी केला. विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं आहे. काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकाराची चौकशी सीबीआय मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान झारखंड लोक सेवा आयोगाचे माजी अध्यक्ष यल खेंगटे यांनाही अटक करण्यात आली आहे. पश्चिम कोलंबिया आणि इक्वादोरला आज 7.4 रिक्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचं केंद्र शान होजे देल पलमार इथं भूगर्भात 66 मैल खोल असल्याचं कोलंबिया आणि अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागानं सांगितलं आहे. या भूकंपात अनेक जण जखमी झाल्याची आणि इमारतीचं मोठं नुकसान झाल्याची माहिती चोकोचे गव्हर्नर नुबिया कोर्डोबा यांनी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह अनेक मुद्द्यांवरून विरोधकांचा संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. कर निर्धारण आणि इतर कायदे दुरुस्ती विधेयकाला संसदेची मंजुरी. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ. आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या अनुदानित आश्रमशाळेत 6 विद्यार्थिनींना सर्पदंश, 3 जणींचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम बाबासाहेब देशमुख आणि सहकार्याने गायलेला पोवाडा.
1: छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभ.

रोडेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंडा गेला. पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपथक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरले.

राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। ए साजी, राजा जानी पाटलाला घेऊन या। तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पाटील, राजानी तुम्हाला बोलवलेला आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं। आणि ऐकता येसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजय, पाटील मग्रूर आहे। हो, राजानं म्हणाला अजून नाळ वळली नाही। तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी, पुण्याला याल? हो।

आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. निगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले. आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले. आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरेटोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉडप

काय बोलला जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला मासाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे चेहरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम मासाहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मगरूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचानी तिला उचलून गेलं तिला जीवनात भ्रष्ट केली या जगातून गेली हो या जगातून गेली काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का

मी अपराधी आहे, मला गोमुखात न्याय द्या। पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ। नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी। पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली।

असेल तुम्ही आमच्या वडिलांसारख्या नका हो मला छेडू माझं सील भ्रष्ट करू नका पण ज्या हाताने तू तिला छेडलीस ज्या भोवलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस हे तुझे हात कलम केले जातील हे साजी पाटलाला घेऊन जा त्याच्या हात पाय तोडा गाढवावर बसवा आण पाटील रांझाला पाठवा मा साहेब दादोजी मा साहेब दादोजी पाटील एसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे घेऊन जा अंतर दिशी महाराज उठले गेले आज काय झालं शिवबाला मा साहेबांच्या मुखातून शब्द निघाले दादोजी म्हणत आहेत मा साहेब आपला शिवबा खरा राजा शोभला खरा राजा शोभला न्याय मिळवून दिला थोरले महाराज असते तर नाचले असते मा साहेब आम्ही गणपतीला जातो अश्व्यातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा बालराजाच्या पाठीशी सदैव राहा गजानना गजानना राजे उठून गेलेले आहेत इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे

ಬಿರದ ಆಮನು ವಿಸರತಾ ಹೇ ಬಿರದ ಆಮನು ಏ ಅಚರ ಜಹಾ

संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण श्रोतेहो आता आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ताट्य संगीत.